नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 9 जून 2026. नमस्कार रत्नागिरी. सकाळचे 5:58 आणि 22 सेकंद झाले आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6 आहेत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ग दि माडगुळकर रचित भूपाळी, संगीत राम कदम यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

हे गजानना, तूच गगन, तूच पवन, गंध सवन, गंध सुमन, गतिमती तूच, तूच जीवन, रसिक रंजना, नमन तुला गजानना, गौरी नंदना। ऐकूया उदयन ब्रह्म यांची ही भक्तिरचना, गायली साधना सरगम यांनी।

श्रोते हो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर पंडित अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग, गायक कलाकार स्वप्नील गोरे

मंगल प्रभात कार्यक्रमात आता मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं गौतम सुत्रावे यांचं भक्तिगीत पुष्पा पागधरे यांच्या आवाजात.

आपण ऐकत होतात लता मंगेशकर यांना. संत मीराबाई यांचं हे हिंदी भजन संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी प्रशांत धोंड यांनी संगीतबद्ध केलेली विठ्ठल कदम यांची देशभक्तीपर गीतरचना.

समूहस्वरात या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.
2: श्रोतेहो, आज सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत नरहरी सोनार यांच्याविषयी. लेखन सुरेंद्र घुडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोतेहो, जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी आज सकाळी 8:40. मध्यम लहरी 1143 kHz आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:40 आणि 26 सेकंद झाले आहेत. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया मधमाशी पालनात लागणारी अवजारं याविषयीची माहिती. वाचक स्वर गायत्री भरणकर यांचा.
3: मंडळी नमस्कार. मधमाशी पालन हा अतिशय उपयुक्त असा शेतीपूरक व्यवसाय आहे. या मधमाशी पालनामध्ये मधमाशांसोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे उपकरणं. वेगवेगळ्या उपकरणांच्या सहाय्यानं मधमाशी पालन सोयीस्कर होतं. यासाठी महत्त्वाचं उपकरण म्हणजे मधुपेटी. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे अवजारही लागतात. यामध्ये लोखंडी पट्टी, मधमाशा पकडण्याची जाळी, पाळपात्र, पिंजरा, मधुनिष्कासन यंत्र, मेणयंत्र, पराग संग्रहण पिंजरा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. मंडळी, याविषयी आपण आता अधिक जाणून घेऊया. मधमाशी पालनात मधुपेटीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. मधुमक्षिका पेटीचे निरनिराळे भाग असतात. एक म्हणजे खालचा तळाचा पाट, त्यानंतर राणीद्वार. मधमाशीतल्या राणीला बाहेर पळून जाता येऊ नये म्हणून हे जे द्वार असतं ते सतत बंद ठेवावं लागतं. त्यानंतर लागते ती पिलाव्याची पेटी. तळपाटावर ठेवली जाणारी चौरसाकृती पेटी म्हणजेच पिलाव्याची पेटी. यामध्ये राणीची अंडी, अळी, कोश, पिलावा तसंच त्यांचे पराग, मकरंद, खाद्य इत्यादी असतं. पिलाव्याच्याच कोठीमध्ये मधमाशांना पिलावा वाढवण्यासाठी मेणाच्या पोकळ्या तयार करण्यासाठी 8 ते 10 चौकटी असतात. पिलाव्याच्या पेटीवर त्याच लांबी रुंदीची परंतु कमी उंचीची आणखी एक कोठी ठेवली जाते. त्या कोठीमध्ये 8 ते 10 अशा चौकटी असतात. मधु चौकटीत मधमाशा फक्त मधच साठवतात. तो मध आपण मधयंत्राच्या सहाय्याने काढून घेऊ शकतो. खालच्या पिलाव्याच्या कोठीप्रमाणे 8 ते 10 मधु चौकटीसुद्धा ठेवल्या जातात आणि चौकटीमध्ये मधमाशा पोळी बांधून त्यात केवळ मध भरतात. नंतर तो मध काढला जातो. पेटीच्या

0: वर ठेवण्यासाठी एक झाकण असतं. या झाकणाच्या वरच्या बाजूला पत्रा लावलेला असतो आणि चारही बाजूनी हवा खेळती राहण्यासाठी 2.5 ते 3.5 सेंटीमीटर व्यासाची छिद्र असतात. त्याला आतून जाळी लावलेली असते. मंडळी, मधुमक्षिका पालनातली ही झाली महत्त्वाची उपकरणं. आता मधुमक्षिका वसाहत तपासणी करायच्या वेळी लागणारी अवजारं कोणती ते जाणून घेऊया. यासाठी लागते लोखंडी पट्टी. इंग्रजी एल आकाराची लोखंडी पट्टी 3 मिलीमीटर जाडीची असते. पेटी तपासताना चौकटी बाजूला करण्यासाठी आणि खास करून तळ साफ करण्यासाठी हिचा उपयोग होतो. मधमाशांच्या वसाहती मेणकिड्यांच्या त्रासामुळे किंवा शत्रूच्या त्रासामुळे उठाव करतात आणि जवळच्या झाडांवर घोळका करून बसतात. अशावेळी ती वसाहत पकडण्यासाठी किंवा नैसर्गिक वसाहत पकडण्यासाठी सुद्धा मधमाशा पकडण्याची जाळी उपयुक्त असते. मधुकोटीतील मधानं भरलेल्या चौकटीतून मध काढण्यासाठी मधयंत्राचा उपयोग केला जातो. हे यंत्र दिसायला पाण्याच्या पिंपासारखं असतं. या पिंपामध्ये जाळीचा एक पिंजरा असतो. या पिंजऱ्यात मधानं भरलेल्या 4 किंवा 8 चौकटी व्यवस्थित ठेवण्याची सोय असते. मधमाशांची पोळी जलद गतीनं व्हावीत म्हणून पोळी बांधण्यासाठी त्यांना जास्त मेहनत लागू नये म्हणूनही पिलावा चौकटीला मेणपत्रा लावला जातो. सूर्यकिरणांच्या सहाय्यानं मधमाशांच्या पोळ्यांपासून मेण काढण्यासाठी सूर्यतापी मेण यंत्राचा उपयोग होतो. तर मंडळी, अशा विविध उपकरणांच्या सहाय्यानं मधमाशी पालन करणं सोयीस्कर होतं. म्हणून या उपकरणांची नीट माहिती घेऊन त्याचा वापर करणं आवश्यक आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल 2:00 PM. मध्यम लहरी 1143 kHz हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रोस्टेट बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं, तर प्रोस्टेट नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य काय असतं?
1: प्रोस्टेट ही एक गाठ आहे, हे पुरुषांमध्येच असते, स्त्रियांमध्ये प्रोस्टेट नसते. आणि पुरुषांमध्ये प्रजननामध्ये म्हणजे जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्य राहते. तर ही सुपारीच्या आकाराची असते आणि ही आपली जी ब्लॅडर म्हणतो मूत्राशय आहे त्याच्या खालच्या भागामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपली लघवीची नळी जी मूत्रनलिका त्याच्यातून निघते आणि जे आहे पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनचं त्याचं काम आहे.
0: मग एकंदरीतच प्रोस्टेटचे पण काही आजार उद्भवतात का?
1: हो, प्रोस्टेटमध्ये बऱ्यापैकी आजार असतात. काही काही रुग्णांना जसं लघवीमध्ये इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीमध्येही जाते आणि त्याला आम्ही प्रोस्टेटायटिस म्हणतो. त्याच्यामुळेही लघवीमध्ये त्रास होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये कधी कधी पसही होऊ शकते, इन्फेक्शन होते, ॲप्सेस होतात. आणि वयोमानाने सर्वात महत्वाचा आजार जो आहे प्रोस्टेटमध्ये तो आहे वयोमानाचा आजार. म्हणजे पुरुषांमध्ये जसं जसं वय वाढते 50-55 वर्षानंतर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. जसं आपण म्हणतो की मोतीबिंदू असतो किंवा गुडघे दुखतात वयोमानाने, तसंच प्रोस्टेटच्या आकारामध्ये वयानंतर 50 वर्षानंतर 45 वर्षानंतर पुरुषांमध्ये वाढ येते आणि त्याला आम्ही प्रोस्टेट ग्रंथी वाढ किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असं मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणतो. हा सर्वात महत्वाचा आजार याच्यामध्ये असतो.
0: तर या आजारांमुळे कॅन्सर होण्याचे असतात का चान्सेस?
1: नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक वेगळाच आजार आहे. म्हणजे हे जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे ही जसं जसं वय वाढते तसं सगळ्यात पुरुषांमध्ये दिसून येते. काही पुरुषांमध्ये याच्यामुळे त्रास होते, काही मध्ये त्रास होत नाही. आणि यातल्याच काही पर्सेंटेज जसं आपण म्हणू शकतो की 10

0: पर्सेंट पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे यांच्यामध्ये कधी कधी कॅन्सरची संभावना राहते आणि मग ते जे कॅन्सर वाढते त्यालाच मग आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो.
1: प्रोस्टेट कॅन्सर एक्झॅक्टली काय असतो आणि तो कसा काय होतो?
0: प्रोस्टेट कॅन्सर जो आहे जसं बाकी अवयवामध्ये किंवा ऑर्गन्समध्ये कॅन्सरचा आजार आहे तसंच कॅन्सरचा आजार प्रोस्टेटमध्येही राहतो. याच्यामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते किंवा वाढतही नाही पण आतमधले जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर उद्भवतो आणि तो कॅन्सर जो आहे तो इनिशियली जो आहे पहिल्यांदा गाठीमध्येच राहतो मग तो हळूहळू रक्ताद्वारे आणि लिम्फॅटिक्स आम्ही म्हणतो तिथून तो निघून बाकीकडे पसरू शकतो. मग हळूहळू तो जर बाकी अवयवांमध्ये गेला ऑर्गन्समध्ये गेला तर मग तो रुग्णांना त्रास देणं सुरू करतो किंवा तो लघवीमध्येही पहिलेच त्रास देऊ शकतो. तर त्याला ट्रीटमेंट घेणं जसं बाकी कॅन्सरमध्ये आपण म्हणतो की ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये त्याला लवकर ओळखणे त्याचं डिटेक्शन करणे आणि लवकरच त्याची ट्रीटमेंट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे.
1: डॉक्टर, प्रोस्टेटचा कॅन्सर कुठे कुठे पसरू शकतो?
0: हे बघा, प्रोस्टेटचा कॅन्सर जो आहे सर्वात आधी जो आहे तो गाठीमध्ये वाढतो. मग तो जर जास्त अग्रेसिव्ह कॅन्सर जर म्हणलं आपण की बाबा लवकर लवकर वाढणार आहे तर तो आजूबाजूला जे आपले ऑर्गन्स आहेत त्याच्या बाजूला सामायनल वेसिकल्स आहेत त्याच्या बाजूला तिथे तो वाढतो किंवा लघवीच्या पिशवीमध्येही तो जाऊ शकतो, मूत्रनलिकेमध्ये तो एंटर करू शकतो, त्याच्यामुळे त्याचे त्रास होतात. याच्या व्यतिरिक्त तो जे लिम्फ नोड्स आम्ही म्हणतो की जे लिम्फॅटिक्स आहेत तिथून जाऊन तो नोड्समध्ये जातो बॉडीमध्ये आणि मग शेवटी मग तो लंग्स आहेत, फुफ्फुसे आहेत, लिव्हर आहे तिथे वाढू शकतो. पण सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे जिथे सर्वात आधी प्रोस्टेट कॅन्सर वाढतो तो आहे बोन्स. बोन्समध्ये सर्वात आधी तो प्रोस्टेट कॅन्सर जातो. जसे पाठीचे कण आहे किंवा आपले हिपचे बोन्स आहेत किंवा आपले रिब्स आहेत. एक पर्टिक्युलर आहे की प्रोस्टेट कॅन्सर सर्वात आधी बोन्समध्ये जातो असं आम्हाला दिसून येतं की नेहमी तो पहिले बोन्समध्येच जातो आणि मग पेशंटच्या बाकी अवयवांमध्ये जातो. तर बोन्समध्ये गेल्यामुळे काय होतं की पेशंटला बोन पेन होणे किंवा पाठ दुखी राहणे किंवा त्यांना कधी कधी फ्रॅक्चर्सही होतात, स्पाईनचे फ्रॅक्चर्स होणे, हाडांचे फ्रॅक्चर्स होणे, हे प्रॉब्लेमही ॲडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर बोन्स हे एक पहिला टार्गेट प्रोस्टेट कॅन्सर मध्ये राहते.
1: डॉक्टर, म्हणजे इतक्या सगळ्या ठिकाणी हा पसरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर जुनेश शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळची 6:50 झाली आहेत. आता कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो, नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग पहिला आज आम्ही सादर करतोय. आज आपण भेटणार आहोत अशा एका सामाजिक आणि पर्यावरणीय नेतृत्वाला ज्यांनी ग्रामीण, आदिवासी आणि वन परिसरातील महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. ही कथा आहे एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्याच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर यांच्या कार्याची. हा प्रवास थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो प्रवास आहे, तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन याविषयी आपण काय सांगाल?
2: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला केवळ कुटुंब सांभाळत नाहीत, तर ऍक्च्युली त्या शेती, जंगल, पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहिती, त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य, त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
1: मॅम, याविषयी आपण जर अजून सविस्तर माहिती सांगितली आपल्या श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
2: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसं की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वन आधारित उत्पादने आणि पारंपरिक

0: कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 सालापासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंच्या भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही, तर या महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चालल्या आहेत. याच्यामध्ये मग आमच्या संस्थेनं महिलांच्या माध्यमातून या परंपरा जपण्याचं कार्य आणि त्याचवेळी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उपजीविकेचे नवे मार्ग निर्माण करण्याचं एक धाडस आम्ही केलेलं आहे. आज जग आपण बघतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे UNSDGs बद्दल बोलत आहेत. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका, या सर्व गोष्टींची सुरुवात स्थानिक समुदायापासून होते. आणि म्हणूनच ग्रामीण महिलांचं नेतृत्व हे केवळ सामाजिक काम नाही तर देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण पाऊल आहे.
1: मॅडम, हा परिवर्तनाचा प्रवास खरंच खूप सुंदर असा आहे आणि खूप छान अशी माहिती आपण या संदर्भात दिली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन अशाच परिवर्तनाच्या प्रवासाला आकार देत आहेत. तर श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याचा भाग पहिला आज आपण ऐकलात. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 kHz आणि मी आहे तुमची रेडिओ सखी वंदना मुसळे. श्रोते, सकाळचे 6:55 झाली आहेत. आता रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषानंतर लगेचच 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान 7:20 आम्ही सांगू आजचे दिनविशेष. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 भावधारा हा कार्यक्रम. श्रोते हो, आज सकाळी 8:40 आमच्या संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत नरहरी सोनार यांच्याविषयी. लेखक सुरेंद्र घुडे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 9 लखलक चंदेरीमध्ये आपण आनंद घेणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा. आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल याविषयी ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 10:00 आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 तुमचा आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, 12:00 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 12:00 वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन स्मिता जोगळेकर यांचं. त्याचप्रमाणे लोणची आणि मुरांबे पाककृती हा लाईव्ह डायलिन कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 1:05 गीतबहार, 1:40 भावधारा, 1:45 जळगाव जिल्हा वार्तापत्र, ऐसी अक्षरे रसिके 1:55, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात

धनश्री अभ्यंकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकाल. दरम्यान दुपारी 2 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तर श्रोतेहो, असे आहेत आमचे आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम. श्रोतेहो, आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 5:02 गीत संध्या या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा. सायंकाळी 6:10 गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. दरम्यान सायंकाळी 5:30 युवावाणी या युवक दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात कौस्तुभ गोसावी यांचं काव्यवाचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. लोकसंगीत 6:35 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोतहो, आज सायंकाळी 7:30 आमच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात काजू लागवडीच्या सुधारित पद्धती याविषयी डॉक्टर वैभव शिंदे यांची मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 गझल, तर 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10:00 रजनी गंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सावनी शेंडे यांनी गायलेला राग बागेश्री आपण ऐकाल. याशिवाय श्रोतेहो, सर्व दैनंदिन बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. तर ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची.

42.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: चलो निकलेगा
2: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आता प्रसारित करतोय गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण जर बघितलं रतन टाटांचं व्यक्तिमत्व तर ते अत्यंत प्रसन्न, उंच निंच, त्यानंतर मजबूत बांधा, त्यांचे घारे हिरवे डोळे आणि घनगंभीर आवाज, त्याचबरोबर ती थोडासा असा लांबट आणि देखणा चेहरा हा समोरच्या माणसाला नेहमी प्रभावित करायचा। स्वतः ते शांत होते आणि अत्यंत अदबशीर, संस्कारित आणि रुजू होते। त्यांना काही लोक लाजाळू पण म्हणायचे। त्यांना स्वतःबद्दल बोलायला कधीच आवडायचं नाही। इतकंच नाही तर स्वतःचे फोटोसुद्धा त्यांनी कधी फारसे काढून घेतले नाहीत। ते जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा प्रसारमाध्यमांना देण्यासाठी काही फोटोंची आवश्यकता होती, नाईलाजानेच त्यांनी परवानगी

0: दिली की माझे फोटो काढा. त्यांचा एक कुत्रा होता लाडका, त्याच्या संगतीमध्ये ते अगदी फ्री असायचे, मोकळे असायचे, तासनतास रमायचे. थोडक्यात म्हणजे हा माणूस असा होता की जो स्वतःच्या विश्वास एक जगणारा होता, रमणारा होता. त्यांना प्रकाशात राहणं आवडायचं नाही किंवा फार झगमगाट आवडायचा नाही. प्रसिद्धी वलयामध्ये पासून ते दूर असायचे. स्वतःबद्दल फारसं कोणी बोललेलं आवडायचं नाही आणि अबोलच आहेत असं म्हणायलाही हरकत नाही. त्यांना अर्थातच त्यांच्याभोवतीचे स्टेटस होतो, जो ऑरा होता, जी प्रभावळ होती ती सांभाळावी लागतच होती. पण त्याच वेळेला त्यांना समुद्राकाठी जायचं, बीचवरती जायचं, भटकायचं, त्यानंतर गाडी चालवायची, किंवा त्यांच्याजवळची जी व्यक्ती होत्या त्यांच्याबरोबर मोकळेपणाने हसायला खेळायला आवडायचं, हे पण सत्य आहे. कामानिमित्त मोठे मोठे जरी विमान प्रवास करायला लागले तरी ते फारसा मोठा ताफा बरोबर घेऊन जायचे नाहीत. स्वतःचं खाजगीपण ते कायम जपायचे आणि त्याबद्दल आग्रही असायचे अत्यंत. कामाव्यतिरिक्तचा जो त्यांचा इतर वेळ असेल त्याच्यामध्ये त्यांच्या जवळचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्याबरोबर ते जास्त वेळ घालवायचे. आणि नको इतकं महत्त्व दिलं जाईल म्हणून ते कधी ताजमहाल हॉटेलला जेवायलाही गेले नाही. एवढा त्यांचा अत्यंत संकोची स्वभाव होता. त्यांचं जे छोटं सर्कल होतं त्या सर्कलमध्ये ते अत्यंत मोकळे व्हायचे, चेष्टामस्करी करायचे, वेळप्रसंगी नकला पण करायचे. पण बाहेरच्या लोकांना त्यांचा हा चेहरा परिचितच नव्हता, कारण ते सर्वस्वी वेगळे असायचे त्यांच्या बरोबरच्या लोकांमध्ये. हातात अधिकार आल्यानंतर टाटांनी आपल्या मनासारख्या योजना तयार करायला सुरुवात केली. त्यावेळेला इकॉनॉमिक रिफॉर्म सुरू होते, मुक्तीकरण चालू होतं, त्याचे वारे व्हायला लागले होते.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल या विषयावर दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की असं म्हटलं जात असे की ज्या शहरामध्ये चांगल्या प्रकारची वाचनालयं नांदतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जातं. आणि रत्नागिरीचं हे वैभव आहे की ज्यामध्ये 1,16,000 ग्रंथसंपदा आज वाचकांसाठी उपलब्ध आहे. असं हे वाचनालय 200 वर्ष होऊनही तेवढ्याच उर्मीने आणि तेवढ्याच ताकदीने वाचकाला त्याचे आवडते ग्रंथ पुरवण्याचं काम करत आहे ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
0: तेव्हा 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय रसिका रंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी. श्रोत्यो, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: श्रोतेहो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या समारंभात 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलातील प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खत साठाही पुरेशा प्रमाणात आहे, अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी या गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र

पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला इत्यादी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. घटक पक्षांची दर 2 महिन्यांनी एकत्रित बैठक घेण्यावर सहमती झाली. त्यानुसार पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये होईल असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेलमार्फत करण्यात येणार असलेल्या एकंदर 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातल्या 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा

0: असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महारेल्वमार्फत करण्यात येणार आहेत, त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा आणि ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पारस पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. आज अर्जाची छाननी होईल. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातल्या 3 विद्यार्थिनींनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन 250 चॅलेंज या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विधी डबीर, इंद्रायणी पिसे आणि आध्या साहनी या विद्यार्थिनींनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना इंद्रायणी पिसे म्हणाली,
2: मी आणि माझ्या 2 मैत्रिणी विधी डबीर आणि आध्या साहनी ही अमेरिका 250 डिझाईन चॅलेंज या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रोजेक्ट कोणावर करायचा हे डिसाइड करताना आम्हाला कल्पना चावल्याचे नाव दिसले आणि मग आम्ही तिघींनी तिचं नाव बघून तिची स्टोरी करायचे ठरवलं. ही स्पर्धा खूप चॅलेंजिंग होती. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये एक ग्राफिक नॉव्हल बनवलं, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही एक फिंगर पपेट बनवला आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तिच्या बद्दल एक शॉर्ट फिल्म पण बनवली. ही स्पर्धा नॅशनल हेरिटेज सेंटर चॅटेनुगा आणि नासाने आयोजित केली होती. त्या जजेसना आमचा प्रोजेक्ट खूप आवडला. आम्ही आमचं ग्राफिक नॉव्हलला पुस्तकासारखं प्रिंट करून कल्पना चावलाच्या घरी हरियाणाला पाठवणार आहोत. ह्या स्पर्धेची जज आणि अमेरिकेचे रिटायर्ड लष्कर जनरल बीबी बेल यांनी आम्हाला तिघींना पत्र लिहून कळवलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्ये होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन NTA केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं काल नागपुरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं विरोधी चित्रकर्मी पॅनलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या 17 जागांसाठी झालेल्या 3 जागांवर बिनविरोध निवड झाली. अन्य सर्व 14 जागा जिंकत राजे भोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा नागरी सत्कार नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक अखिल काटकर, मिहिर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह गिर्यारोहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित

0: होते. न्यू चंडीगढ इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानवर एक डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावासंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव काल 152 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला, मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पाणी बचतीसाठी पुण्यात मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात वेगानं आगेकूच सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या विविध भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 300 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 62.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झाले आहेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज आहे 9 जून 2026। 9 जून 1665 रोजी मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात ऐतिहासिक पुरंदरचा तह झाला। 1964 लाल बहादूर शास्त्री यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। 1997 रशियन बनावटीची सुखोई 30K ही लढाऊ विमान भारतीय हवाई दलात दाखल झाली। 9 जून 2001 रोजी भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी फ्रेंच ओपन स्पर्धेचं पुरुष दुहेरी पदाचं विजेतेपद पटकावलं। आता जाणून घेऊया आजचे जन्मदिवस। आज आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले प्रसिद्ध क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस। त्यांचा जन्म 9 जून 1875। त्याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर यांचाही आज वाढदिवस आहे। त्यांचा जन्म 1981। आज आहे हिंदी साहित्याचे प्रसिद्ध युगप्रवर्तक महावीर प्रसाद द्विवेदी यांचा स्मृती दिन। त्यांचं 9 जून 1935 रोजी निधन झालं। तर हे होते आजचे दिनविशेष।

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक वानखडे.
2: आजच्या संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत नरहरी सोनार यांच्याविषयी. लेखन सुरेंद्र घुडे यांचं. या कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी आज सकाळी 8:40 मध्यम लहरी 1143 kHz आपण ऐकताय श्रोत्यांची आवड जपणारी आकाशवाणी रत्नागिरी. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बर, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीनं केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जातात त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी.
0: बर,
1: तर याला दृष्टीदान असे म्हटलं.
0: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
1: मृत्यूनंतर साधारणत 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे

0: क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
1: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान करू शकतात?
0: वयाचा नेत्रदानासाठी कसलाही अडथळा नाहीये.
1: बर,
0: तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
1: बर डॉक्टर, एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: नक्कीच करू शकतात, कारण चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसलाही अडथळा निर्माण होत नाही.
1: बर,
0: तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
1: बर डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
0: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
1: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
1: अच्छा, बर डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
0: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला, पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
1: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
0: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो, विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्रामध्ये वापरू शकतो.
1: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या काय आहे?
0: सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दल ची चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये. तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
1: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
0: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बराच सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपले जे अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांनी जर त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
1: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिरं अशी राबवली जातात का?
0: हा, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली, किंवा नेत्र शिबिरांमध्ये नेत्रदान प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून भरवून घेणे, असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी आपल्याला मदत होईल.
1: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात आले का?
0: हो, बऱ्याचदा अशी शिबिरं आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
1: नेत्रपेढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
0: नेत्रपेढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे,

0: त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्त्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढीमध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
1: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते, पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते, तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
0: होय. तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञापत्र हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो.
1: बरं.
0: वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो. किंवा तुम्ही ऑनलाईन ज्या अधिकृत संकेतस्थळ आहेत, नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल, परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क करून नेत्रपिढीतील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
1: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल, तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल, तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरले असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते. तर कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने याच्यामध्ये बघत असतील,
1: काही काही बरेचदा कुटुंबाचाही विरोध नाही का?
0: हो. तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर ते बऱ्यापैकी तयार होत.
1: डॉक्टर, दृष्टीदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
0: नाही. नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतं ते अतिशय प्रशिक्षित आहे, त्याच्यामुळे नेत्रदान संकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते. त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
1: श्रोते हो, आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टीदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्सवर. आणि आजच्या या सुंदर सकाळी मी आहे तुमच्यासोबत तुमची रेडिओ मैत्रीण वंदना मुसळे.

0: सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य ह्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल या विषयावर दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की असं म्हटलं जात असे की ज्या शहरामध्ये चांगल्या प्रकारची वाचनालयं नांदतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जातं. आणि रत्नागिरीचं हे वैभव आहे की ज्यामध्ये 1,16,000 ग्रंथसंपदा आज वाचकांसाठी उपलब्ध आहे. असं हे वाचनालय 200 वर्ष होऊनही तेवढ्याच उर्मीने आणि तेवढ्याच ताकदीने वाचकाला त्याचे आवडते ग्रंथ पुरवण्याचं काम करतं आहे ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
0: तेव्हा 9 जून 2026 रोजी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून जगात सर्वत्र.
2: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:40 आणि 16 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोतेहो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार
4: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
5: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
4: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
5: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ॲपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
4: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
5: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
4: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आत्ता सध्या

0: सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येत आहेत. मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: ही आत्ताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे, आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत, तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे, तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आत्ता जरा अवघड वाटतंय मला. कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
0: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा, आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:45 आणि 38 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा हा कार्यक्रम.

हे गीत गायलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. मंगेश पाडगावकर यांच्या या गीताला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: भावधारा या कार्यक्रमात यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं राजा बढे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात।

अरुण दाते यांनी गायलेल्या मंगेश पाडगावकर यांच्या या गीतरचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 7:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्याचप्रमाणे 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही सर्व बातमीपत्र सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात. आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करताना राष्ट्रीय सुरक्षा तसंच शेजारील देशांमधील व्यापार सुलभता, संपर्क यंत्रणा बळकट करण्याच्या अनुषंगानं लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम महत्वपूर्ण असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध नौसेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 2016 पंतप्रधानांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. या कार्यक्रमात यावेळी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि 5 रुपयांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झालं आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि युवा यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य विमा, आरोग्य मंदिर, जनऔषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्याची खात्री झाली आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एम्स रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली. शिवाय आयुष मंत्रालयाअंतर्गत पारंपरिक वैद्यकशास्त्रालाही देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग करण्यात आला. या सर्व प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सक्षम आणि सुलभ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी आयोजित केलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर, लेफ्टनंट कर्नल नीतीश भारती शुक्ला, मेजर आदित्य प्रताप सिंग, निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्यचक्र देऊन गौरवण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात होत आहे. यामध्ये 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. चीन, ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा

यात समावेश आहे. ही परिषद 13 जून पर्यंत सुरू राहणार आहे. कृषी कार्यगटाच्या बैठकीने परिषद सुरू होत आहे. अन्न सुरक्षा, शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे यातील प्रमुख विषय आहेत. तर 12 जूनला कृषी मंत्र्यांच्या विशेष संवाद सत्राचं आयोजन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र इस्रायलनं लेबनानमधील हल्ले सुरूच ठेवल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल असा इशारा इराणनं दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले सुरूच राहिले तर दक्षिण बैरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले जातील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी दिला आहे. दरम्यान पश्चिम आशियात नव्यानं झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या भागातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खतं विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1 लाख अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे रोजगारावर आधारित स्थलांतर प्रणालीमध्ये निश्चितता आणि निष्पक्षता आली असल्याचं फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीजचे खांडेराव कांड यांनी म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ब्रिटनमधील कार्डिफ इथं काल झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना रविवारी एस्बेस्टन इथं पाकिस्तानबरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय पोलाद मंत्री HD कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री N-चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह पश्चिम राजस्थान आणि उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर किनारपट्टीच्या भागात कर्नाटक, केरळ, माहे इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 2 दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो काल पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या काही भागात या क्षेत्रांमध्ये पुढे सरकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट

0: सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात. आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम संतवाणी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत नरहरी सोनार यांच्याविषयी. लेखन सुरेंद्र घुडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं. सादर करते विवेक वानखडे.

0: रामकृष्ण हरी। अवघी पंढरी सुखाची ओवरी, अवघ्या घरोघरी ब्रह्मानंद। अवघा विठ्ठल सुखाचीच आहे, अनुसरे तो लाहे सर्व सुख। श्रोतेहो, सुमधुर शब्दात अनेक संतांनी पंढरपूरचं महात्म्य वर्णन केलं आहे। अशा पंढरपुरात जिथे पांडुरंगाचं वास्तव्य आहे, तिथे संत नरहरी सोनार या महान शिवभक्तांचा जन्म शके 1235 मध्ये झाला। पंढरपूर जसं पांडुरंगाच्या वास्तव्याचं ठिकाण, तसंच ते शिवोपासकांचं प्राचीन केंद्रही आहे। ज्या कुळात नरहरी सोनारांचा जन्म झाला, त्या कुळात शिवोपासना पूर्वापार चालत आलेली होती। त्यांच्या वडिलांचा असा नेम होता की जोपर्यंत शंकराच्या पिंडीची पाणी घालून बेलाचं पान वाहून पूजा करणार नाही, तोपर्यंत कामाला लागायचं नाही। नरहरी सोनार यांचे वडील आपल्या सर्व भाववृत्ती एकवटून शंकराची प्रार्थना करत असत। त्यांचं अंतःकरण म्हणजे जणू काही शिवमंदिरच होतं।
1: त्यांना त्यांच्या शिवभक्तीचं फळ नरहरी यांच्या रूपाने मिळालं। जणू काही त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शंकरानेच आपला कृपाप्रसाद त्यांच्या पदरात टाकला होता। त्यामुळे नरहरी पुढे थोर शिवभक्त झाले। लहानपणापासूनच त्यांच्या वागण्या बोलण्यातून संतपणाची लक्षणं स्पष्ट दिसून येत होती। त्यांची बुद्धी इतकी कुशाग्र होती की बालपणीच वडील पूजा करत असताना म्हणत असलेली शिवस्तोत्र त्यांनी पाठ केली होती। शंकराची पूजा करण्यात, शिवस्तोत्र म्हणण्यात नरहरी यांना असीम आनंद वाटत असे। नरहरी ज्यावेळी लिहायला वाचायला शिकले, त्यावेळी प्रथम त्यांनी शिवलीलामृत, शिवस्तोत्र, पुराण, शिवमहिम्न स्तोत्र असे महान ग्रंथ वाचून काढले। मल्लिकार्जुनाच्या मंदिरात जाऊन शंकराची पूजा करण्यात नरहरी तल्लीन होऊन जात असत। त्यावेळी त्यांना कशाचीही शुद्ध राहत नव्हती।
0: श्रोते हो, नरहरी सोनार यांच्या लग्नाचा विषय निघाला, त्यावेळी त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की आपण शिवभक्त आहोत, तेव्हा शिवभक्तीत रमणारी मुलगी असावी। वडिलांनी होकार दिला आणि एका शुभमुहूर्तावर संस्कारांनी संपन्न असलेल्या गंगा नावाच्या मुलीशी पंढरपूरमध्ये नरहरी यांचा विवाह झाला। त्यानंतर प्रपंचाचा भार नरहरीच्या आईवडिलांनी पूर्णपणे नरहरी यांच्यावर टाकला। नरहरी आणि गंगा यांचा संसार चांगला चालला होता। ते संसार करता करता परमार्थ साधत होते। देवाला समर्पित केलेल्या संसारात आपण जी कर्म करणार आहोत ती शुद्ध आणि पवित्र असली पाहिजेत, असे त्यांचे विचार होते।
1: शिव

0: वैराग्याचं प्रतीक असून जगातलं सर्व मांगल्य त्यांच्या नावातच एकत्रितपणे सामावलेलं आहे. नरहरी असं काही बोलू लागले की सर्व भक्त मंत्रमुग्ध झाल्यासारखे ऐकत बसत असत. त्यांचे विचार भक्त तल्लीन होऊन ऐकत आणि त्यानुसार आचरण करत. काही दिवस आनंदात गेल्यानंतर वृद्धापकाळामुळे नरहरींचे मातापिता शंकराचं नामस्मरण करता करता पंढरपूर इथे असलेल्या कोराटी या गावी वैकुंठवासी झाले. नरहरी यांना खूप दुःख झालं, पण आपल्या नारायण आणि मालू या दोन मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून ते आपलं दुःख हळूहळू विसरू लागले.
1: एक दिवस नित्यनियमाप्रमाणे नरहरी सकाळी लवकर उठले. त्यांनी आपलं स्नान आटोपलं, घरातल्या शंकराच्या पिंडीला नमस्कार केला आणि मल्लिकार्जुनाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले. तिथं गेल्यावर त्यांनी शिवपार्वतीची यथासांग पूजा केली, शिवस्तोत्र म्हटली आणि घरी आले. घरातील देवाची पूजा करून झाल्यावर ते आपल्या दुकानात येऊन बसले. सकाळची वेळ असल्यामुळे आणि शिवपार्वतींचं दर्शन झाल्यामुळे नरहरींचं मन अतिशय प्रसन्न होतं आणि त्यांना एक अभंग सुचला. भोळा हा शंकर पुढे नंदीश्वर, तेथे मी पामर काय वर्णू. भूषण जयाचे भुवना वेगळे, रुंड माळा खेळे गळ्यामध्ये.
0: कर्पूर गौर भोळा सांब सदाशिव, भूषण धवल विभूतीचे. माथा जटाभार हाती तो त्रिशूळ, श्वेत शंख बळे फुंकितसे.
1: भांग जो सेवुनी सदा नग्न बैसे, जटेतून वाहे गंगा जळ. गोदडी घालुनी स्मशानी जो राहे, पंचवस्त्र होय श्रेष्ठ भाग.
0: नाम घेता ज्याचे पापताप जाती, पापी उद्धरती श्रवण मात्रे. नरहरी सोनार भक्ती प्रिय कर, पार्वती शंकर हृदयी ध्यातो. संत नरहरी सोनार यांच्याविषयी एक कथा अशी सांगितली जाते की एकदा एक सावकार नरहरींच्या दुकानात येऊन म्हणाले, मी पंढरपूरच्या पांडुरंगाला नवस बोललो होतो, मला मुलगा झाला तर सोन्याचा करगोटा करून घालीन. नरहरी सोनार म्हणाले, मी तर शिवभक्त आहे, पांडुरंगाच्या मंदिरात मी जात नाही, तुम्ही माप घेऊन या, मी त्या मापाचा करगोटा बनवून तुम्हाला देईन. सावकार त्याप्रमाणे माप घेऊन आले. त्या मापाने नरहरी सोनार यांनी करगोटा बनवून दिला. जेव्हा तो करगोटा त्या सावकारांनी पांडुरंगाच्या कमरेत घातला तेव्हा तो एक वीत मोठा झाला. म्हणून तो करगोटा घेऊन ते परत नरहरी सोनारांच्या दुकानात आले आणि त्यांनी सांगितलं की हा करगोटा तर मोठा होतोय. त्याप्रमाणे मग परत नरहरी सोनार यांनी एक वीत तो करगोटा लहान केला आणि त्यांना तो बनवून दिला. त्या सावकारांनी तो करगोटा पुन्हा पांडुरंगाला अर्पण केला, पण आता यावेळी तो करगोटा त्यांना एक वीत लहान होत होता. हे जेव्हा नरहरी सोनार यांना त्यांनी सांगितलं तेव्हा नरहरी सोनारांच्या लक्षात आलं की काहीतरी चुकतंय. जेव्हा पुन्हा केलेला करगोटाही विठ्ठल मूर्तीला बसेना तेव्हा नरहरी सोनारांना खूप आश्चर्य वाटलं, कारण ते अतिशय निष्णात असे सोनार होते. सावकारांनाही या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. असं झाल्यामुळे मग सावकार यांनी नरहरी सोनारांना विनंती केली की आता तुम्हीच जाऊन त्या मूर्तीचं माप घ्या. आणि म्हणून नरहरी सोनार यांनी स्वतःच जाऊन मूर्तीचं माप घेण्याचं ठरवलं. पण ते तर शिवभक्त होते, मग ते विठ्ठलाच्या मूर्तीला कसं पाहणार? तर यासाठी त्यांनी स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी बांधून ते माप घ्यायचं असं ठरलं. त्याप्रमाणे ते मंदिरात गेले, त्यांनी माप घ्यायला सुरुवात केली.
1: श्रोते हो, डोळे बांधून माप घेताना नरहरी सोनार पांडुरंगाच्या मूर्तीला चाचपडू लागले. त्यांनी प्रथम कमरेचं माप घेण्यासाठी हात लावला तर त्यांना तिथे व्याघ्र चर्म आढळलं. थोडासा वर हात नेल्यानंतर त्याच मूर्तीच्या गळ्याभोवती त्यांना शेषनाग असल्याचं जाणवलं. त्यांनी डोळ्याची पट्टी सोडली आणि पाहतात तर पांडुरंगच होता. त्यांनी पुन्हा एकदा डोळ्यावर पट्टी बांधली, पुन्हा त्यांना याच गोष्टीची प्रचिती आली आणि त्यानंतर मात्र त्यांना जाणवलं, मी जो शिव आणि विष्णू हे वेगळे समजत होतो ते तर एकच आहेत. प्रत्यक्ष परमेश्वरानंच आपल्याला दोन्ही रूपात दर्शन दिलं या गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला. श्रोते हो, अशा प्रकारे हर आणि हरी हे एकच आहेत याचा साक्षात्कार नरहरी सोनार यांना झाला. म्हणूनच ते आपल्या अभंग

0: अशा प्रकारे संत नरहरी सोनार वैष्णवांच्या मेळ्यात सामील होऊ लागले. संत कितीही थोर असले, ईश्वरभक्त असले, तरी त्यांनाही सद्गुरूची कृपा होणं जरुरीचं असतं. सद्गुरूंच्या कृपेमुळे शिष्याला परमात्म्याची प्राप्ती कशी होते हे नरहरींनी अतिशय सुंदर शब्दात सांगितले. ऐरावती बहु थोर त्याला अंकुशाचा मार, व्याघ्र बळ भयंकर त्याला सापळा हो थोर.
1: सर्प विष हो विकार मंत्रवल्ली केली थोर, देह जठराग्नी भारी अन्न पाणी शांत करी, गुरु गैबीनाथ नरहरी दास हा अंकित. नरहरींच्या रोजच्या दिनक्रमात फक्त एकच फरक आता झाला होता की ते आता मल्लिकार्जुनाच्या देवळात जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आल्यानंतर न चुकता पांडुरंगाच्या दर्शनालाही जात होते. त्यांची पांडुरंगावरती असलेली निष्ठा ते आपल्या शब्दात मांडतात आणि ते म्हणतात, जग हे अवघे सारे ब्रह्मरूप, सर्वाभूती एक पांडुरंग. अनुरुणेपर्यंत ब्रह्म भारी येले, सर्वाघटी राही येले अखंडित. विश्व हे व्यापिले भरुनी उरले, कावतुक दाविले माया जाल. भ्रांती माया जाल काढिता तात्काळ, परब्रह्मी खेळे अखंडित. अखंडित वस्तू हृदरी बिंबली, गुरु कृपे पाही नरहरी. श्रोते हो, अशा प्रकारे नरहरींना पांडुरंगाच्या रूपातही शिवाचं दर्शन होत होतं.
0: नरहरींनी आयुष्यभर मनोभावे फळाची अपेक्षा न ठेवता जी परमेश्वराची सेवा केली, त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते भक्तीच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान झाले. भक्तिमार्गाचं महात्म्य सांगताना ते म्हणतात, भक्तिमार्ग हा स्त्री पुरुष सर्वांनाच साध्य असा मार्ग आहे. भक्तिमार्ग हा सर्वात श्रेष्ठ मार्ग असून सर्व पंथांचा उपसंहार याच मार्गावर होतो. परमेश्वराच्या दरबारात जाताना भक्तीच्या प्रवेशद्वारातूनच जावं लागतं. भक्तिमार्गाचं आचरण केल्यामुळं ईश्वराचा साक्षात्कार

0: अशा प्रकारे भक्तीच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान झाल्यावर ते संसाररूपी मायेतून विरक्त झाले. आयुष्यभर परमार्थमय प्रपंच केल्यानंतर त्यांनी आपला सर्व व्यवसाय आणि प्रपंच आपल्या मोठ्या मुलाच्या हातात सोपवला आणि कर्मातून पूर्णपणे मोकळे झाले. नरहरींनी आपला संपूर्ण वेळ भजनामध्ये व्यथित करण्यात सुरुवात केली आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन भक्तीच्या मार्गावर समर्पित केलं. रामकृष्ण हरी.
1: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
2: तुकाराम. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
0: लेखक सुरेंद्र घुडे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.
2: सादर करते

संतवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. श्रोते हो, आता लखलख चंदरीमध्ये आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा.

अभय जोधापूरकर यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं इर्शाद कामिल यांचं. झिरो या चित्रपटासाठी संगीत होतं अजय अतुल यांचं.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सनम रे या चित्रपटातली अमाल मलिक यांनी संगीतबद्ध केलेली मनोज मुंतशीर यांची गीतरचना अरिजित सिंग आणि अमाल मलिक यांच्या स्वरात.

श्रोतहो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल. याविषयी ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा श्रोतहो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम

0: 43 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता प्रेम रतन धन पायो या चित्रपटातलं मोहम्मद इरफान, पलक मुच्छाल आणि दर्शन रावल यांनी गायलेलं गीत

0: ही छान छान गाणी ऐकत असताना तुमच्याही मनात तुमच्या आवडीचं एखादं गाणं नक्कीच आलं असेल, हो ना? अहो मग वाट कसली बघताय? उचला फोन आणि मेसेज करा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आणि सहभागी व्हा आमच्या आपली आवड या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035473485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

कार्यक्रमात आता अमाल मलिक यांनी संगीतबद्ध केलेली संजीव चतुर्वेदी यांची बागी या चित्रपटातली गीतरचना. गायक कलाकार अरमान मलिक आणि श्रद्धा कपूर.

श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

हे गीत गायलं होतं नेहा कक्कड, मीका सिंग आणि कुमार सानू यांनी सिम्बा या चित्रपटासाठी. शब्द होते शब्बीर अहमद यांचे, तर संगीत होतं तनिष्क बागची यांचं. या गीतरचनेबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपटसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहून सकाळचे 9:30 आणि 18 सेकंद झाले आहेत. काही क्षणातच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य, पण या जाहिरातींनंतर.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल याविषयी ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली ही मुलाखत. सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पुस्तकं ही ज्ञानाची आणि विचारांची अमूल्य संपत्ती मानली जातात. एखादं वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह नसतो, तर तो एका समाजाचा बौद्धिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा साक्षीदार असतो. रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रत्नागिरी नगर वाचनालयाला 2027 साली तब्बल 200 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 शतकांचा हा गौरवशाली प्रवास, त्यामागचा इतिहास, आजचं कार्य आणि आगामी वाटचाल याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत रत्नागिरी नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन. व्यवसायाने ज्येष्ठ विधिज्ञ असलेले ॲडव्होकेट दीपक पटवर्धन हे गेली 25 वर्ष स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसंच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून 23 वर्ष आणि रत्नागिरी नगर वाचनालयाचे अध्यक्ष म्हणूनही 23 वर्ष ते कार्यरत आहेत आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष म्हणूनही ते महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, सर्वप्रथम रत्नागिरी नगर वाचनालयाच्या स्थापनेविषयी आपण काही सांगू शकाल का?
1: इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की रत्नागिरीच्या जडणघडणीमध्ये वाचनालयाचं एक वेगळं महत्त्वाचं स्थान आहे आणि खरंच आहे ते. त्यामुळे त्याचा इतिहास कोणालाही माहीत असावा असं वाटणं स्वाभाविक आहे.
0: बरोबर.
1: या वाचनालयाची सुरुवात 1828 साली झाली.
0: बर.
1: जे एच टॉर्ट नावाच्या व्यक्तीने हे वाचनालय चालू केलं. कोकण बुक डेपो या नावाने हे वाचनालय सुरू झालं होतं. रत्नागिरी हे तसं अत्यंत टुमदार पण छोटंसं असं शहर, मोठ्या अधिकाऱ्यांना, समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना एकत्र येण्याचं ठिकाण त्यावेळेला उपलब्ध नव्हतं. हे वाचनालय सुरू झालं आणि या सगळ्यांचा एकत्र येण्याचा बिंदू म्हणून या वाचनालयाकडे पाहिलं जायला लागलं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुद्धा 400 पुस्तकं या वाचनालयामध्ये होती. ही संख्या त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता अत्यंत लक्षणीय आहे. त्यामुळे या वाचनालयाची सुरुवात 1828 झाली. जेज टॉर्ट यांनी हे वाचनालय सुरू केलं आणि कोकण बुक डेपो असं त्याचं नाव होतं. पुढे कालांतराने स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यावेळेला रत्नागिरीमध्ये होते त्यावेळेला त्यांनी या वाचनालयाचं नामकरण रत्नागिरी नगर वाचनालय असं केलं आणि त्याच्यानंतर

0: रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय असं नाव वाचनालयाने धारण केलं.
1: अरे वा, छान, मस्त माहिती आहे. आणि सर, स्थापनेपासून आजपर्यंतच्या नगर वाचनालयाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे कोणते मानले गेले आहेत?
0: हे वाचनालय सुरू झालं त्यावेळेला या वाचनालयामध्ये सभासद जे होते ते प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी होते. आणि समाजातली रत्नागिरीतली प्रतिष्ठित मंडळी ही त्यावेळेला वाचनालयाचे सभासद होते. असा एक किस्सा सांगितला जातो की या वाचनालयाच्या समोर असणाऱ्या दारावर एलिझाबेथ राणीचा फोटो होता आणि तो फोटो पडला. तर त्यावेळेच्या ब्रिटिश रिजिमला असं वाटलं की स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करणाऱ्या कोणीतरी हे जाणीवपूर्वक कृत्य केलेलं आहे आणि हे एकदा शासनाच्या डोक्यात पक्कं बसलं म्हणून त्यांनी एक फतवा काढला आणि त्या फतव्याच्या माध्यमातून सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वाचनालय तात्काळ सोडावं, वाचनालयाचं सभासदत्व सोडावं असा फतवा निघाला. शासकीयच फतवा होता, त्यामुळे सगळ्याच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हे वाचनालय सोडलं. त्यावेळेला वाचनालयाची वर्गणी ही 25 पैशापासून 3 रुपयापर्यंत होती आणि यातून 24 रुपये जमा होत होते. पण बहुसंख्येने असणाऱ्या अधिकाऱ्यांनी वाचनालय सोडल्यामुळे हळूहळू वाचनालयाचं उत्पन्न ठप्प होत गेलं आणि वाचनालयाची ॲक्टिव्हिटी निद्रिस्त अवस्थेत आली. कालांतराने न्यायमूर्ती खारेघाट हे रत्नागिरीमध्ये नियुक्त झाले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे वाचनालय होतं आणि हे बंद आहे, म्हणून त्यांनी माहिती घेतली आणि त्या माहितीत त्यांच्या असं लक्षात आलं की जो एलिझाबेथ राणीचा फोटो हा अत्यंत अडचणीचा मुद्दा झाला आहे, सेन्सिटिव्ह मुद्दा झाला होता, त्याची त्यांनी माहिती घेतली आणि तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की हा फोटो इथल्या प्रचंड पावसामुळे आणि त्यासोबत येणाऱ्या वाऱ्यामुळे पडला. मग त्यांनी एक स्वतंत्र पिटिशन तयार केलं, ते गव्हर्नरकडे सादर केलं, त्या संदर्भातली बाजू मांडली आणि त्याच्यानंतर वाचनालय परत पूर्वीसारखं सुरू झालं. हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा या वाचनालयाच्या आजपर्यंतच्या 200 वर्षाच्या कालखंडातला सांगता येईल. नव्याने खरं बघायला गेलं तर स्वातंत्र्यपूर्व काळातलं हे वाचनालय आहे, स्वातंत्र्योत्तर काळातही हे वाचनालय कार्यरत आहे, 91 साली आलेल्या ग्लोबलायझेशनच्या युगातही हे वाचनालय कार्यरत आहे आणि आज डिजिटल युगातही तेवढ्याच सामर्थ्याने हे वाचनालय ग्रंथांची सेवा करत रत्नागिरीमध्ये उभं आहे
1: आणि ते असंच चालूही राहील.
0: हां, डेफिनेटली असंच ते पुढे प्रवाही आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की असं म्हटलं जात असे की ज्या शहरामध्ये चांगल्या प्रकारची वाचनालयं नांदतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जातं आणि रत्नागिरीचं हे वैभव आहे की ज्यामध्ये 1,16,000 ग्रंथसंपदा आज वाचकांसाठी उपलब्ध आहे असं हे वाचनालय 200 वर्ष होऊनही तेवढ्याच उर्मीने आणि तेवढ्याच ताकदीने वाचकाला त्याचे आवडते ग्रंथ पुरवण्याचं काम करत आहे ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
1: नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे ही. आणि सर, वाचनालय सुरू झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळातली काही पुस्तकं आजही संग्रहामध्ये आहेत का? आणि जर ती आहेत तर त्यांचं नेमकं स्वरूप कोणतं होतं हे ऐकायला आवडेल आम्हाला.
0: 200 वर्षाची पुस्तकं, पूर्वींची पुस्तकं आणि आत्ताची पुस्तकं याच्यात जमीन अस्मानाचा फरक पडला.
1: बरोबर.
0: 200 वर्षापूर्वी हे वाचनालय चालू झालं ते सांगितलं त्याप्रमाणे ब्रिटिश माणसाने सुरू केलं, ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी प्रामुख्याने ते सुरू झालं होतं, त्यामुळे त्यावेळची जी पुस्तकं होती ती इंग्लिश लँग्वेजमधलीच पुस्तकं जास्त होती.
1: बरोबर.
0: ते सगळे जे विषय आहेत ते आता कुठेही समय पुढे गेला, काळ पुढे गेला, काळोघात आता ते काय फार असे रिलिव्हंट राहिलेले नाहीत.
1: बरोबर.
0: पण त्यावेळेची पुस्तकं जर आपण बघितली तर माहितीपर पुस्तकं जास्त होती, वर्णनं ज्याच्यामध्ये अधिक येतील अशा प्रकारची पुस्तकं होती आणि अशी 1800व्या शतकातल्या जवळजवळ 30 ते 35 प्रती आजही वाचनालयात उपलब्ध आहेत.
1: आणि आता आपण जसं म्हटलं की 200 वर्षापूर्वीची पुस्तकं, तर वाचनालयातली जी दुर्मिळ किंवा मौल्यवान पुस्तकांचं जतन कोणत्या प्रकारे केलं जातं?
0: जुनं वाचनालय आहे स्वाभाविकपणे, ग्रंथसंपदा ही मोठी आहे, पण रत्नागिरीतलं एकंदरीत वातावरण प्रामुख्याने मॉइश्चर आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याचबरोबर वाळवीसारखे कीटक आणि त्यावेळेला नसणारं तंत्रज्ञान याचा फटका या ग्रंथसंपदेला मोठ्या प्रमाणावर बसला. तरीसुद्धा 3,500 पुस्तकं ही दुर्मिळ पुस्तकं म्हणून गणली गेलेली आहेत आणि ती पुस्तकं वाचनालयात

0: रुग्णालयामध्ये आजही चांगल्या स्थितीमध्ये उपलब्ध आहेत. तर कोणतीही वेगळी ट्रीटमेंट वाचनालयाला त्याच्यावर आजपर्यंत करता आली नाही. आता आमचा प्रयत्न आहे की डिजिटलायझेशन करावं. पण यापूर्वी ही जी पुस्तकं इतकी जुनी 100 वर्षापूर्वीची पुस्तकं 125 वर्षापूर्वीची पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यात प्रामुख्याने ती पुस्तकं चांगल्या पद्धतीने बाइंडिंग केली जातात. प्रामुख्याने मॉइश्चरपासून ती पुस्तकं लांब राहावीत असा प्रयत्न केला जातो. म्हणून मी अध्यक्ष झाल्यानंतर या वाचनालयामध्ये लोखंडी कॉम्पॅक्टर आणून त्यामध्ये ही पुस्तकं सेफ ठेवण्याची पद्धती आम्ही चालू केली. प्रतिवर्षी जी पुस्तकं आवश्यकतेनुसार ही बाइंडिंग करून घेतली जातात आणि त्या पद्धतीने ती पुस्तकं आजही चांगल्या स्थितीमध्ये वाचकांपर्यंत पोहोचवली जातात. हे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे दुर्मिळ ग्रंथ ह्याचं माहेरघर म्हणूनच रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. कुठून तरी कुठच्या तरी जिल्ह्यातून फोन येतो, असं अमुक अमुक पुस्तक तुमच्याकडे उपलब्ध आहे का? आणि वाचनालयातला कर्मचारी वर्ग अदबीने ते पुस्तकं शोधतो आणि लगेच त्या माणसाला त्याचं उत्तर मिळतं, हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. अशी अनेक पुस्तकं सांगता येतील की महाराष्ट्रातल्या अन्य कुठेही ती उपलब्ध नाहीत, पण ती आपल्या वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत. हे मोठं वैभव या वाचनालयाचं आहे.
1: नक्कीच नक्कीच, खूप छान. सर, आपण आता 23 वर्ष गेली अध्यक्ष म्हणून तिथे कार्यरत आहात, तर आपल्या कार्यकाळामध्ये वाचनालयाच्या वाटचालीत कोणते महत्त्वाचे बदल घडले आहेत का?
0: 23 वर्षाचा प्रदीर्घ काळ मला वाचनालयाची सेवा करता आली हे माझ्या आयुष्यातलं माझं एक मोठं भाग्य आहे असं मी म्हणेन. 23 वर्षात अनेक बदल झाले. वाचनालयातला इन्फ्रास्ट्रक्चर हे उत्तम राहावं यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न केला. मी काही साहित्य क्षेत्रातला काम करणारा माणूस नाही, पण मी आर्थिक क्षेत्रात काम करतो.
1: बरोबर.
0: त्याचा उपयोग करत मी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला उत्तम आर्थिक पाया निर्माण करण्याचं काम केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचनालयाची जी जागा होती त्या जागेचं लीज ॲग्रीमेंट 1994 साली संपलं होतं. 1994 सालपासून आम्ही प्रयत्न करत होतो की शासनाने परत लीजवर जागा वाचनालयाला द्यावी. त्यामध्ये अनेक अडचणी आल्या, वेगवेगळे इंटरेस्ट त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होते, पण शेवटी जे ध्येय ठरलेलं होतं त्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग आम्हाला सापडला. आणि 2024 मध्ये वाचनालयाला परत 30 वर्षाचा करार शासनाने रजिस्टर ॲग्रीमेंट करून वाढवून दिला. आणि त्यामुळे आता वाचनालयाची एक सुंदर वास्तू, जवळजवळ 12,000 चौरस फुटाची सुंदर वास्तू आपल्याला उभी राहिलेली दिसते. त्याच्यामधलं इंटेरियरचं काम आता चालू आहे. उत्तम प्रकारचं एक ऑडिटोरियम तिथे होणार आहे, एक कम्युनिटी सेंटर तिथे होणार आहे, एक सुसज्ज अशी अभ्यासिका तिथे होणार आहे, आणि डिजिटल लायब्ररी की ज्या लायब्ररीत बसल्यानंतर तुम्हाला आंतरराष्ट्रीय लायब्ररीच्याशी थेट संपर्क साधता येईल अशा प्रकारची व्यवस्था शक्यतो 2 शताब्दी वर्ष सुरू होईपर्यंत सुरू करण्याचा आमचा मानस आणि प्रयत्न आहे.
1: खूप छान, शुभेच्छा आहेत तुमच्या या प्रोजेक्टसाठी तुम्हाला. सर, बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमांचा आणि प्रसार माध्यमांचा प्रभाव वाढतोय, आणि अशा परिस्थितीत वाचकांचा प्रतिसाद आणि वाचन संस्कृतीबद्दल आपलं निरीक्षण काय आहे?
0: तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे की डिजिटल युगाचा प्रचंड प्रभाव हा जनमानसावर आहे, पण तरीही अजून वाचक वर्ग, पुस्तकावर प्रेम करणारा वर्ग, किमान 2 पानं वाचल्याशिवाय झोपायचं नाही असं म्हणणारा वर्ग हा समाजामध्ये अस्तित्वात आहे. आणि मला असं वाटतं की फिजिकल पुस्तक हातात घेऊन वाचण्याचं जे समाधान आहे ते समाधान माहीत असणारा वर्ग जोपर्यंत राहील तोपर्यंत वाचनालयाला कुठच्याही प्रकारची अडचण येईल असं मला वाटत नाही. पण हे जग बदलत आहे, या बदलाबरोबर वाचनालयालाही बदलावं लागेल. म्हणून मी आत्ता मेन्शन केलं की डिजिटल लायब्ररीचा प्रयत्न आम्ही करतोय. वाचकाला ज्या फॉर्मॅटमध्ये पुस्तकं वाचायला आवडतील त्या फॉर्मॅटमध्ये ती देण्याचा प्रयत्न वाचनालयाने करणं आवश्यक आहे. त्याच्याचबरोबर प्रकाशित होणारं पुस्तक हे त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हे वाचनालयामध्ये उपलब्ध असतं आणि ते वाचकापर्यंत ज्या आठवड्यात ते प्रकाशित होतं त्याच आठवड्यात वाचकापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे नवीन नवीन पुस्तकं ही सातत्याने वाचकांसाठी आम्ही उपलब्ध करून ठेवतो. त्याचबरोबर जी जुनी पुस्तकं आहेत ती पुस्तकंही वाचकाच्या नजरेला पडावीत यासाठी वाचनालयामध्ये एक वेगळा काउंटर आम्ही ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये ही सगळी पुस्तकं, वेगवेगळी पुस्तकं आम्ही मांडू

0: ठेवत असतो, त्यातून लोकांनी ती चॉईस करून त्यांच्या आवडीप्रमाणे न्यावीत असा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे बदलत्या युगामध्ये, डिजिटल युगामध्ये अत्यंत प्रभावी असं ते युग आहे, त्या युगामध्ये सुद्धा वाचनालयांना आपलं महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न आमचा आहे. नक्कीच ह्याच्यात मर्यादा आहेत, पण मर्यादा जरी असल्या तरी आमचे प्रयत्न त्या पद्धतीने सुरू आहेत.
1: सर, आता युवक वर्गासाठी वाचनालयाचे सतत प्रयत्न चालू असतात हे तुम्ही सांगितलंच, पण आपला बालवर्ग सुद्धा आहे, आपले लहान मुलं आहेत शाळेत जाणारी, तर त्यांच्यासाठी वाचनालयाकडनं काही उपक्रम राबवले जातात का?
0: नक्कीच, की विद्यार्थी वर्ग याला विद्यार्थी दशेतच वाचनाची आवड लागली तर पुढे जाऊन तो अधिक प्रगल्भ असा वाचक होईल.
1: नक्कीच,
0: त्यामुळे वाचनालय हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतं. विद्यार्थ्यांनी खूप पुस्तकं वाचावीत यासाठी पुस्तकांचा प्रामुख्याने विद्यार्थ्यांना आवडतील किंवा त्यांनी हाताळावेत वाचावेत अशा विषयाची भरपूर पुस्तकं ही वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत. नवनवीन पुस्तकं यासाठी आम्ही सातत्याने घेत असतो. आणि त्याचबरोबर विद्यार्थी वाचनालयात यावेत यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण करतो. दरवर्षी उत्कृष्ट वाचक पुरस्कार हा विद्यार्थ्यांसाठी दिला जातो. त्याचबरोबर आत्ता सुटीच्या कालखंडामध्ये आत्तासुद्धा तो प्रकल्प चालू आहे, 10 तारखेपर्यंत तो प्रकल्प चालू आहे, की वाचनालयामध्ये आपण वेगळी बसण्याची व्यवस्था मुलांसाठी केली आहे आणि त्यांना तिथे आम्ही पुस्तकंही मोठ्या प्रमाणावर ठेवली आहेत आणि त्या ठिकाणी मुलांनी यावं आणि पुस्तकं वाचावी आणि वाचलेल्या पुस्तकांचं टाचण काढावं अशा पद्धतीचा एक उपक्रम चालू आहे. ज्या मुलांचं टाचणाचा जो काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीचं त्यांनी काय वाचलं, कशा संदर्भातलं वाचलं हे जर त्यांनी चांगल्या पद्धतीने लिहिलं तर अशा उत्तम लिखाणाला सुद्धा आपण पुरस्कृत करतो. आजही जवळजवळ 12 ते 13 मुलं ही गेले 20 दिवस सातत्याने वाचनालयात येऊन वाचत आहेत. ही गोष्ट खूपच स्पृहणीय आहे असं मला वाटतं. अशा पद्धतीचे छोटे छोटे उपक्रम, मग काही वेळेला आम्ही पुस्तकं ही छोटे छोटे विद्यार्थ्यांचे ग्रुप करून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणं, मग त्यांनी घराच्या किंवा आपल्या सोसायटीमध्ये बसून एकत्रित पुस्तकाचं वाचन करणं, अशासाठी आम्ही काही उपक्रम राबवतो. विद्यार्थी वर्गासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करतो. त्याचबरोबर प्रवीण डवणे यांना आम्ही मागे वाचनालयात बोलवलं होतं. त्यांची पुस्तकं आधी शाळा शाळांमधनं आम्ही डिस्ट्रीब्यूट केली होती. मुलांनी ती पुस्तकं वाचावीत आणि लेखकाला प्रश्न विचारावेत अशा प्रकारचा तो उपक्रम होता. आणि जवळजवळ प्रत्येक शाळेतून 20 मुलं निवडक आम्ही बोलवली होती. जवळजवळ 300-350 मुलं वाचनालयामध्ये आली होती आणि 45 मिनिटाचा तास अशा पद्धतीचा तो कार्यक्रम होता. पण तो तास 2.5 तास पर्यंत चालला. इतकी उत्स्फूर्त प्रश्न प्रवीण डवणेंना विद्यार्थ्यांनी विचारले होते आणि तेवढ्याच तत्परतेने किंवा आस्थेने प्रवीण डवणेंनी त्यांना उत्तरं दिली होती. आणि नंतर ते असं म्हणाले होते की मी अनेक कार्यक्रम केले पण अशा प्रकारचा सजीव कार्यक्रम माझ्या आयुष्यातला हा पहिलाच झाला. अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आम्ही वेळोवेळी आयोजित करत असतो.
1: खूप छान. आणि सर, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम, तर आम्ही सुद्धा नेहमी ऐकत असतो की नगर वाचनालयाचा हा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम आहे, तर नगर वाचनालयाकडनं असे खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात, त्याबद्दल काही जरा सांगा.
0: ज्या वेळेला मी 2003 वाचनालयाची धुरा अध्यक्ष म्हणून हातात घेतली त्यावेळेपासून आजपर्यंत सलग 288 कार्यक्रम वाचनालयाने केले.
1: छान.
0: दर 2 महिन्यांनी 1 कार्यक्रम अशा पद्धतीचं त्याचं ॲव्हरेज पडतं. आणि हे करण्यामागचा उद्देश हा होता, वाचनालयामध्ये लोकांनी यावं आणि त्याचबरोबर या वाचनालयाच्या माध्यमातून लोकांना काहीतरी चांगलं मिळावं. मग ते दरवेळेला करमणुकीचं असेल,
1: बरोबर,
0: काही वेळेला ते माहितीपर असेल, काही वेळेला चर्चात्मक कार्यक्रम असतील, काही वेळेला कलात्मक कार्यक्रम असतील, अशा बहुविध कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे करण्याचा प्रयत्न आम्ही केला. अनेक साहित्यिक या ठिकाणी आले, व्याख्यानमाला आम्ही केल्या, अनेक डॉक्टर्स इथे आले, त्यांनी आपल्या पद्धतीने माहिती दिली, अनेक प्रकारची चर्चासत्र त्या ठिकाणी झाली आणि या सगळ्या कार्यक्रमांना एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद श्रोतृवर्गाने दिला. असं महत्त्वाचं कारण आहे, आम्ही या डिजिटल युगात सुद्धा प्रत्येकाशी पर्सनल कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या घरात त्याच्या नावाने पत्रिका आम्ही जाणीवपूर्वक पोचवत होतो आणि या पर्सनल टचचाही उपयोग त्याच्यामध्ये झाला.

0: त्यामुळे मोठ्या प्रमाणावर श्रोतृवर्ग वाचनालयाच्या कार्यक्रमाला येतच, आणि त्याचबरोबर चांगले परफॉर्म करणारे लोक समाजात ज्यांचं नाव आहे, जे चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करू शकतात, असे लोक जाणीवपूर्वक इथे यावेत आणि त्यांनी वेगवेगळे विषय मांडावे अशा प्रकारचा प्रयत्न झाला. आणि त्यातून हे 288 कार्यक्रम खरोखर आनंद देऊन गेले. आणि याच्यामागचं कारण असं होतं की वाचनालयाला रत्नागिरीतलं सांस्कृतिक केंद्र म्हणूनही मान्यता प्राप्त व्हावी असा यामागे प्रयत्न होता. आणि त्याच्यात बऱ्याच अंशी आम्ही यशस्वी झालो, कारण आमचे कार्यक्रम हे सातत्यपूर्ण होते. सातत्याने नगर वाचनालय आणि सगळे कार्यक्रम हे श्रोतृवर्गासाठी मोफत स्वरूपात होते. हा एक वेगळा प्रयत्न होता. आणि वाचनालयाच्या माध्यमातून अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम करून एक सांस्कृतिक वातावरणही जिवंत ठेवण्याचं काम वाचनालयाने केलं, ती वाचनालयाची जबाबदारीच होती.
1: नक्कीच.
0: त्याचबरोबर मी मगाच्या प्रश्नाला थोडंसं अनुलक्षून सांगतो की 200 वर्ष पूर्ण होत आहेत. हे 200 वर्ष पूर्ण होणं आणि त्याच वेळेला नवीन इमारत बांधणं ह्या गोष्टीला एक वेगळं महत्व आहे. 200 वर्षाचा कालखंड पूर्ण होतोय, आज नवीन सुसज्ज अशी इमारत उभी राहते, याचा अर्थ पुढची 70 ते 75 वर्ष ह्या वाचनालयाची वास्तू उत्तम पद्धतीने ग्रंथांना संरक्षण देत, त्याचबरोबर वाचकांचा आणि ग्रंथांमधला दुवा म्हणून काम करेल, याचा अर्थ नवीन पिढीकडे या वाचनालयाचे संस्कार पुढे जावेत असा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि त्या दृष्टीने हे वाचनालय नव्याने उभं राहत आहे. जुनी आजपर्यंतची परंपरा आणि त्याचबरोबर नव्या गोष्टीचा वेध घेण्यासाठी आवश्यक असणारा निवारा आणि उत्तम अशी वास्तू या वाचनालयाची उभी राहते. नवीन पिढीकडे हे वर्ग करताना अशा पद्धतीने नवीन सुसज्ज असं वाचनालय उभं करता आलं हे खूप भाग्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. रत्नागिरीचं हे वैभव आहे ते नवीन पद्धतीने लोकांसमोर येणार आहे. 300व्या शतकाकडे जाण्याचा जो प्रवास आहे हा इतका खंबीरपणे वाचनालयाचं सुरू होतोय.
1: छान छान. 2027 पासून नगर वाचनालयाच्या 200वी वर्षाला सुरुवात होणार आहे. या विशेष पर्वासाठी वाचनालयाने काही संकल्प किंवा दीर्घकालीन उद्दिष्ट निश्चित केली आहेत का?
0: नक्कीच. 200 वर्ष पूर्ण करणारी संस्था आपल्या रत्नागिरीमध्ये आहे आणि 200 वर्ष पूर्ण करताना किंवा 200 वर्षाची सुरुवात करताना प्रत्येक रत्नागिरीतल्या सुज्ञ नागरिकांनी ह्या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करतो आहे. त्या माध्यमातून वाचनालय अधिक प्रखरतेने लोकांपर्यंत पोचावं असाही प्रयत्न राहणार आहे. आज वाचनालयाकडे 1,17,000 ग्रंथसंचय आहे. हा ग्रंथसंचय वाढवून तो 2,00,000 पुस्तकं उपलब्ध व्हावीत, वाचनालयामध्ये असावीत असा आमचा प्रयत्न किंवा असं आम्ही उद्दिष्ट निश्चित केलं आहे. आणि ते उद्दिष्ट 14 जानेवारी 2027 पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने 200वा महोत्सव साजरा करत असताना वाचकावर कॉन्सन्ट्रेशन करत असताना सुद्धा त्यामध्ये युवा पिढीवर विद्यार्थी वर्गावर अधिक कॉन्सन्ट्रेशन करत त्या लोकांना आकृष्ट करण्यासाठी त्यांना वाचनालयाचं महत्त्व लक्षात यावं यासाठी नवीन फॉर्मॅटमध्ये काही उपक्रम आम्ही करतोय, तसं नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर प्रतिथयश लेखक असतील, साहित्यिक असतील, प्रतिथयश वक्ते असतील, हे तर रत्नागिरीमध्ये त्या कार्यक्रमासाठी पूर्ण वर्षभरामध्ये येतील. प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी कार्यक्रम वाचनालयाचा असेल आणि त्याच्यासाठी आम्ही सुसज्ज असं ऑडिटोरियम, हे पूर्ण ॲकॉस्टिक ऑडिटोरियम असेल, पूर्णपणे वातानुकूलित असं ऑडिटोरियमही आम्ही तयार करतोय. आणि संपूर्ण वर्षभर वाचनालयाचं महत्त्व, वाचनालयाच्या पुस्तकांचं महत्त्व हे लोकांपर्यंत जावं, प्रामुख्याने युवा वर्गामध्ये जावं यासाठी अनेकविध कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये संपूर्ण रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावं असा आमचा प्रयत्न राहणार आहे.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, रत्नागिरी नगर वाचनालयाच्या 200वा महोत्सवानिमित्त वाचनालयाने आखलेल्या विविध उपक्रमांना सहकार्य किंवा योगदान देण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी वाचनालयाशी जरूर संपर्क साधावा असे आवाहन आपण या निमित्ताने करूया. तसंच वाचनाची परंपरा आणि पुस्तकांशी असलेलं नातं आपण सर्वांनी जपायला हवं. विशेषतः तरुण पिढीने वाचनाची सवय जोपासून या ज्ञानपरंपरेचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. सर, रत्नागिरी नगर वाचन

0: वाचनालयाच्या 2 शतकांच्या समृद्ध प्रवासाविषयी आपण दिलेली माहिती निश्चितच श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि सर, नगर वाचनालयाच्या या 2 शताब्दी वर्षासाठी आकाशवाणी रत्नागिरी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

आत्ताच आपण रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल याविषयी ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बुधवारी 10 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकू शकाल मानवाचा प्रागैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
1: हडप्पा आणि मोहेंजोदाडो ह्या संस्कृतीचा जेव्हा विचार करतो तर साधारण इसवीसनपूर्व 6000 ते इसवीसनपूर्व 2500 या काळामध्ये सिंध प्रांत जो सगळा आहे, आजचा आपला पंजाब आणि गुजरात राजस्थानचा जो भाग आहे, तिथपासून ते महाराष्ट्रापर्यंत सुद्धा आपल्याला ही संस्कृती पसरलेली बघायला मिळते. खूप मोठी मोठी शहराच्या शहर या संस्कृतीमध्ये उदयास आली होती आणि एक विकसित प्रकारची लोक तिथे राहत होती. तिथल्या शहरांमध्ये टाउन प्लॅनिंगमध्ये सांडपाण्याचा निचरा करण्याचं सर्वोत्तम उदाहरण, तेवढं व्यवस्थित प्लॅनिंग त्यांनी तिथे केलेलं बघायला मिळतं.
0: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून तसंच FM वाहिनी 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र

0: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोतेहो, आपण ऐकताय रसिक रंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. आणि आजच्या या सुंदर सकाळी मी आहे तुमच्यासोबत, तुमची रेडिओ मैत्रीण वंदना मुसळे. सकाळचे 10:13 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या युगुलस्वरातलं संसार या चित्रपटातलं गीत, शब्द शांता शेळके यांचे, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: 262.47 शतांश अर्थात 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ॲपवरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
0: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
1: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा. तुम्ही कुठेही असलात तरी,
0: रत्नागिरीतच नव्हे,
1: महाराष्ट्रातच नव्हे,
0: भारतातच नव्हे,
1: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
0: आमच्या न्यूज ऑन AIR ॲप वरती.
1: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध,
0: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर उमज पडेल तर या चित्रपटातलं सुधीर फडके आणि उषा अत्रे यांच्या युगलस्वरातलं गीत, रचना गदी माडगुळकर यांची, संगीत सुधीर फडके यांचं. कमी व्याजाने लोन पा...

0: ते देखील आपने
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: अगं संपदा, व्हॉट्सअप वर कुणाला एवढे मेसेज करतेस?
4: अगं कुणाला म्हणजे काय, आपल्या आवडत्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राला.
3: श्रोते हो, आता आमच्या कार्यक्रमांविषयीचे तुमचे अभिप्राय,
4: तुमच्या सूचना,
3: तुमची मतं
4: तुम्ही आम्हाला कळवू शकता आमच्या व्हॉट्सअप नंबरवर.
3: आणि हा नंबर आहे 94035473485.
4: हा नंबर पुन्हा एकदा सांगते, 94035473485.
3: तेव्हा आम्हाला जरूर मेसेज करा
4: आमच्या व्हॉट्सअप नंबरवर.
5: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं.

0: इकडे.
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी सुखाची सावली या चित्रपटासाठी. दत्ता डवजेकर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती ग. दि. माडगुळकर यांची.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9495373485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता

जैत्रे जैत या चित्रपटासाठी आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत, शब्द नाधो महानोर यांचे, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं. रचना सुधीर मोघे यांची, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. या रचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे सोनू निगम आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगुलस्वरातलं पुकार या चित्रपटातलं.

कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं गुलजार यांचं. खूबसूरत या चित्रपटासाठी संगीत होतं जतीन ललित यांचं.

0: श्रोतेहो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बुधवारी 10 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकू शकाल मानवाचा प्रागैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
1: हडप्पा आणि मोहेंजोदाडो ह्या संस्कृतीचा जेव्हा विचार करतो तर साधारण इसवीसनपूर्व 6000 ते इसवीसनपूर्व 2500 या काळामध्ये सिंध प्रांत जो सगळा आहे, आजचा आपला पंजाब आणि गुजरात राजस्थानचा जो भाग आहे, तिथपासून ते महाराष्ट्रापर्यंत सुद्धा आपल्याला ही संस्कृती पसरलेली बघायला मिळते. खूप मोठी मोठी शहराच्या शहर या संस्कृतीमध्ये उदयास आली होती आणि एक विकसित प्रकारची लोक तिथे राहत होती. तिथल्या शहरांमध्ये टाउन प्लॅनिंगमध्ये सांडपाण्याचा निचरा करण्याचं सर्वोत्तम उदाहरण, तेवढं व्यवस्थित प्लॅनिंग त्यांनी तिथे केलेलं बघायला मिळतं.
0: तेव्हा श्रोतेहो जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून तसंच FM वाहिनी 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.

0: हे गीत गायलं होतं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी हमराज या चित्रपटासाठी. सुधाकर शर्मा यांच्या या रचनेला संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं.
1: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
0: रसिक श्रोते हो, रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत आपण ऐकताय कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

कार्यक्रमात साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेलं जलीस राशीद यांचं क्या यही प्यार है या चित्रपटातलं गीत अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या मुख्य स्वरात.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: अलका याज्ञिक आणि शान यांनी गायलेलं हे गीत होतं सुधाकर शर्मा यांचं. चुरा लिया है तुमने या चित्रपटासाठी संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. श्रोते हो, ही गाणी ऐकत असताना तुमच्याही मनात तुमच्या आवडीचं एखादं गाणं नक्कीच आलं असेल, हो ना? अहो मग वाट कसली बघताय, उचला फोन आणि मेसेज करा तुमच्या आवडीचं गाणं आणि सहभागी व्हा आमच्या आपली आवड या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: आपण ऐकत होतात उदित नारायण यांना वीर झारा या चित्रपटासाठी. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती जावेद अख्तर यांची.
1: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
2: हिरवीगार वनराई,
1: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
2: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
1: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
2: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती.
2: दर गुरुवारी सकाळी 8:40
1: सादर करते विवेक वानखडे.

हे गीत गायलं होतं हरिहरन आणि चित्रा यांनी अफलातून या चित्रपटासाठी. शब्द होते आनंद बक्षी यांचे, संगीत होतं दिलीप सेन आणि समीर सेन.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची गीतरचना आता ऐकवतीये. आशिक बनाया आपने या चित्रपटासाठी हे गीत गायलंय हिमेश रेशमिया आणि श्रेया घोषाल यांनी.

हिमेश रेशमिया आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणार आहोतच, तोपर्यंत नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोत्या आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आता रेडिओ सखी वंदना मुसळेला निरोप द्या. नमस्कार. सुरुवातीला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

2026 वनिता मंडळात आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी होत आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: सुखदा सुखदा अगं ऐक ना, एक मस्त पिझे आलाय बघ व्हॉट्सअपवर.
1: अरे तू तर नेहमी त्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या पिझ्यांना नावं ठेवत असतोस.
0: अगं मी नावं ठेवतो की नावं टाकतो ते जाऊ दे. ऐक, एका हॉटेलमध्ये पार्टी होती. आमच्याकडे बाल कामगार काम करत नाहीत.
1: बरं मग.
0: पार्टी वाचून सत्यभामा काकू दुकानदाराला म्हणतात, मी बोलून बघू का एकदा मुलांशी,
1: अरे
0: माझं ऐकतील कदाचित, मी चाइल्ड सायकोलॉजी मध्ये एमए केलं आहे.
1: काही वेडेपणा देते काय.
0: अगं मजा ग. विनोद हा विनोद म्हणून ऐकायचा, थोडा हसायचा आणि सोडून द्यायचं, झालं.
1: हे मात्र खरंय. पण खरंच रे, लोक छोट्या छोट्या मुलांना कामाला लावण्यासाठी
0: कामासाठी सुद्धा अल्पवयीन मुलं आणली जातात
1: आणि त्यांना राबवून घेतलं जातं. 12 जून हा दिवस बालकामगार विरोधी जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो.
0: मला असं म्हणायचं आहे की बालकांना कामगार म्हणून राबवलं जाऊच नाही आणि त्यांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळाला पाहिजे, हे या जागतिक दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे, म्हणजे बालकामगार विरोधी जागतिक दिन.
1: बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणली गेली पाहिजे, हे महत्वाचं आहे.
0: करेक्ट. सुखदा मला सांग की असाच एखादा नवरा कामगार विरोधी दिवस वगैरे असतो का ग?
1: रोहित काय रे.
0: म्हणजे वर्षातला निदान एक दिवस तरी आमची कोणीतरी दखल घेतली असती, थोडस प्रेम आणि थोडासा मान सुद्धा मिळाला असत.
1: म्हणजे एक दिवस प्रेम मिळालं असत. आता सुरू कर गाणी प्रेमाची.
0: चाहिए थोडा प्यार. थोडा प्यार चाहिए.
1: नको नको आवरा कुणीतरी या प्रेम दिवाण्याला. देते देते बाबा प्यार प्रेम स्नेह माया
0: ममता प्रीती अनुराग आणि इश्क मोहब्बत.
1: पुरे पुरे पुरे बास. आता थोडस कामाचं बोलूया का? तुला सांगायचं म्हणजे सकाळी आईंचा फोन आला होता.
0: बापरे सकाळी कशासाठी ग?
1: वर्तमानपत्रातली शब्द कोडी आणि सुडोकू त्या सोडवतात, हे तुला माहितीये.
0: हो माहितीये, म्हणजे पेपर यायला 5 मिनिटं उशीर झाला तरी अंगणात येरझारा सुरू होतात तिच्या.
1: पण
0: काय सांगत होती फोनवर?
1: बघ म्हणजे त्यांचं शब्द भांडार तर जबरदस्त आहे, पण कधी कधी एखादा शब्द अडतो आणि त्यांना असं वाटत की मला विचारलं तर कदाचित मी सोडवू शकेन.
0: म्हणजे तू जाणकार आहेस असा तिचा गैरसमज आहे नाही का? बरं मला सांग तिला काय अडलं.
1: म्हणे फळाचं नाव आहे 4 अक्षरी अ पासून सुरू होत.
0: सुपर अंजीर अनार आंबा ऍपल.
1: 4 अक्षरी शब्द हवाय.
0: अच्छा 4 अक्षरी आहे का? मग अननस अमृत अक्रोड किंवा आलू बुखार.
1: बस बस बस आता मात्र सुटलास ना तू. जाऊ दे यातलं काहीच नाही. तो शब्द होता अवाकाडो.
0: अच्छा अच्छा अच्छा अवाकाडो सुपर फूड. अवाकाडो काय तर म्हणे हार्ट साठी, वजन कमी करण्यासाठी आणि काय काय काय काय.
1: सध्या इतकी परदेशी फळं बाजारामध्ये मिळत आहेत ना, काय ते ड्रॅगन फ्रूट किवी रामबुतान ड्युरियन आणि कितीतरी प्रकारच्या बेरीज.
0: हे पण फॅडच आहे. म्हणजे तुला नाही असं वाटत का आपल्याकडे काय फळांची कमी आहे का ग?
1: मध्ये की नाही आम्ही मुक्तासाठी काहीतरी शोधत होतो. हा त्यात सहज विचारलं की भारतात किती प्रकारची फळं मिळतात, तू सांग काही अंदाज आहे?
0: अच्छा मला विचारतेस. अगं म्हणजे असतील 20-25 प्रकारची.
1: चूक. तब्बल 100 प्रकारची फळं आपल्या देशामध्ये मिळतात.
0: बापरे.
1: म्हणजे आपल्याला ठाऊक असलेली नेहमीची फळं वेगळी, या पलीकडे प्रत्येक प्रांतात पिकणारी स्थानिक फळं ही वेगळी.
0: क्या बात है. म्हणतात ना आपला देश सुजलाम सुफलाम आहे.
1: सुजलाम सुफलाम केवळ अन्नधान्य फळाफुलांच्या बाबतीतच नाही तर साहित्य संस्कृती संगीत सगळ्या बाबतीत संपन्न आहे.
0: हो ना. पण या संपन्न संगीतातला आणखी एक लखलखता तारा निखळला ना सुखदा. आधी आशा भोसले गेल्या आणि आता आठवडाभरापूर्वी सुमन कल्याणपूर सुद्धा गेल्या.
1: हो ना रे, खूप वाईट वाटत. काय कमाल गाणी आहेत रे त्यांची, अतिशय गोडा. म्हणजे घाल

0: सुमन कल्याणपूर 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आणि 1954 पासून हा सुमधूर मंजूळ आवाज रसिकांना रिझवत आलेला आहे.
1: होय, त्यांची कितीतरी गाणी अशी भराभर नजरेसमोर तरळून गेली. रहे न रहे हम किंवा
0: तुमने पुकारा और हम चले आए
1: आणि शिवाय ते राखी स्पेशल गाणं बहिणाने भाई की कलाई से हा
0: आणि माझी ती खूप आवडती गाणी म्हणजे तुम्हे प्यार करते करते किंवा दिल एक मंदिर.
1: हो, किती सुंदर आहे रे.
0: आणि मराठीतलं ते अजरामर अंगाई गीत निंबोडीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई.
1: हो ना, ये समा समा है प्यार का, कसली गोड गाणी आहेत रे. शिवाय हाच आवाज नंतर ती वेगळी गाणी नाही का तुमसे ओ हसीना किंवा आजकल तेरे मेरे प्यार के सपने मध्ये किती
0: खट्या.
1: शिवाय ते केतकीच्या बनी तिथे शब्द शब्द जपून ठेव वा वा वा
0: आणि रेमजी मजरती श्रावण
1: हा त्यांचा सोजवळ प्रसन्न चेहरा हमखास समोर येतो. ही यादी खूप मोठी आहे.
0: खरंय खरंय, पण काही वेळांना आपण उगाच या कलाकारांमध्ये तुलना करतो ज्याची काही गरज नसते खरं तर.
1: अर्थात सच्चा कलाकार निष्ठेनं आपलं गाणं लोकांसमोर आणत राहतो. सुमनताई सुद्धा अशाच कलाकार होत्या. त्या कधी कोणत्या वादात पडल्या नाहीत किंवा काही सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला.
0: हो ना, म्हणजे लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला पण त्या स्वतः कुठल्याच वादात कधी पडल्या नाहीत.
1: खरं,
0: सूरसिंगार संसदेचा मानाचा पुरस्कार त्यांना 3 वेळा मिळाला.
1: ग्रेट.
0: आणि असे आणखीही अनेक पुरस्कार पद्मभूषणनी सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं.
1: हो ना, त्यांच्याविषयीचं सुमन सुगंध हे पुस्तक ना लायब्ररीतून आणूया रे आपण.
0: पुन्हा एकदा वाचूया नाही का.
1: हो ना,
0: खरंच हे कलाकार आपल्या म्हणजे सगळ्याच रसिकांच्या हृदयाच्या किती जवळ असतात. सुखदा वाटतं की आपल्याच कुटुंबातल्या कुणाचं तरी निधन झालंय.
1: पण त्यांची गाणी मात्र नेहमी आपल्या सोबत राहतील.
0: खरंय, आणि काय आहे की जग राहाटी चालूच असते ग. आता आपणच बघ, मगाशी आपल्याच मातीतल्या गोष्टी बाहेरचं कोणीतरी आपल्याला सांगतं तेव्हा त्याचं महत्व आपल्याला पटतं असं आपण बोलत होतो नाही का.
1: म्हणजे आपल्या समोर असलेल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, जेव्हा दुसरं कोणीतरी सांगतं परदेशातून तेव्हा आपल्याला त्याचं विशेष कौतुक वाटतं नाही का.
0: आता बघ, आयुर्वेद काय, योग काय किंवा आहारशास्त्र असेल,
1: हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्याकडे या सगळ्याची. पण हेच सगळं नवनवीन नावं देऊन परदेशी लोक आपल्याला शिकवणार. गंमत आहे की नाही.
0: योगला योगा म्हणणार नाही का.
1: हो ना,
0: आयुर्वेदला आयुर्वेदा म्हणणार.
1: आणि डाएट शिवाय नाही का.
0: आणि घरातल्या कोणी सांगण्यापेक्षा ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून वगैरे आलं की मग जणू काही ते ब्रह्मवाक्यच वाटायला लागतं आपल्याला.
1: खाण्यापिण्याच्या गोष्टी, फॅशन, कपडे, व्यायाम, प्रत्येक बाबतीत काय एक एक नवीन नवीन खूळ निघेल सांगता येत नाही.
0: आणि ते जिम, प्रोटीन पावडरी,
1: अरे हो रे,
0: कसले ज्यूसेस, बाप रे. म्हणजे हे सगळंच काय वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण
1: तरी कोणत्याही गोष्टीचं अनुकरण करताना किमान तारतम्य राखलं जावं. वाईट या गोष्टीचं वाटतं की ट्रेंडिंग मध्ये असलेले हे नवे फंडे.
0: काय काय काय काय फंडे.
1: ट्रेंडिंग. हो
0: हो, सुखदा तू सुद्धा ट्रेंडिंग फंडे वगैरे बोलायला लागलीस की ग.
1: अरे हे आत्ताच्या पिढीचे लाडके शब्द प्रयोग आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर इन असलेले.
0: क्या बात आहे, म्हणजे नवीन पिढीच्या ताल से ताल मिला.
1: हो ते जाऊ दे. पण रोहित, हे फंडे करण्यात मुलं किंवा तरुण मंडळी नाही तर चक्क 50-60 मंडळी सुद्धा वाहवत जाताना दिसतात.
0: अगं 50-60 म्हणजे तरुणच म्हटली जातात आजकाल. म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता, फॉर एक्झाम्पल रोहित, सुखदा.
1: हा हा हा हा, बरं, अगदी नवीन काही करायचंच नाही असं नाही म्हणायचंय, पण अनुकरण सुद्धा ना चांगल्या किंवा दर्जेदार गोष्टींचं करावं.
0: करेक्ट. अनुकरणीय म्हटल्यावर मला ना अण्णा काकांची नेहमी आठवण होते. स्वतःच्या वर्तनातून जगण्याचे आदर्श घालून देणं म्हणजे अण्णा काका.
1: आदर्श, अगदी बरोबर शब्द वापरलास. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रसेवेचा वसा जपला. मुख्य म्हणजे नेत्रदान, देहदान करून एक वस्तुपाठ घालून दिला.
0: आणि नेत्रदान काय किंवा देहदान काय, माणसाच्या मृत्यूनंतर इतर जिवंत माणसांच्या कल्याणासाठी केलेल्या अत्यंत महत्वाच्या आणि पुण्यकारक गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो नाही का.
1: आपणही नाही का रे मागे दोन्ही गोष्टींचं इच्छापत्र करायचं असं म्हटलं होतं. पण हे करायला हवंय, हे काम केलंच पाहिजे.
0: केलंच पाहिजे म्हणजे योगायोग बघ सुखदा, 10 जून जागतिक दृष्टीदान दिवस आणि 14 जून जागतिक रक्तदाता दिवस.
1: बापरे तू काय एकदम म्हणजे

0: मोबाईल वर सतत हे सगळ्या दिनविशेष शोधत असतोस की काय रे?
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी.
0: हे बघ रोहित, रक्तदान तर आपण करतोच, पण ह्या दोन गोष्टी म्हणजे देहदान आणि नेत्रदान, त्याचं सुद्धा काही फॉर्म भरायचा असेल तर आपण करूया तेही.
1: खरंच सुखदा, म्हणजे एका माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातल्या विविध अवयवांमुळे इतर कितीतरी लोकांना नवसंजीवनी मिळू शकते, नाही का?
0: पण याची नीट व्यवस्थित माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ब्रेंडेड व्यक्तींच्या बाबतीत वेगळं असतं आणि अन्य मृत्यूंच्या बाबतीत. अर्थात आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर नक्कीच करू शकतो, नाही का?
1: आणि करू शकतो म्हणजे काय, करूयाच असं माझं म्हणणं आहे.
0: प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, काहीतरी ट्रिगर पॉइंट लागतो, हेच खरं.
1: काय ट्रिगर म्हणजे काय?
0: म्हणजे बघ ना, आपल्या डोक्यात बऱ्याच कल्पना असतात, विचार असतात, पण त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी एखादा प्रसंग किंवा कुणाचे तरी शब्द हे चालना देऊन जातात.
1: हे अगदी बरोबर बोललीस. मी सुद्धा मगाशी काहीतरी बोललो, एकदा नाही दोनदा बोललो, पण तो ट्रिगर काय कामी आला नाही आपल्या.
0: हा काय रे, असं काय बोललास तू? कसला तुझा ट्रिगर कामी नाही आला वगैरे?
1: अगं मी दोनदा बोललो की मस्त पैकी आल्याचा चहा पिण्याची हुक्की आलेली आहे. पण
0: रोहित काय रे, हा कुठलाही संबंध कुठेही जोडतोस तू? हा काही ट्रिगर नाही. हा
1: ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, मी माझा करून घेतो चहा. आता तू पण घेणार असशीलच.
0: सव्वाल घेणार म्हणजे काय घेणारच, पण ते एवढूशे बुडकुल्यात नको हा देऊ चहा.
1: मग
0: म्हणजे आता घ्यायचा चहा तर मग मध्ये दे व्यवस्थित.
1: अच्छा मग मगात पाहिजे तुला, जशी आज्ञा सरकारांची. बर चहा बरोबर आपण आणखी काही घेणार का, म्हणजे हाय टी वगैरे असं करूया का?
0: काय देऊ शकाल आपण ते तरी सांगा.
1: बघूया काय काय, डब्या चिवडा वेफर चकली नाहीतर बिस्किट.
0: भले शाब्बास, म्हणजे मुळात तेही माहित नाही. आणि दुसरं म्हणजे मीच केलेले पदार्थ मला खाऊ घालणार वाटत आपण.
1: का का का, आता काय घाबरलीस? स्वतः केलेलं खायला आणि मला मात्र रोज खावं लागतं हे सगळं.
0: बाहेरच्या कुणी ऐकलं ना तर म्हणतील बापरे काय मी अन्याय करते की काय तुझ्यावरती, हा गरीब बिचाऱ्या नवऱ्यावर.
1: आलिया भोगासी असावे सादर, आपुले मरण पाहिले म्या डोळा. रोज मरे त्याला कोण रडे.
0: बस बस बस बस बस.
2: अरे बाप रे, वातावरण गंभीर दिसतंय, दादाचा चेहरा पडलेला आहे का बरं?
1: आता काय सांगू तुला, माझ्या मनीची ही व्यथा कोणी हिला सांगेल का?
0: रोहित नाटक पुरे झालं बरं का, एक चहा काय करायला सांगितला तर केवढं प्रकरण त्याच.
2: अरे वा, दादा चहा करतोय, मला पण चहा चहा चहा. आणि हो सोबत खारी बिस्किट.
1: गलत डिमांड. आमच्याकडे मैदा आणि वनस्पती तूप बॅन आहे, त्यामुळे खारी बिस्किट किंवा बाजारातल्या केक सारख्या पदार्थांवरती बंदी आहे. त्याऐवजी घरी केलेले साजूक तुपातले शंकरपाळे मिळतील.
0: रोहित मी हुकूमशहा आहे का रे? हा आपल्या आरोग्यासाठीच आहे ना हे सगळं.
1: अगं पण मी कुठे म्हंटल असं. आणि हे बघ, तुझे ते खाण्यापिण्याचे नियम किंवा विचार जे आहेत ना, ते मला अगदी 100% मान्य आहेत, अगदी मनापासून सांगतो.
2: सुखदाचं म्हणणं मला सुद्धा हल्ली पटू लागलंय आणि मी पण ते फॉलो करते बरं का.
1: पण नक्की काय फॉलो करतेस तू?
0: अरे काय खावं आणि काय नाही असं आमचं बोलणं सुरू होतं तेव्हा मी शर्वरीला आपल्या वैद्य बुवांचं वाक्य सांगितलं.
1: कळलं काय खावं यावर त्यांचं फेवरेट उत्तर असायचं, आपले आजी आजोबा जे खात होते ते खावं.
0: आणि दिनक्रम तर आजी आजोबा ज्या दिनक्रमाचं पालन करत होते ते करावं. अर्थात हे काही 100% पाळणं शक्य नाही.
2: हो ना, आमच्या ऑफिसच्या वेळा, टार्गेट, शेड्यूल, धावपळ, फास्ट मुव्हिंग लाईफस्टाईल.
0: हो हो हो हो, लगेच डिफेन्स मोड मध्ये नको जाऊ. मी हेच म्हणत होते की या गोष्टी शब्दशः नाही घ्यायच्या तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा.
1: करेक्ट, म्हणजे झोपण्या उठण्याच्या वेळा पाळायच्या, जेवणामध्ये नियमितता आणायची, पिझ्झा बर्गर वगैरे वर्ज.
2: दादा मी नाही खात पिझ्झा बर्गर, आठवतंय ना
1: काय
2: तूच आपल्या महाबळेश्वरच्या पिकनिकला 3 वेळा पिझ्झा खाल्ला होतास आणि वर डबल स्ट्रॉबेरी मिल्कशेक.
1: ते पिकनिक होत आणि तू तू माझं खाणं काढू नकोस. हा हे बघ, मी आईला फोन लावू का? ती म्हणते की कोणाचं खाणं कधी मोजू नये म्हणून.
0: अरे अरे अरे अरे, तुम्ही लहान मुलासारखे भांडायला लागलात. हा आत्ताच मी म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही.
1: सांग ना ते.
2: हा बरं बरं, ते जाऊ दे. आणि नाहीतर ये आमच्या योगा क्लास मध्ये.
1: थांब थांब थांब थांब, योगा योगा नाही, योग योग म्हणायचं.
2: हा तेच रे, आमच्या योग शिक्षिका बाईंनी सांगितलं की आठवड्यात एकदा चीट डे ठेवला तरी

0: पण त्याआधी आठवड्याचे 6 दिवस व्यायाम व्यवस्थितपणे केला असेल तर बाता रे क्या भेजे में
1: भेजा शब्दावरून एक जोक आठवला.
0: रोहित नको रे, हा जोक 300 वर्ष जुना झालाय. हा हमको भेजा है तुमको भेजा है क्या नको नको.
1: बर बाई राहिलं. बर शर्वरी, तू काहीतरी फॉलो करायचं म्हणत होतीस, त्याचं काय?
2: हो सांगते ना, एका डॉक्टरांच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की आपल्या प्रदेशात पिकणार धान्य फळ किंवा भाज्या खाव्यात, त्या चांगल्या अंगी लागतात.
0: शर्वरी तू येण्यापूर्वी आम्ही सुद्धा या

0: सांगते ना, एका डॉक्टरांच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की आपल्या प्रदेशात पिकणारं धान्य, फळं किंवा भाज्या खाव्यात, त्या चांगल्या अंगी लागतात.
1: शर्वरी, तू येण्यापूर्वी आम्ही सुद्धा याबद्दलच बोलत होतो. उगाच भरमसाठ पैसे मोजून आणलेली परदेशी आणि विचित्र नावांची फळं आणि काय त्या एक्झॉटिक भाज्या खाण्यापेक्षा
2: आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीमध्ये उगवणाऱ्या गोष्टी खाव्या, वापराव्यात. कारण आपल्या शरीराला, आपल्या डीएनएला त्याची ओळख आणि सवय असते.
1: स्टेपल फूड म्हणतात त्याला. परदेशातून आलेली फळं छान वेष्टनात गुंडाळून आली असली तरी ती शिळीत झालेली असतात ना.
0: आणि खरंच हे त्या त्या प्रांतातून येतं की त्यातही फसवणूक होते, कोण जाणे.
1: जाऊ द्या, शंका कुशंका नको. अगदी सोपं करून सांगायचं म्हणजे जे काही खातो ते आपल्या प्रकृतीला, तब्येतीला मानवते की नाही हे बघावं. उगाच दुसरं कोणीतरी खाते किंवा त्यांनी केलं म्हणून आपणही करायचं हा विचार योग्य नाही.
0: हा, आणि आजी म्हणायची तसं, साधा वरण भात खा पण आनंदाने खा, हसत खेळत जेवा. आणि ती काय म्हणायची रे दादा, पाच इंद्रिय वगैरे काय.
2: आजी म्हणायची की जेवण म्हणजे फक्त तोंडाचं काम नाही तर अन्नाचा रंग डोळ्यांनी बघावा, सुगंध नाकानी घ्यावा, अन्नाच्या उष्ण शीतल स्पर्शाचा आनंद घ्यावा,
1: जिभेने चवीची ओळख करून घ्यावी. आणि हे सगळं उत्तम जमून आलं की मेंदू मधून आनंद लहरी वाहू लागतील, त्यामुळे अन्न पचन क्रिया सुलभ होईल.
2: आजी म्हणायची ती पाच इंद्रिय वगैरे तर लांबची गोष्ट, इथं एक कप चहाचा प्रश्न आहे.
1: अरे,
2: आणि किती विषयांतर करतायत लोक. बर शर्वरी, मला सांग तुझा चहाचा विचार पक्का आहे का.
0: एक काम करूया दादा, चल आज मीच मस्त फक्कड चवदार झकास.
1: अगो अगो, हो हो हो, नेमकं काय करणार आहे तरी काय.
0: आज हम अपने हाथों से शानदार चाय बनाकर आपको पिलवाएंगे और यह करने में दादा साहब हमारी मदद करेंगे.
2: चे, मदद बिदत काय करणार नाही आपण. मी फार तर गाणी वगैरे म्हणून तुझं मनोरंजन करू शकतो.
1: चला आवरा, तुम्ही दोघही बाजूला व्हा, मीच करते चहा मस्तपैकी आलं गवती चहा घालून.
2: मग शर्वरी आपण असं करूया की चहाची गाणी म्हणून सुखदाचं मनोरंजन.
1: अरे रे,
2: एक गरम चाय की प्याली हो और उसको पिलाने वाली हो, नाहीतर मग चहाचा स्तोत्र म्हणूया.
0: दादा एक मिनिट, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है. 1 2 चा चा चा, लेट्स डू चा चा चा.
1: अगं ए माझे आई, ते चचा चहा नाहीये ते, इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें चाय पे बुलाया है.
2: असं आहे ते, कळलं.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात मुंबईची अस्मिता वाहिनी. वनिता मंडळात आत्ताच आपण ऐकली आपुल की या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे.

विषयी आपण चर्चा करणारच आहोत. लोणची आणि मुरंब्यांच्या अनेकानेक पाककृती तुमच्याकडे असतील, आम्हाला डायल इन या कार्यक्रमात तुम्ही त्या पाककृती सांगू शकता. आपण डायल इन करताना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या नंबरवर डायल इन करू शकता. मुंबईबाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईलधारकांनी 022 हा STD कोड लावून पुढील क्रमांक डायल इन करू शकता. 022 45 15 41 29 आणि 022 45 15 41 30.

श्रोते हो, लोणची, चटण्या, मुरंबे या भारतीय आहारातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि जेवणात चव आणण्यासोबत त्या पचनक्रिया सुधारतात आणि भूक वाढवतात आणि शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तर या लोणची, चटण्या आणि मुरंब्यांविषयी आपण आज बोलणार आहोत. या पाककृती आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत आणि मला असं वाटतं लोणच्यामध्ये किंवा चटणीमध्ये वापरलं जाणारं जिरं, हिंग, मेथी यासारखे मसाले पचनाला मदत करतात असं वाचनात आलं आहे की आंबवलेल्या लोणच्यांमध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि जे पोटातील चांगल्या जीवाणूंसाठी उत्तम असतात. त्यामुळे या पाककृती आज आपण एकमेकांसोबत चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं श्रोते हो, जेवणात जेवणाचं ताट वाढताना किंवा पान वाढताना हिंदू संस्कृतीत एक पद्धत आहे आणि ते कसं वाढावं याला महत्त्व आहे. एक शास्त्रोक्त पद्धत आहे की व्यक्ती जेव्हा ताटासमोर बसते तेव्हा ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढलं जातं आणि त्याच्या डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, लोणचं असं वाढलं जातं. म्हणजे सामान्यतः उजव्या हाताने जेव्हा आपण जेवत असतो त्यामुळे जे पदार्थ कमी खायचे आहेत ते पानाच्या डाव्या बाजूला, आपल्या हाताच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताला वाढले जातात कारण हे पदार्थ खारट आंबट असतात आणि हे एक चमचाभरच म्हणजे कमी खावेत, जास्त खाऊ नये. म्हणजे अगदी भरपूर असे भाजीसारखे वाढून आपण घेत नाही, त्यांचं तेवढंच स्थान असतं आपल्या पानामध्ये. चटणी म्हणा किंवा लोणचं म्हणा किंवा मुरंबे म्हणा, हे पदार्थाची, हे ताटाची, पानाची लज्जत वाढवतात आणि आपलं मूळ जेवण जे असतं, भाज्या, भाकरी, पोळी, चपाती, वरण, भात यासोबत चवीने खाल्ले जाणारे हे पदार्थ आहेत. तर या पदार्थांच्या रेसिपीज, पाककृती आज आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो हॅलो.

श्रोते हो, आजच्या डायल इन कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं स्वागत करते. आजचा विषय आहे लोणची आणि मुरंब्यांच्या पाककृती. या पाककृती

0: हॅलो, आपला कॉल कट झालेला आहे. हॅलो, हॅलो,
1: हेलो
0: नमस्कार.
1: हेलो.
0: हां नमस्कार, बोला. आपलं नाव
1: मी
0: सांगा.
1: गुजराती बोलतो.
0: आपलं नाव सांगा.
1: लाल चौक नाशिक, सिन्नर जिल्हा नाशिक.
0: बोला बोला.
1: मला असं म्हणायचं मॅडम की आपण तर सांगालच, पण शक्यतो आवळ्याच्या आणि पुदिन्याच्या काही

0: पाट्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि परत आपल्या चमच्याने छान पाण्याचा हे जरा पण हे लावायचा नाही, छान त्या कोळी मऊ आणि सुंदर लागतात, आपला मुरुंबा तयार. ओके, थँक्यू,
1: थँक्यू, धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अशा पाककृती जेव्हा आपण आपल्या मोठ्या व्यक्तींकडनं घरातल्या ऐकत असतो तेव्हा खरोखर तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्याला नक्की करून बघाव्याशा वाटतात. पुढचा कॉल येतोय. हॅलो, नमस्कार. नमस्कार, हॅलो, नमस्कार, रसिका हो, लोणची चटण्यांकडे नुसतं पाहिलंच ना तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यामुळे जेवणाची किंवा खाण्याची इच्छा वाढते. पण लोणची चटण्या आणि मुरंबे यांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं प्रमाण देखील मर्यादित असायला हवं आणि हे पदार्थ जास्त प्रमाणात जर खाल्ले तर त्यातलं अतिरिक्त मीठ आणि तेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपला पुढचा कॉल घेऊया. हॅलो, हा बोला.
2: हॅलो,
1: बोला. हॅलो, बोला.
2: हॅलो,
1: हा बोला, तुमचा आवाज येतोय.
2: मी स्मिता वर्तक बोलते. आगाशी येथून बोलतो, विरारात.
1: हा,
2: मी आता आपल्याला वाचत म्हणजे कोवळ्या बांबूच्या लोणच्याची रेसिपी सांगतो.
1: कमाल, कमाल,
2: सांगा. आता पावसाच्या सीझनला कोवळे बांबू बाजारात येतात, त्या कोवळ्या बांबू याचे चिरे चीर करायचे, असे त्याच्यात आलं घालायचं, मिरची घालायची आणि त्याचं आम्ही लोणचं बनवतो. त्याची रेसिपी अशी आहे की राईचे राई डाळ, लिंबाचा रस आणि हिंग ते सगळं लावायचं, त्या वाचतळ ज्याला आम्ही त्याला वाचतळ म्हणतो
1: बर,
2: आणि त्या सगळ्या मिश्रणाला लावून ठेवायचं आणि त्याच्यात मीठ घालायचं थोडस आणि नंतर तेल थंड झालं की मग घालायचं त्याच्यावर. आमच्या समोरची क्षत्रिय समाज म्हणजे वाडवळ त्यांची पावसाळ्यासाठी बनवण्यात येणारी एक स्पेशल लोणच्याची रेसिपी आहे.
1: कमालच आहे आणि मला वाटतं बांबूचे आपल्या शरीरासाठी फायदे पण होत असतील. धन्यवाद, धन्यवाद स्मिताताई. पुढचा कॉल घेऊया.

0: हेलो हेलो, नमस्कार। तर मला असं वाटतं, श्रोते हो, आपण ही जी लोणची मुरंब्यांची कृती सांगतोय, एकमेकांना शेअर करतोय, तर लोणच्यामध्ये मला असं वाटतं की हिंग, हळद, तेल, लिंबाचा रस, मीठ, गुळाची पावडर म्हणा किंवा लोणच्याचा मसाला, मेथी, या सगळ्या खूपच शरीराला फायदेशीर गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येक लोणच्यासाठी वापरल्या जातात. पुढला कॉल घेऊया. हॅलो,
1: हॅलो
0: नमस्कार.
1: हॅलो
0: हां नमस्कार.
1: हॅलो,
0: हां नमस्कार.
1: आवाज येतो?
0: येतोय येतोय, आवाज येतोय.
1: हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो.
0: नमस्कार.
1: हा, मला असं म्हणायचं की मधुमेह आणि ब्लड प्रेशर असणाऱ्यांना लोणची खाण्यावर बंदी असते, लोणची किंवा खारट पदार्थ
0: बर
1: ते जे खाऊ शकतील अशा अशा पद्धतीची एखादी रेसिपी सांगा ना, ते कमी याच्यात कमी प्रमाणात खाऊन पण त्याचा आस्वाद घेऊ शकतील अशा प्रकारचे कुठलं लोणचे किंवा कुठलं हे आहे का, मुरंबा वगैरे असा. हा, ते असेल तर ते त्याची रेसिपी बी सांगा आणि त्याचं वर्णन करून सांगा डिटेल्स.
0: नक्कीच नक्कीच.

0: नक्कीच नक्कीच.
1: थँक्यू.
0: थँक्यू. मुळात आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मधुमेही लोकांनी लोणची मुरांबे त्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टी नक्कीच खाव्याशा वाटतात. पण कसं असतं ना, थोडासा आडवा हात न मारता थोडासा कंट्रोल करता. कारण मुरांब्या ज्या मुरांब्यांमध्ये साखर आहे ना त्या गोष्टी टाळाव्यात. गुळ घातलेली एखादी गोष्ट, कमी तेलाची गोष्ट, ह्या सगळ्या कोलेस्ट्रॉल आणि मधुमेही लोकांना या सगळ्या गोष्टी अगदी अगदी म्हणजे एक चिमूटभर जसं आपण मीठ घालतो एखाद्या पदार्थात त्याप्रमाणेच फार कमी या गोष्टी ताटात वाढून घेतल्या पाहिजेत. आणि रोज तर खाऊच नये, खायची इच्छा झाली तरी पण रोज खाऊ नये, आपणच आपलं वेळापत्रक ठरवावं असं मला वाटतंय. आणि या सग मधुमेही लोकांसाठी सुद्धा मला असं वाटतंय की आलं आलं आलं किंवा आवळा किंवा अशा ज्या अशा अशी जी लोणची किंवा असे जे आहेत, किंवा मला असं वाटतं की आहारामध्ये त्यांनी आलं आवळा या सगळ्या याच्या फोडी करून खाव्यात. किंवा अगदी मेथीच्या दाण्यांवर कमी तेलातली फोडणी असावी, हिंगाची आणि मेथीच्या दाण्यांची फोडणी असावी आणि अगदी कमी तेल किंवा पोषक तेल म्हणा किंवा आजकाल ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचं तेलही वापरलं जातं. तर अशा सगळ्या युक्त्या करून आपण अशा असे पदार्थ बनवले पाहिजेत. आणि आपणच खरं तर आपल्या शरीरावर थोडेसे डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयोग केले पाहिजेत की आपण काय खाल्लं तर आपल्याला काय होऊ शकतं, काय खाल्ल्याने आपल्याला ॲसिडिटी होते, काय खाल्लं की आपल्याला पचत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आपापल्या प्रकृतीनुसार करावा असं मला वाटतं. पुढचा कॉल घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: नमस्ते मॅडम.
0: नमस्कार.
2: विषय खूप छान आहे, खूप मस्त आहे, मला पाककृती खूप आवडते. त्याच्यामुळे आणि मी वनिता मंडळची.
0: आपला कॉल कट झालेला आहे ताई, पुन्हा आपण ट्राय करू शकता. आपण पुन्हा प्रयत्न करा. लोणच्यांच्या पाककृतीमध्ये आजकाल बरेच बरेच ऑप्शन्स म्हणजे बऱ्याच प्रकारची लोणची आलेली आहेत. म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं म्हणा किंवा गोड आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं हे पारंपरिक आहेत आहेच. पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो.
2: हॅलो, मग अशी कॉल कट झाला. मग मला आजचा विषय खूप छान आहे, मस्त आहे. मला पाककलेची खूप आवड आहे आणि मी वनिता मंडळची पण फॅन आहे, आकाशवाणीची फॅन आहे. मी गुड लिस्नर आहे त्याची.
0: आजचा
2: सब्जेक्ट छान आहे. तर आज मी लोणच्याचं सांगते की लोणचं बनवताना एक ते प्रमाण असतं. एक वाटी मोहरीची डाळ असली तर त्याच्या कमी प्रमाणात मिरची पावडर घ्यायची आणि त्याच्या कमी गुळ घ्यायचा. असं प्रमाण असलं की तो मसाला एकदम छान उत्तमरित्या बनला जातो. आणि मुरांब्याचं सुद्धा जितका कैरीचा किस असेल त्याच्या पाऊनपट साखर किंवा गुळ घालायचा. आणि जर आपल्याला त्याचा छुंदा बनवायचा असेल तर मिरची पावडर आणि मीठ टाकून असं डावी बाजू आपली उत्तम दिसावी म्हणून आणि चवीलाही छान लागावी म्हणून हे खावं.
0: छान छान. तुम्ही अजूनही पाककृती सांगू शकता.

0: चला, तर या सगळ्याच्या प्रमाणाप्रमाणे कुठलंही लोणचं आपण करू शकतो. फक्त आपल्या आई आजीने आपल्याला सांगितलेलं प्रमाण जर आपण वापरलं तर लोणचं फार सुंदर होऊ शकतं. खरं तर निघुतीने करण्याची ही गोष्ट आहे. दिवाळीचा फराळ जसा निघुतीने केला जातो तसंच लोणचं, मुरांबे, चटणी किंवा तुमची वाळवणं ही सगळी. आता जवळच पावसाळा येऊ घातला आहे आणि त्याआधी सर्वांची तयारी झाली असेल, वाळवण झालं असेल, लोणचं घातलं असेल, वर्षभराचं मसाले केले असतील. या पुढील कॉल येतो आहे. नमस्कार नमस्कार हॅलो नमस्कार हां नमस्कार
1: हॅलो
0: हां नमस्कार
1: हॅलो
0: बोला. नमस्कार
1: नमस्कार
0: हां नमस्कार
1: मी गीता वर्धकच बोलते. मी पिकलेल्या चिकूचं लोणचं बनवते.
0: पिकलेल्या चिकूचं लोणचं? वा.
1: हां, चिकूचे पिकलेल्या चिकूचे साल काढायचं आणि त्याचे चिप्स करायचे आणि नंतर ते लिंबाचा रस घ्यायचं. म्हणजे एक वाटी चिकूचा पोळी असल्या तर अर्धी वाटी लिंबाचा रस आणि 50 ग्रॅम गुळ घ्यायचं आणि त्या गुळात लिंबाचा रस घालून थोडासा शिजवायचा. म्हणजे 5 सारखा करायचा. त्याच्यात आल्याचे तुकडे, सारखांचे तुकडे, थोडी दालचिनी पूड घालायची, थोडी मिरची पावडर घालायची आणि थोडं थंड झालं की मग त्याच्या पिकलेल्या चिकूच्या त्या फोडी घालायच्या आणि असं बनवायचं ते चिकूचं. आणि दुसरं माईन गुळा आणि फोड आलेली मेथी आणि कारलं हे मधुमेहीसाठी लोणचं.
0: अगदी बरोबर.
1: तर हे तिनही समप्रमाणात घ्यायचे. मेथीला फोड आणायचे आणि थोडस वाळवायचे म्हणजे पाण्याचा भाग राहिला नाही पाहिजे. आणि कारलं पण तसंच थोडस कापून उन्हात सुकवायचं आणि माईन गुळा कापून हळद आणि मिठात 1 दिवस घालून ठेवून द्यायचं. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं. त्याच्यात हिंग, हळद आणि मोहरी घालायची आणि थंड करून नेहमीप्रमाणे आपलं तेल घालून लोणचं तयार करायचं. म्हणजे ते मधुमेहींसाठी ते खूप चांगलं आहे. आता कोणीतरी मधुमेहींसाठी लोणच्याची रेसिपी मागितली म्हणून मी ही रेसिपी देत आहे. धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. खरं तर ताईंनी आता खूपच छान रेसिपी सांगितली. माईन मुळा, कारलं आणि मेथी मेथी मेथी दाणे आपण भिजवून मोड आलेले मेथी दाणे यांचंही नुसतं लोणचं बनवू शकतो. नुसत्या कारल्याचंही बनवू शकतो. माईन मुळा आणि गाजर यांचंही बनवू शकतो. मधुमेहींसाठी खास असं कारल्याचं लोणचंही आपण बनवू शकतो. म्हणजे लोणच्याचा मसाला घालून स्वाद लोणच्याचा, पण त्यामध्ये कारलं किंवा मेथी, मेथीचे दाणे ज्याला मोड आणलेत असे. फणसाच्या आठळ्यांचं पण लोणचं बनवलं जातं. ओली हळद मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. मिश्र भाज्यांचं लोणचं बनवलं जातं, करवंदांचं. त्यानंतर मला असं वाटतं की आपण जितके प्रकार करू, एखादी स्त्री जितके प्रकार घरी बनवेल तितके कमीच आहेत. बाजारात पांढरी कारली पण येतात, तर ही पांढरी एखादं पांढरं कारलं घेऊन त्याच्यामध्ये एक मोठं पांढरं कारलं आणि एक 1.5 टेबलस्पून लोणच्याचा मसाला, मीठ, तेल, लिंबाचा रस, गुळ पावडर आणि हिंग घेऊन ही कारली उभी कापून चांगली धुऊन मीठ लावून 1 दिवस ठेवून द्यायची त्या पाण्यातच, मिठाच्या पाण्यात. आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं पिळून आणि मग कारली, मीठ, लोणचा मसाला, गुळ पावडर, तिखट घालून ही परतून घ्यायची आणि त्यानंतर कारल्याचं सुंदरसं असं लोणचं जे मधुमेही खाऊ शकतात. तर जी जी मधुमेही लोकांसाठी ज्या ज्या भाज्या खायला सांगितलेल्या आहेत त्या भाज्यांचं लोणचं आपण बनवू शकतो. इन्स्टंट बनवू शकतो. खरं तर काही भाज्यांमध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे असं पाण्याचं प्रमाण कमी करून म्हणजे त्यांना थोडंसं वाळवून किंवा मिठाच्या पाण्यातनं काढून 1 दिवसभर ठेवून त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. किंवा इन्स्टंट लोणचं आपण बनवू शकतो जेणेकरून तेव्हाच्या तेव्हा ते खाल्लं जाईल. पुढचा कॉल घेऊया आपण. नमस्कार

0: हेलो, नमस्कार। हेलो हेलो, तर अशा ह्या लोणच्यांच्या विविध पाककृती, म्हणजे या लोणच्यांच्या प्रकारांमध्ये खजुराचं गोड लोणचंही केलं जातं, कैरी आणि मखाणा या दोन वस्तूंचा वापर करूनही छान लोणचं केलं जातं। आवळ्याचं थोक्कू हा प्रकारही मी कुठे ऐकलेला आहे। त्यानंतर कैरी आणि कांद्याचं लोणचंही केलं जातं। हॅलो,
1: हॅलो.
0: हां नमस्कार, बोला।
1: हां, मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते. परत लिंबू असतात लिंबू, ती लिंबूचे चार फोडी करायच्या आणि त्या कुकरमध्ये विदाउट पाणी काही न घालता चार चिट्या, तीन चिट्या अशा चिट्या काढायच्या. ते लिंबू छान मऊ होतील. त्याला बिया, त्यातल्या आतल्या बिया काढायच्या सगळ्या आणि मिक्सरला लावायच्या. म्हणजे ते आपला जेली टाइप होईल. मिक्सरला घालून मग ह्याच्यामध्ये कढईमध्ये गूळ, हे आपण आपला कमी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे म्हटल्यानंतर गूळ, मिरची पावडर, मेथी पावडर, हळद पावडर हे घालून ते आटू, म्हणजे पाक करायचा. तो पाक सुद्धा ना फार घट्ट नाही ना, ते चिकी होऊन जाईल त्याची. जर आटलं ना हे म्हणजे विरगळलं ते गूळ, की त्याच्यात त्या लिंबाच्या फोडी आहेत त्या त्याच्यात टाकायच्या आणि त्या सुद्धा फिरवायच्या. त्या पण जास्त फिरल्या ना का तुमच्या फोडींची कव, आपला लिंबूची जी सालं असतात ती पण कडक होतात. म्हणून लगेच ते झालं त्याच्यात मिक्स एक जीव झालं की तुमचं तयार. त्या मेथी पावडर जास्त, मिरची पावडर आणि गूळ, गूळ कमी घालायचा आणि हे मीठ लोणचं मस्त पैकी. म्हणजे तात्पुरतं असं तुमचं वर्षभर नाही राहणार हे, थोडंसं आपलं बरणीमध्ये बरं तात्पुरतं तोंडी लावायला छान लागतं हे लोणचं. तयार आपलं लोणचं. ओके, थँक्यू,
0: धन्यवाद धन्यवाद. तर आता मी म्हणत होते त्याप्रमाणे खजुराचं गोड लोणचं मधुमेहींना चालणार नाही, पण मखाणा खाल्ला गेला पाहिजे. तर मखाण्याचं लोणचं नक्की करून बघा. त्यानंतर मुळ्याचं लोणचं वातहारक असतं. त्यानंतर मोड आलेल्या मेथी दाण्यांचं लोणचंही नक्की करावं. लसणाचं लोणचं म्हणजे लसूण घालून तेही अप्रतिम लागतं, नक्की करा. भाज्यांचंही लोणचं केलं जातं, पण मला असं वाटतं भाज्यांची लोणची तुम्ही इन्स्टंटच करावीत, कारण टिकण्याच्या दृष्टीने ती थोडीशी टिकत नाहीत. त्यामुळे भाज्यांची लोणची तेव्हाच्या तेव्हा करून तेव्हाच्या तेव्हा एक 5-6 दिवसात संपवली पाहिजेत. काही जण द्राक्षाचं आंबट गोड लोणचं करतात, काही जण पेरूचं लोणचं देखील करतात. त्यामुळे अशी वेगवेगळी लोणची आपण घरातल्या घरात करून बघायला काहीच हरकत नाही. पुढचा कॉल घेऊया. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार. लीलाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरनं.
0: नमस्कार, बोला.
2: दीदी, कवटाच्या लोणच्या बद्दल बोलणार आहे. कवटाचं जे लोणचं आहे ते कच्चं आणि पिकल्या या दोन्ही कवटाचं करता येतं आणि रेसिपी मी सांगत बसणार नाही. रेसिपी सर्वांना माहिती आहे कारण त्याचा गर काढून बाकी. पण ही पित्त प्रकृतीची जे लोक असतात आमच्या आयुर्वेदामध्ये, हे जे आंबट खाऊ शकत नाही पण यांना मात्र या पित्त प्रकृती पण बाधत नाही. म्हणजे आयुर्वेदामधलं एक कवट असं आहे की ते कोणाही व्यक्ती आंबट ते लोणचं खाऊ शकतं. तर असं ते कवटाचं लोणचं कच्चंही कवटाचं करता येतं आणि पिकलंही कवटाचं उत्तम लोणचं लागतं. थँक्यू.
0: कमाल कमाल. आता सरांनी खूपच छान रेसिपी सांगितली कवठाच्या लोणच्याची. म्हणजे आतापर्यंत आपण कवठाबद्दल बोललोच नाही. एक थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं फळ आहे, खूपच सुंदर फळ आहे. म्हणजे मला असं आठवतं आहे की लहानपणी गावी हे फळ आवर्जून खाल्लं जायचं. फोडून त्यात गूळ घालून ते फळ ते चमच्याने ते खाल्लं जायचं आणि फार कमाल लागतं कवट. तर प्रत्येकाने लहान मुलांनी पण आता कवट खावं मला वाटतं. जिथे तुम्हाला बाजारात कवट दिसेल ना, पटकन घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि मुलांना देखील द्या, कारण पचनशक्तीसाठी कवट चांगलं असतं. तर मी मगाशी म्हणत होते त्याप्रमाणे लसूणचं लोणचं देखील, पेरूचं लोणचं आपण करू शकता. पुढला कॉल घेऊया. नमस्कार. हॅलो. तर अशा लोणच्यांच्या प्रकारामध्ये काही शाही लोणची देखील असतात, ज्यामध्ये काजू, बदाम,

0: मनुके, अक्रोड, पिस्ता, मगजबिया, बडीशेप आणि लोणच्याचा मसाला घालून मीठ, राई, हिंग ही आपली नेहमीचीच पाककृती लोणच्याची, ही आपण करू शकतो. पण शाही लोणचं बनवू शकतो. काजू, बदाम, मनुके, अक्रूड, पिस्ता, मगज बिया आणि बडीशेप हे सगळं घालून आपलं शाही लोणचं होऊ शकतं. हॅलो,
1: हॅलो, मी
0: नमस्कार,
1: बोरिवलीहून सुनंदा देशपांडे बोलते आहे. हां,
0: बोला.
1: मी काकडीच्या लोणच्याची रेसिपी सांगते. माझ्या आईने मला शिकवलेलं. कोकणाचा मोठी काकडी मिळते, त्याला तवसं म्हणतात. हा, ती जास्त करून पावसाळ्यातच मिळते. काकडी सोलायची, त्याचे तुकडे करून बिया काढून टाकायच्या व ती दुधीच्या भाजीसारखी चिरायची.
0: बर.
1: हा, त्यात मीठ व लाल मोहरीचे मोहरीचा कूट, त्या मोहरी फेसून घालायची. त्यातली तर जास्त चांगलं. आपल्या अंदाजाप्रमाणे सर्व छान ढवळून त्यात तेलाची फोडणी, मोहरी, मेथी, हिंग, हळद घालून करायची. व ही फोडणी थंड झाल्यावरच घालायची.
0: बर.
1: सर्व एकत्र ढवळून बरणीत भरून ठेवायचं. झालं, एवढंच लोणच्याचं रेसिपी. हे लोणचं मोहरी चढून नाकात जातं. 3-4 दिवस ठेवता येतं. जास्त दिवस ठेवलं तर मग फ्रीज मध्ये ठेवायला लागेल. आणि ते एकदम नाक मोहरी चढून नाकात जातं म्हणून वाढताना जरा दही घालून वाढायचं. खूप चविष्ट आणि वेगळं लोणचं लागतं. म्हणजे मध्ये मगाशी त्यांनी सांगितलं ना, ह्याच्यासाठी डायबिटीज किंवा बीपीवाल्यांसाठी, तर ह्याच्यामध्ये जास्त तेल नसतं आणि मेथी चांगली फेसून घातल्यामुळे चवीला छान लागतं आणि अगदी वेगळं लोणचं आहे. म्हणून मी सांगितलं, ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवली आहे. म्हणून मी ती सांगितली. माझी आई खूप छान करायची हे लोणचं. धन्यवाद.
0: धन्यवाद, धन्यवाद. खरोखर एक वेगळी रेसिपी सांगितली तवशाची, म्हणजे काकडी जी मिळते आपली आता पावसाळ्यात, तर ते तवशाचं लोणचं खूपच छान आहे. पुढला कॉल घेऊया. हॅलो, हॅलो,
2: हॅलो.
0: हा, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
2: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला. ऐकू येत आहे, बोला.
2: हा, मी यवतमाळ जिल्ह्यातून, अगदी छोटस गाव आहे माझं.
0: हा
2: हा, वडगाव जंगल. हा हा, तिथनं बोलत आहो मी.
0: बोला बोला.
2: हा, मला असं विचारायचं आहे तुम्हाला, आपण आंब्याचं लोणचं असं घरी बनवतो आणि विकतच पण आपण बाजारात घेतो, तपास करून ते दुकानातलं जर घेतलं आपण तर महागडं भेटेल, म्हणजे स्वस्त मिळते. हा, आणि घरी जर बनवलं तर महागात पडते.
0: बर.
2: हा, तर हे तफावत कशी का बा? त्यांना कसं का पुरवतात बा असं स्वस्त विकाना?
0: नाही, तुमचा विषय चांगला आहे, पण
2: कसं आहे मॅडम, महागाईच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अतिशय महत्वाचा.
0: कसं आहे, एखादा कुठलाही पदार्थ घरच्या गृहिणीने मन लावून केलेला असेल तो आपल्याला खायलाही चांगला असतो आणि पचनालाही चांगला असतो. तफावत पाहता, तफावत बघायला गेलं तर क्वालिटी पण असते, मालाची क्वालिटी असते. आपला कैरी आंबा काय प्रकारचा असतो, बाहेरच्या लोणच्यांमध्ये एकाच प्रकारचा आंबा किंवा एकाच प्रकारचा कैरी वापरली कदाचित नसते किंवा दुय्यम प्रतीची असू शकते. किंवा दुसरी अशी गोष्ट, दुसरी बाजू अशी होते की त्यांना खूप प्रमाणात ही लोणची करायची असतात, त्यामुळे सुद्धा तो दर कमी असेल. आणि आपण आपल्याला मोजकच करायचं असतं, वर्षभर साठेल इतकंच करायचं असतं. पण शेवटी हा महत्वाचा प्रश्न असतोच की म्हणजे तो आपण स्वतःच आपल्या मनाला समजावू शकतो की आपण जे घरी बनवतो तेच उत्तम असतं. आपल्याकडची तेलाची क्वालिटी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पुढील.
3: हॅलो.
0: नमस्कार.
3: राजू गुजर बोलतो. राजूच्या आवाज.
0: बोला.
3: राजूच्या आवाज. भैरवनाथ मंदिर अजिबात सिंगर. आपण एवढे सर्व सांगताय लोणची वगैरे, पण ती ज्यांच्याकडे फ्रीज नसेल त्यांनी ती किती काळ ठेवून लवकर खावी, जेणेकरून त्याची मग नंतर टेस्ट कळत नाही आणि मग वयोवृद्ध यांना ती पचनात अवघड जाते. त्याचं जरा वर्णन सांगा.
0: नक्की
3: दोनशे असतो आपण जी वेगवेगळी आपण सांगितलं.

0: मेमोरेबल
1: नक्की नक्की
0: काही कधी नसतो
1: नक्की.
0: सध्या उन्हाळा जास्त आहे त्या गोष्टी
1: मुळातच लोणचे हा प्रकार हा साठवणीतला प्रकार आहे. लोणचं पापड हे सगळे आपण मुद्दाम सुट्टीत करतो आणि साठवणुकीसाठी करतो, त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण आणि तेलाची योग्य फोडणी ही लोणच्याला व्यवस्थित दिलेली असेल आणि आपण तेलात योग्य प्रमाणात लोणचं मुरेपर्यंत तेल घातलेलं असेल, तर अशी लोणची खरं तर फ्रीजमध्ये ठेवावी लागत नाहीत. कारण वर्षानुवर्षे आपण कधीच याआधी कधी आपण फ्रीज वापरले नव्हते आणि योग्य तेलाच्या प्रमाणात ती लोणची, म्हणून त्याला म्हणतात की लोणचं घालणं म्हणजे ती योग्य तऱ्हेने बनवून पाण्याचा वगैरे हात लागू न देता योग्य तऱ्हेने फोडणी देऊन त्यात पाण्याचा अंश त्यातला काढून आणि सतत तेल टाकत राहून आपण त्याला छान त्या लोणच्याला आपण वर्षभर टिकवू शकतो, पुरवू शकतो. त्याच्यामुळे करतानाच ही थोडीशी काळजी घेतली तर लोणचं छान टिकतं, फ्रीजची गरज लागत नाही खरं तर. आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्या भारतीय स्वयंपाकघरातल्या की दही घालणं म्हणा, तूप लावणं म्हणा किंवा या सगळ्या काही गोष्टी असतात पारंपरिक, त्या अगदी निगुतीने करण्याच्या गोष्टी असतात, त्या लक्षात ठेवून आई आई आजीने सांगितल्याप्रमाणे जर केल्या तर अशा गोष्टी छान टिकतात. तर श्रोते हो, आजच्या या लोणची मुरंब्यांच्या पाककृती आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितल्या आणि ज्ञानात सगळ्यांच्याच भर पडली असेल, इतके छान छान लोणची मुरंबे आज आपल्याला सांगता आले. यासोबतच जाताना मला असं सांगावंसं वाटतं की या लोणची मुरंब्यांच्या पाककृतीमध्ये आणखी काही लोणची म्हणजे जे मासे खाऊ असतात किंवा नॉनव्हेज व्हेजिटेरियन असतात त्यांच्याकडे माशांचं लोणचंही केलं जातं, कोळंबीचं लोणचं केलं जातं. आजकाल पापलेट किंवा असे काही मासे आणले, सुरमई आणली किंवा सुकवलेले बोंबील असतील तर यांचीही लोणची केली जातात. अगदी इतर लोणची आपण जशी घालतो त्याचप्रमाणे ही लोणची केली जातात. फक्त माशांची लोणची जास्त टिकत नाही, ती तेव्हाच्या तेव्हा खाल्ली जातात आणि ज्यांना खरोखर रोजच्या जेवणामध्ये असं काहीतरी लागतं त्यांच्यासाठी ही माशांची लोणची केली जातात. तर प्रॉन्स म्हणजे कोळंबी घेऊन त्यात मेथी दाणे, लसणाच्या पाकळ्या, हळद, लोणच्याचा मसाला, लिंबाचा रस आणि हे सगळं आपल्या नेहमीच्या पद्धतीने घालूनही कोळंबीचं लोणचं छान होऊ शकतं. श्रोते हो, आज इतक्या सुंदर सुंदर पाककृती तुम्ही सर्वांना सांगितल्यात आणि छान छान पाककृती कळल्या. एका ताईंनी आपल्याला माईन मुळ्याचं लोणचं सांगितलं, त्यानंतर बांबूचं लोणचं देखील आज आपल्याला कळलं. एका सरांनी कवठाचं लोणचं, पित्त प्रकृती ज्यांची असते त्यांच्यासाठी कवठाचं लोणचं सांगितलं. आणि आपले पारंपरिक लिंबू म्हणा किंवा कैरी, आंबा किंवा ओल्या हळदीचं लोणचं म्हणा किंवा मिरचीचं लोणचं, कारल्याचं लोणचं, मिश्र भाज्यांचं लोणचं, करवंदांचं लोणचं, ही तर ही निरनिराळी लोणची आपण आज पाहिलीत. आणि ज्यांनी अजूनही ही लोणची केली नसतील त्यांनी लवकरात लवकर करा, म्हणजे सगळा पावसाळा त्यांच्यासाठी सुखावह होऊन जाईल आणि जेवणात डाव्या बाजूत हे जेव्हा लोणचं वाढलं जातं तेव्हा प्रमाणात ते लोणचं खा. आणि रसिक हो, याचबरोबर आजच्या या डायल इन कार्यक्रमात खूप छान छान पाककृती आपण एकमेकांसोबत वाटून घेतल्या आणि पूर्वी काय अजूनही काही घरात घरी केलेला पदार्थ शेजारी पाजारी आवर्जून दिला जातो, प्रेमाची सद्भावना यामुळे वाढीस लागते. आणि असेच प्रेम तुम्हा रसिक श्रोत्यांनी देत राहा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपला निरोप घेते. नमस्कार.

नाव मोठं लक्षण खोटं या सिनेमातलं जगदीश खेबूडकरांचं हे गीत होतं. लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. आणि याच सिनेमातलं हे आणखी एक गाणं आहे, शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, संगीतकार अनिल अरुण.

नाव मोठं लक्षण खोटं या सिनेमातलं जगदीश खेबुडकरांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोते हो, अशी दुर्मिळ गाणी, असं अभिजात संगीत आणि आपलं सांस्कृतिक आयुष्य, आपले भावनिक आयुष्य ह्या सगळ्या गाण्यांनी समृद्ध असं केलेलं आहे. आणि ही सगळी गाणी फक्त आणि फक्त प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलो हर्ट्स आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. तेव्हा ट्यून करा मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर जोडले गेलेले राहा.

0: बन्या बापू या सिनेमातल्या अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं ऋषिराज यांनी.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

मुंबईचा जावई या सिनेमातलं ग दि माडगुळकरांचं हे गाणं होतं. आशा भोसले यांनी गायलेलं, संगीतकार सुधीर फडके. श्रोते हो, आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आणि आपण ऐकता हा कार्यक्रम गीतबहार, मराठी सिनेमातल्या गाण्यांचा कार्यक्रम.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं तूच माझी राणी या सिनेमातलं हे गाणं होतं राजेश मुजुमदार यांचं, आणि संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. श्रोते हो, ही अशी गाणी जी आपल्याला आपली वाटतात आणि प्रत्येकाला आपल्या खाजगी आयुष्याशी निगडीत, आपल्या भावनेशी निगडीत वाटतात. कारण सिनेमा खोटा असतो, परंतु आयुष्य किती तऱ्हेतऱ्हेनं खरं असतं हे दाखवण्याची कुवत कॅमेऱ्यात असते, आणि म्हणूनच ती कलाकृती अजरामर होते आणि कायमची आपल्या मनावर कोरली जाते आणि ती पिढ्यानपिढ्या चालत राहते. तसंच ह्या गाण्यांचं आहे. ग दि माडगुळकर, सुधीर फडके, आशा भोसले, लता मंगेशकर असे अने कलाकार जे आपल्या खाजगी आयुष्याशी खूप खूप असे जवळचे आपल्याला वाटतात, ते ह्याच मुळे असं मला वाटतं.

0: संगीताचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप आहे, नाही का श्रोते हो? म्हणजे आपलं मन तणावातून मुक्त करण्यासाठी, खूप आनंदी राहण्यासाठी संगीत गाणं ह्याचं खूप याची खूप खूप मदत होते आपल्याला, नाही का? आणि म्हणूनच म्हणतात की गाना आए ना आए, गाना चाहिए. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केली आहे. आणि आत्ता आपण ऐकत होतात कार्यक्रम गीतबहार. आता दुपारचा 1:30 आहे, राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. पण आत्ता आधी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि कॉंगोमध्ये महिनाभरात इबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्युमुखी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 44 दूतावास आणि उच्चायुक्तालयं सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. ब्रिक्स देशांची कृषी परिषद मध्य प्रदेशात इंदूर इथं सुरू आहे. ब्राझील, इंडोनेशिया, चीन, इराण, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांचे प्रतिनिधी

या परिषदेत सहभागी झाले आहेत. 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ देखील परिषदेत सहभागी झाले आहेत. आज दिवसभरात अनेक सत्र होणार असून अन्न सुरक्षा, कृषी नवोन्मेष, वातावरण अनुकूल शेती, कृषी व्यापार आणि छोट्या शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या विषयांवर यावेळी चर्चा होईल. 12 जून रोजी सर्व 21 देशांच्या कृषी मंत्र्यांची बैठक होणार आहे. अन्न सुरक्षा हा या बैठकीचा मुख्य विषय असेल तर 13 जूनला ब्रिक्स देशांची मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिन असून उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरील संदेशात भगवान बिरसा मुंडा हे साहस, स्वाभिमान आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. जल आणि जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी परकीय सत्तेविरुद्ध धैर्याने संघर्ष करणारे धरती आबा अर्थात भगवान बिरसा मुंडा यांना प्रणाम अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी वड्रा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे CBSE शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक CBSEनं जारी केलं आहे. यात 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असंही म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतन्याहू यांनीही इस्रायल सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कॉंगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदीबुगयो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. याआधी कॉंगोमध्ये झहीर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान धार्मिकतेचा वापर करून त्यांच्या नागरिकांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी परिवर्तनी हरीश सहभागी झाले आहेत. पाकिस्तान हा स्वतःच्या अपयशाचं खापर भारतावर

0: फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरीश यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत पाकिस्ताननं अफगाणिस्तानात केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध भारतानं केला. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याची भूमिका भारतानं मांडली. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजारी देशांना जबाबदार धरण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास असल्याचं हरीश यांनी लक्ष वेधलं. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल घेतला. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त आणि जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी रामबन जिल्ह्याला भेट देत यात्रेकरूंसाठी केलेली व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या कोळसा विनियमन 2026 मुळे देशात पारदर्शक कोळसा व्यापाराला चालना देण्यासाठी कोळसा विनिमय केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट कोळसा विपणनाची पारंपरिक 1-to-many विक्री पद्धत बदलून 2-to-many अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रुपांतरित करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि काँगोमध्ये महिन्याभरात इंबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्यूमुखी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. गेल्या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीसाठी जिल्ह्यात नो व्हेकल डेचं आयोजन. भुसावळ शहरातल्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश. आणि जिल्ह्यातल्या 112 आदिवासी गावांची विविध विकास योजनांसाठी निवड. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: मे महिन्याच्या अखेरीस जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. रावेर यावल मुक्ताईनगर फेजपूर भुसावळ तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसलाय. जोरदार वाऱ्यामुळे हजारो केळींची झाडे जमिनीवरती आडवी झाली तर काही ठिकाणी झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना या नैसर्गिक संकटामुळे केळीचा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू केले असले तरी शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच आयुक्त यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या आहेत. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली. शिंदे गटाच्या बंडखोर महिला उमेदवाराने मात्र मोठे आव्हान उभे केले आहे. ठाकरे गटासह 2 अपक्षांची उमेदवारी कायम असल्यामुळे जळगावची लढत आता चौरंगी होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालंय. निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार आता उरले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे आणि शिवसेना शिंदे गटाचे समर्थित उमेदवार अपक्ष उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहे. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी जळगाव महापालिकेने नो व्हेकल डे उपक्रम हा राबविला. महापौर दीपमाला काळे यांच्यासह सर्व अधिकारी आणि अनेक कर्मचारी सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कार्यालयात पोहोचले. या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती झाली. भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. भुसावळ शहरात गाजलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात आले. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली. जलद तपास करून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखेने हेल्मेट न वापरण्याचे आणि सिलबेट न लावणारे, वेग मर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवली होती. वाहनांची तपासणी करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. रस्ते अपघाताचे

0: कमी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. मे महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लग्नसराईच्या हंगामात वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीवरती परिणाम झाला. सोनार व्यावसायिकांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे दर वाढले. ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलण्यास मात्र सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागातील 112 गावांची विविध विकास योजनांची निवड करण्यात आली. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आला. या अभियानामुळे दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचे मात्र स्वागत केले आहे. मे महिन्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई मात्र गंभीर बनली. विहिरी, बोरवेल आणि जलस्रोतांची पातळी घटल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. पावसाळ्यापूर्वीच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभं राहिलं आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून नुकसान भरपाईची मागणी केली. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, पंचनामे जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली. अनेक गावांमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढताना मात्र दिसली. जळगाव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त नाकाबंदी आणि शोध मोहीम वाढवल्या. अवैध धंदे, मटका, जुगार आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष कारवाया करण्यात आल्या. या मोहिमांमुळे गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यात मदत झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी अशा कारवाया नियमित सुरू राहतील असेही स्पष्ट करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बैठका घेतल्या. रस्ते, वीज, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि ग्राम विकासासंबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. निधीचा प्रभावी वापर आणि कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. जिल्हा वार्तापत्र आत्ता आपण ऐकलं आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया श्यामा चित्तार यांना. सुरेश भट यांची ही रचना आहे.

0: भीमराव पांचाळ यांनी गायलेल्या गाण्याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा धांडोळा घेणारी साहित्य वेद ही माला ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सुनंदा भोसेकर यांच्या पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान या ग्रंथाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
2: पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान म्हणजे हिंदुस्थानात आलेल्या परदेशी प्रवाशांनी घडविलेली अखंड हिंदुस्थानाची प्रदक्षिणा होय. या ग्रंथाचं लेखन दोन खंडात झालेलं आहे. दोन्ही खंड मिळून आलेल्या प्रवाशांची संख्या 26 इतकी आहे. पहिला खंड हा इसवी सन पूर्व 302 ते इसवी सन 1524 या कालखंडाचा आहे. या कालखंडात सर्वप्रथम आलेला प्रवाशी म्हणजे मॅगेस्थेनिस. त्याचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 302 ते इसवी सन पूर्व 288. हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ग्रीक राजदूत होता. त्याने लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे इंडिका. त्यानंतर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे प्रवास वर्णन लिहिणारा इजिप्शियन ग्रीक आणि रोमन साम्राज्याचा नागरिक असलेला एक अज्ञात खलाशी. पुढे फायान, इवान चॉंग,

0: ఈజింగ్ అండ్ కంపెనీ, అల్బెరుని, మార్కోపోలో, జోర్డినో కాటాలాని, ఇబ్న్ బతూతా, నికోలో కౌంటీ, అబ్దుల్ రజాక్, అప్నాసి నికితిన్ आणि शेवटचा वास्को द गामा. या कालखंडात हिंदुस्तानची त्यावेळची असलेली सामाजिक परिस्थिती, रीतिरिवाज, कौटुंबिक जीवन, चालीरीती, सतीची प्रथा, जातीव्यवस्था, धार्मिकता, व्यापाराचे स्वरूप, सम्राट अशोकाने बांधलेले स्तूप, बौद्ध तीर्थस्थळे, नालंदा विहार, चंद्रगुप्त, सातवाहन, चोला यांचा कालखंड असा मोठा तपशील या प्रवाशाच्या प्रवासवर्णनामध्ये नमूद केलेला आहे. सुरुवातीच्या काळात गझनीचा महमूद याने केलेल्या आक्रमणाच्या आणि केलेल्या लुटीचा संदर्भ आपणास ठाऊक आहे. परंतु त्याच्या या स्वारीच्या काळात आलेला प्रवासी म्हणजे अल्बेरोनी याने केलेली भ्रमंती आणि केलेला सखोल अभ्यास यातून जो ग्रंथ साकारला गेला आहे त्याचे नाव आहे तहकीक ए हिंद. भारतात अस्तित्वात असलेल्या सर्व विषयांचा समावेश म्हणजे हा ग्रंथ होय. इसवी सनाच्या पहिल्या शतकात चीनमध्ये बौद्ध धर्म पोहोचला होता. याला कारण चिनी सम्राट मिंग ती याच्या आमंत्रणावरून इसवी सन 67 कश्यप मातंग आणि धर्मरत्न हे दोन भिक्षू चीनला गेले. त्यांनी बौद्ध धर्माची सूत्र भाषांतरित केली आणि त्यानंतर चीनमध्ये खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रसाराला सुरुवात झाली असं इसवी सन 399 आलेल्या फाययान या चिनी प्रवाशाने नमूद केलेलं आहे. दुसरा खंड इसवी सन 1500 ते 1681 या कालावधीचा आहे. म्हणजेच पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ हा आहे. हा कालखंड मुघल साम्राज्य, आदिलशाही, निजामशाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीने व्यापलेला आहे. कोणत्याही काळात कोणत्या राजाचे राज्य कोणत्या प्रदेशावर होते याचा तपशील, त्याचबरोबर राजांच्या आणि सत्तेच्या काळात ज्या अनेक घडामोडी घडलेल्या आहेत त्या पाहता त्या काळाच्या इतिहासाचा संदर्भ साधने म्हणून हा प्रवास वर्णनाचा निश्चितच उपयोग झालेला आहे. या सगळ्यांची माहिती तपशिलाने या खंडात येते. त्यावरूनच या काळातील अनेक घटना आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला सुनंदा भोसेकर यांच्या पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान या ग्रंथाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आज आपण ऐकूया मधमाशी पालनात लागणारी अवजारे याविषयीची माहिती. वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा.
3: मंडळी नमस्कार. मधमाशी पालन हा अतिशय उपयुक्त असा शेतीपूरक व्यवसाय आहे. या मधमाशी पालनामध्ये मधमाशांसोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे उपकरणं. वेगवेगळ्या उपकरणांच्या सहाय्यानं मधमाशी पालन सोयीस्कर होतं. यासाठी महत्त्वाचं उपकरण म्हणजे मधुपेटी. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची अवजारंही लागतात. यामध्ये लोखंडी पट्टी, मधमाशा पकडण्याची जाळी, पाळपात्र, पिंजरा, मधुनिष्कासन यंत्र, मेणयंत्र, पराग संग्रहण पिंजरा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. मंडळी, याविषयी आपण आता अधिक जाणून घेऊया. मधमाशी पालनात मधुपेटीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. मधुमक्षिका पेटीचे निरनिराळे भाग असतात. एक म्हणजे खालचा तळाचा पाट, त्यानंतर राणीद्वार. मधमाशीतल्या राणीला बाहेर पळून जाता येऊ नये म्हणून हे जे द्वार असतं ते सतत बंद ठेवावं लागतं. त्यानंतर लागते ती पिलाव्याची पेटी. तळपाटावर ठेवली जाणारी चौरसाकृती पेटी म्हणजेच पिलाव्याची पेटी. यामध्ये राणीची अंडी, अळी, कोश, पिलावा तसंच त्यांचे पराग, मकरंद, खाद्य इत्यादी असतं. पिलाव्याच्याच कोठीमध्ये मधमाशांना पिलावा वाढवण्यासाठी मेणाच्या पोकळ्या तयार करण्यासाठी 8 ते 10 चौकटी असतात. पिलाव्याच्या पेटीवर त्याच लांबी रुंदीची परंतु कमी उंचीची आणखी एक कोठी ठेवली जाते. त्या कोठीमध्ये 8 ते 10 अशा चौकटी असतात. मधुचौकटीत मधमाशा फक्त मधच साठवतात. तो मध आपण मधयंत्राच्या सहाय्याने काढून घेऊ शकतो. खालच्या पिलाव्याच्या कोठीप्रमाणे 8 ते 10 मधुचौकटीसुद्धा ठेवल्या जातात.

0: आणि चौकटीमध्ये मधमाशा पोळी बांधून त्यात केवळ मध भरतात. नंतर तो मध काढला जातो. पेटीच्या वर ठेवण्यासाठी एक झाकण असतं. या झाकणाच्या वरच्या बाजूला पत्रा लावलेला असतो आणि चारही बाजूंनी हवा खेळती राहण्यासाठी 2.5 ते 3.5 सेंटीमीटर व्यासाची छिद्र असतात. त्याला आतून जाळी लावलेली असते. मंडळी, मधुमक्षिका पालनातली ही झाली महत्त्वाची उपकरणं. आता मधुमक्षिका वसाहत तपासणी करायच्या वेळी लागणारी अवजारं कोणती ते जाणून घेऊया. यासाठी लागते लोखंडी पट्टी. इंग्रजी एल आकाराची लोखंडी पट्टी 3 मिलीमीटर जाडीची असते. पेटी तपासताना चौकटी बाजूला करण्यासाठी आणि खास करून तळ साफ करण्यासाठी हिचा उपयोग होतो. मधमाशांच्या वसाहती मेणकिड्यांच्या त्रासामुळे किंवा शत्रूच्या त्रासामुळे उठाव करतात आणि जवळच्या झाडांवर घोळका करून बसतात. अशावेळी ती वसाहत पकडण्यासाठी किंवा नैसर्गिक वसाहत पकडण्यासाठीसुद्धा मधमाशा पकडण्याची जाळी उपयुक्त असते. मधुकोटीतील मधानं भरलेल्या चौकटीतून मध काढण्यासाठी मधयंत्राचा उपयोग केला जातो. हे यंत्र दिसायला पाण्याच्या पिंपासारखं असतं. या पिंपामध्ये जाळीचा एक पिंजरा असतो. या पिंजऱ्यात मधानं भरलेल्या 4 किंवा 8 चौकटी व्यवस्थित ठेवण्याची सोय असते. मधमाशांची पोळी जलद गतीनं व्हावीत म्हणून पोळी बांधण्यासाठी त्यांना जास्त मेहनत लागू नये म्हणूनही पिलावा चौकटीला मेणपत्रा लावला जातो. सूर्यकिरणांच्या सहाय्यानं मधमाशांच्या पोळ्यांपासून मेण काढण्यासाठी सूर्यतापी मेण यंत्राचा उपयोग होतो. तर मंडळी, अशा विविध उपकरणांच्या सहाय्यानं मधमाशी पालन करणं सोयीस्कर होतं. म्हणून या उपकरणांची नीट माहिती घेऊन त्याचा वापर करणं आवश्यक आहे. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत मधमाशी पालनात लागणारी अवजारे याविषयीची माहिती. वाचन गायत्री भरणकर यांचं. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात
2: घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आता प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रोस्टेट बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं. तर प्रोस्टेट नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य काय असतं?
3: प्रोस्टेट ही एक गाठ आहे. हे पुरुषांमध्येच असते, स्त्रियांमध्ये प्रोस्टेट नसते. आणि पुरुषांमध्ये प्रजननामध्ये म्हणजे जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्य राहते. तर ही सुपारीच्या आकाराची असते आणि ही आपली जी ब्लॅडर म्हणतो मूत्राशय आहे त्याच्या खालच्या भागामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपली लघवीची नळी जी आहे मूत्रनलिका त्याच्यातून निघते आणि जे आहे पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनचं त्याचं काम आहे.
2: मग एकंदरीतच प्रोस्टेटचे पण काही आजार उद्भवतात का?
3: हो, प्रोस्टेटमध्ये बऱ्यापैकी आजार असतात. काही काही रुग्णांना जसं लघवीमध्ये इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीमध्येही जाते आणि त्याला आम्ही प्रोस्टेटायटिस म्हणतो. त्याच्यामुळेही लघवीमध्ये त्रास होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये कधी कधी पसही होऊ शकते, इन्फेक्शन होते, ॲप्सेस होतात. आणि वयोमानाने सर्वात महत्वाचा आजार जो आहे प्रोस्टेटमध्ये तो आहे वयोमानाचा आजार. म्हणजे पुरुषांमध्ये जसं जसं वय वाढते 50-55 वर्षानंतर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. जसं आपण म्हणतो की मोतीबिंदू असतो किंवा गुडघे दुखतात वयोमानाने, तसंच प्रोस्टेटच्या आकारामध्ये वयानंतर 50 वर्षानंतर 45 वर्षानंतर पुरुषांमध्ये वाढ येते आणि त्याला आम्ही प्रोस्टेट ग्रंथी वाढ किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असं मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणतो. हा सर्वात महत्वाचा आजार याच्यामध्ये असतो.
2: तर या आजारांमुळे कॅन्सर होण्याचे असतात का चान्सेस?
3: नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक वेगळाच आजार आहे. म्हणजे हे जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे ही जसं जसं वय वाढते तसं सगळ्यात पुरुषांमध्ये दिसून येते. काही पुरुषांमध्ये याच्यामुळे त्रास होते, काही मध्ये त्रास होत नाही. आणि यातल्याच काही पर्सेंटेज जसं आपण म्हणू शकतो की 10% पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे यांच्यामध्ये कधी कधी कॅन्सरची संभावना राहते आणि मग ते जे कॅन्सर वाढते त्याला आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो.
2: प्रोस्टेट कॅन्सर एक्झॅक्टली काय असतो आणि तो कसा काय होतो?
3: प्रोस्टेट कॅन्सर जो आहे जसं बाकी अवयवामध्ये किंवा ऑर्गन्समध्ये कॅन्सरचा आधार आहे तसंच कॅन्सरचा आधार प्रोस्टेटमध्येही राहतो. याच्यामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते किंवा वाढतही नाही पण आतमधले जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर उद्भवतो आणि तो कॅन्सर जो आहे तो इनिशियली जो आहे पहिल्यांदा गाठीमध्येच राहतो. मग तो हळूहळू रक्ताद्वारे आणि लिम्फॅटिक्स आम्ही म्हणतो तिथून तो निघून बाकीकडे पसरू शकतो. मग हळूहळू तो जर बाकी अवयवांमध्ये गेला, ऑर्गन्समध्ये गेला, तर मग तो रुग्णांना त्रास देणं सुरू करतो किंवा तो लघवीमध्येही पहिलेच त्रास देऊ शकतो. तर त्याला ट्रीटमेंट घेणं जसं बाकी कॅन्सरमध्ये आपण म्हणतो की ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये त्याला लवकर ओळखणे, त्याचं डिटेक्शन करणे आणि लवकरच त्याची ट्रीटमेंट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे.
2: डॉक्टर, प्रोस्टेटचा कॅन्सर कुठे कुठे पसरू शकतो?
3: हे बघा, प्रोस्टेटचा कॅन्सर जो आहे सर्वात आधी जो आहे तो गाठीमध्ये वाढतो. मग तो जर जास्त अग्रेसिव्ह कॅन्सर जर

0: म्हणलं आपण की बाबा लवकर लवकर वाढणार आहे, तर तो आजूबाजूला जे आपले ऑर्गन्स आहेत त्याच्या बाजूला, समायनल वेसिकल्स आहेत त्याच्या बाजूला, तिथे तो वाढतो, किंवा लघवीच्या पिशवीमध्येही तो जाऊ शकतो, मूत्रनलिकेमध्ये तो एंटर करू शकतो, त्याच्यामुळे त्याचे त्रास होतात. याच्या व्यतिरिक्त तो जे लिम्फ नोड्स आम्ही म्हणतो की जे लिम्फॅटिक्स आहेत, तिथून जाऊन तो नोड्समध्ये जातो बॉडीमध्ये, आणि मग शेवटी मग तो लंग्स आहेत, फुफ्फुसे आहेत, लिव्हर आहे, तिथे वाढू शकतो. पण सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे जिथे सर्वात आधी प्रोस्टेट कॅन्सर वाढतो तो आहे बोन्स. बोन्स मध्ये सर्वात आधी तो प्रोस्टेट कॅन्सर जातो. जसे पाठीचे कणा आहे, किंवा आपले हिपचे बोन्स आहेत, किंवा आपले रिब्स आहेत. एक पर्टिक्युलर आहे की प्रोस्टेट कॅन्सर सर्वात आधी बोन्समध्ये जातो असं आम्हाला दिसून येतं, की नेहमी तो पहिले बोन्समध्येच जातो आणि मग पेशंटच्या बाकी अवयवांवर जातो. तर बोन्समध्ये गेल्यामुळे काय होतं की पेशंटला बोन पेन होणे, किंवा पाठ दुखी राहणे, किंवा त्यांना कधी कधी फ्रॅक्चर्सही होतात, स्पाईनचे फ्रॅक्चर्स होणे, हाडांचे फ्रॅक्चर्स होणे, हे प्रॉब्लेमही ॲडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर बोन्स हे एक पहिला टार्गेट प्रोस्टेट कॅन्सर मध्ये राहते.
1: डॉक्टर म्हणजे इतक्या सगळ्या ठिकाणी हा पसरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग पहिला आज आम्ही सादर करतोय. आज आपण भेटणार आहोत अशा एका सामाजिक आणि पर्यावरणीय नेतृत्वाला ज्यांनी ग्रामीण आदिवासी आणि वन परिसरातील महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. ही कथा आहे एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्याच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर यांच्या कार्याची. हा प्रवास थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो प्रवास आहे, तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन याविषयी आपण काय सांगाल?
1: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला केवळ कुटुंब सांभाळत नाहीत, तर ऍक्च्युली त्या शेती, जंगल, पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहिती, त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य, त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो, किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
0: मॅम, याविषयी आपण जर अजून सविस्तर माहिती सांगितली आपल्या श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
1: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसं की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वन आधारित उत्पादने आणि पारंपरिक कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 सालापासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंच्या भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही, तर या महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चालल्या आहेत. याच्यामध्ये मग आमच्या संस्थेनं महिलांच्या माध्यमातून या परंपरा जपण्याचं कार्य आणि त्याचवेळी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उपजीविकेचे नवे मार्ग निर्माण करण्याचं एक धाडस आम्ही केलेलं आहे. आज जग आपण बघतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे

0: यू एन एस डी जीज बद्दल बोलत आहेत. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका, या सर्व गोष्टींची सुरुवात स्थानिक समुदायापासून होते. आणि म्हणूनच ग्रामीण महिलांचं नेतृत्व हे केवळ सामाजिक काम नाही तर देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण पाऊल आहे.
1: मॅडम, हा परिवर्तनाचा प्रवास खरंच खूप सुंदर असा आहे आणि खूप छान अशी माहिती आपण या संदर्भात दिलीत, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन अशाच परिवर्तनाच्या प्रवासाला आकार देत आहेत. तर श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याचा भाग पहिला आज आपण ऐकलात. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज धनश्री अभ्यंकर यांचं गायन आपल्याला ऐकवत आहोत. धनश्री अभ्यंकर यांनी गायलेला राग शुद्ध सरण विलंबित आणि द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अतुल ताडे यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरे यांनी केलेली आहे. ऐकूया धनश्री अभ्यंकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

धनश्री अभ्यंकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अतुल ताडे यांनी, हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातमी.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSE निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 46 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून. आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर समाजसुधारक, आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. अवघ्या 25

वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जागरणाचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी युवांच्या, विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना द्यावी, जेणेकरून ते देश उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतील, असं राज्यपाल म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांनी फक्त ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला नाही, तर समाजाच्या उन्नतीसाठीही मोठं काम उभारलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिरसा मुंडा यांचा प्रभाव फक्त बिहार आणि राजस्थान पुरता मर्यादित राहिला नाही, तर तो वणव्यासारखा देशाच्या कानाकोपऱ्यात वणव्याप्रमाणे पसरला, असं ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. नागपूर इथंही क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक संघटना तसंच शहर आदिवासी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केले. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी देखील इस्रायली सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असं म्हटलं आहे. मात्र इराणनं पुन्हा आक्रमणाची आगळी केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनीही याचिका दाखल केली आहे. तीन भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटरसायकल चालकालाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटरसायकलवरचे 2 जण असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. लातूर शहरात टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं 80 वर्षीय वृद्धाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर तर रत्नागिरी तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात 20, लांजात 17 तर संगमेश्वरात 9 मिलीमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असून दापोली आणि खेडमध्ये प्रत्येकी 7, चिपळूणमध्ये 3 तर मंडणगडमध्ये 1.5 मिलीमीटर पाऊस पडला.
कांगो

मध्ये एका महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदी बुग यो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. याआधी काँगोमध्ये झैर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. NEET UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

नमस्कार श्रोते हो, 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा

0: आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अविराम घड्याळ पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्याला ही मुलाखत आज आणि उद्या रात्री 8:15 वाजता अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनलवर ऐकता येईल. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सक्षम कारभारासाठी राज्य शासनाच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले असून आता 33 ऐवजी 43 खाती तयार करण्यात आली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या फेरबदलांना मान्यता देण्यात आली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, 5:02 झालेत. गीतसंध्यामध्ये आज ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

शांता शेळके यांची ही गीतरचना गायली अनुराधा पौडवाल यांनी सतीची पुण्याई या चित्रपटासाठी. या गीताला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोते हो, गीत संध्या कार्यक्रमात आता ऐका देवता या चित्रपटातलं गीत.

दैवलेखना कधी कुणा टळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. श्रोते हो, हे गीत होतं देवता या चित्रपटातलं. आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. गीतरचना होती वंदना विटणकर यांची, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. गीतसंध्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका महानंदा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, आता 5:30 वाजता युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: हाय फ्रेंड्स, जीवनीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काव्य वाचनात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असाच आपला कवी मित्र कौस्तुभ गोसावी आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय आणि त्यांनी लिहिलेल्या कविताही तो आपल्यासाठी सादर करणार आहे. चला तर मग त्याच्या कवितांच्या मैफिलीचा आस्वाद घेऊया. वेलकम टू अवर शो कौस्तुभ.
1: नमस्कार मैथिली.
0: कौस्तुभ, कविता हा आपल्या सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांनाच कविता ऐकायला फार आवडतात, म्हणजे अगदी लिहिता सगळ्यांना नाही आल्या तरी आपण कोणी लिहिली असेल आणि ती कविता आपल्याला भावली तर आपण खूप

0: मनापासून दाद देत असतो बरोबर. मग अशा कविता लिहिणं किंवा लिहावंसं केव्हापासून वाटलं तुला?
1: आत्ता तू जसं बोललीस की कविता कधीपासून लिहाव्याशा वाटलं किंवा कधीपासून लिहिल्या गेलं, अर्थात याची सुरुवात फार वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे जवळपास मी 12वीमध्ये होतो तेव्हा आणि त्याच्या आधीची म्हणजे 11वी हा सगळा एक जो एक कालावधी होता, इथनं झालेला प्रवास आज तागायत हा सगळा सुरू आहे. आणि कविता हा कोणत्याही व्यक्तीला एक त्याच्या आयुष्यातला एक भाग जो त्याच्या साहित्याशी जोडलेला आहे, अर्थात जो त्याच्या भावनेशी जोडलेला आहे, आणि अशी कुठलीही नाळ जी व्यक्तीच्या साहित्याशी जोडलेली असते, अर्थात मग ती कविता असेल कथा असेल, सगळे जे काही पैलू आपण जे म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये जे येतात ज्या गोष्टी घडतात या प्रत्येक गोष्टीमागे भावना असते आणि भावनेतनं कवितेचा जन्म होतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा समाज घटत वाढलेला असतो आणि ज्या समाज घटत तो वाढतो त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. मला असं वाटतं कविता ही सुद्धा त्यातलंच एक द्योतक किंवा त्याच एक प्रतीक आहे जे त्या समाजाचं त्या व्यक्तीचं भावनेचं वर्णन करते.
0: खरंय खरंय खरंय. मग आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू कोणती कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: होय, अर्थात आता पावसाची सुरुवात येऊ घातलीय आणि काही दिवसांतच पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने सुद्धा वर्तवली आहे. तर पाऊस हा नेमका काय आहे, कसा आहे, पावसाची नेमकी संकल्पना कोणती, आणि मी आणि लेखणी या दोघांमधलं उत्तर काय असेल, तर ते पाऊस.
0: अच्छा.
1: आणि त्याच आशयावरची ही पहिली कविता सगळ्या श्रोत्यांसाठी, ती म्हणजे पाऊस कोणाला म्हणावं प्रश्नचिन्ह. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. मी म्हटलं बरसणाऱ्या मेघाला, धरणीवरून होणाऱ्या बाष्पीभवनाला, नभांगणात दाटणाऱ्या घनावळीला, विजेच्या वेगवान कोसळण्याला, मातीतून निघणाऱ्या मृदगंधाला, गतकाळातल्या प्रीतीला, आणि पावसाच्या अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या नदी मायेला. इतक्यात खिशाला असलेली लेखणी उद्गारते पाऊस त्याला म्हणावं जो अश्रू लपविण्यासाठी पावसात न्हातो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंनी न्हावून निघाल्यानंतर ढगांसारखा गडगडतो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंना कोरडे करून विजेसारखा कडकडतो. पाऊस त्याला म्हणावं जो वाळल्या अश्रूंचा सोबती म्हणून हाती विजा घेऊन धावतो.
0: वा वा.
1: पाऊस त्याला म्हणावं जो स्वतःला ढग म्हणून माणूस वनात बरसतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो.
0: आहा हा हा, कमाल. म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला, म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला तू किती वेगवेगळ्या प्रकारे उलगडलंय. म्हणजे खरं आहे ना की काही जण बघ ना, आपल्या पावसाळ्यासाठी ह्या खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत. म्हणजे बाहेर कामावर वगैरे जाताना पाऊस आला तर थोडीशी चिडचिड होते. जेव्हा खूप वाईट वाटत असतं किंवा खरंच मन दुखावलंय आणि अशा वेळी जर पाऊस पडत असेल तर माहित नाही का आपण त्या बरसणाऱ्या सरींसोबत डोळ्यातले अश्रू कधी सुरू होतात आणि कधी आपण आपल्या भावना मोकळ्या करतो हेही आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा अत्यंत आनंद असतो, जेव्हा खूप काहीतरी छान झालेलं असतं, तेव्हा कुठलंही भान न राखता अगदी बेभानपणे आपण त्या पावसाच्या सरींमध्ये भिजत असतो. खरं पाऊस हा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकासाठीचा पाऊस हा वेगळा आहे. असा गणिक पावसाची बदलती व्याख्या ही खरंच इतकी कमाल आहे ना की आपण काय बोलूच शकत नाही. खरं तर पाऊस म्हणा, संपूर्ण निसर्ग म्हणा, निसर्गाने आपल्याला जी काही एवढी देण दिली आहे त्यासाठी आपण त्याचं शतशः ऋणी राहणं अपेक्षित आहे. कारण कित्येक गोष्टींसाठी आपण, कित्येक गोष्टी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन आपण सगळ्याच गोष्टींबाबतीत निसर्गावर अवलंबून. आणि अशा निसर्गात आता पावसाळा तू म्हणाला असं आणि माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की निसर्ग पावसाळा छान पावसाच्या सरी बरसतायत. छान अशी आपली एसटी म्हणजेच लाल परी, त्याच्यातनं आपला प्रवास चालू आहे. बाहेरनं पावसाच्या सरी बरसतायत, घाटांमधला रस्ता, सगळ्याच गोष्टी अशा नयनर

0: गम्य असतात. आता हे मी यासाठी म्हणतेय कारण ह्या दृश्यासोबत मला माहिती आहे की ह्या दृश्याला साजेशी अशी निसर्गावरची कविता तुझ्याकडे आहे, तशी तू कविता लिहिलीस, तर ती निसर्गावरची कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: येस नक्कीच. आत्ता तू जसं म्हटलीस की निसर्ग हा सगळा काही असतो आणि अर्थात निसर्ग, निसर्गापेक्षा निसर्गातलं सुख हे शाश्वत आहे असं मला वाटतं. कारण जे चिरकाल टिकून काय राहील तर तो निसर्गच आहे. माणूस आज आहे, माणसाचं जो काही जीवन प्रवास आहे हा एक काय म्हणू शकतो आपण की मर्यादित वेळेपुरतं आहे, परंतु निसर्गाचं असणं हे प्रत्येक माणसासाठीच शाश्वत आहे. आणि असा हा निसर्ग प्रत्येकासाठी देव आपण जो म्हणतो असा हा देव, आणि या देवासाठी जर काही असेल द्यायचं झालं तर ते शब्दांचं दान, आणि यासाठीचा हा अट्टहास आणि त्याचाच पुढची कविता अर्थात निसर्ग शीर्षक आहे निसर्ग. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा, सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा, मी पक्षी शोधत आहे तुझ्या मधल्या सुप्त स्वराचा, हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या, हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या, अंबर आहे निळे तोवर गीत हळवे एक लिहून जा, फेसाळत असतो समुद्र इथला लाटा नाही नसते भान, फेसाळत असतो समुद्र इथला लाटा नाही नसते भान, सागरा मलीन झालास याची आम्हा थोडी यावी जाण,
0: वा वा,
1: धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग, धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग, धरणी सोडेल श्वास तिचा तेव्हा श्वास मानवा होईल भंग, अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा, अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा, हिरवी आहेस तोवर होईना माणसाला तू जगवत जा, आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला, आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला, मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला, मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला.
0: वा कमाल, कमाल खरंच खूप सुंदर. आणि खरं आहे आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो कारण त्यांनी आपल्याला आयुष्यभर इतक्या गोष्टी दिल्या आहेत, आणि कुठेतरी आपण काय म्हणतात स्वार्थी होऊन त्याची हानी आपल्याकडनंच होते, आणि ती थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःच्या बाजूने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे 10 जण एकत्र येऊ भेटू आणि मग काहीतरी विचार करू असं करण्यापेक्षा लहान लहान पावलं आपण स्वतः पुरतं जरी उचलली ना प्रत्येकाने तरी त्यातनं खूप मोठा फरक पडू शकतो, आणि त्यांनी आपण आपला जो निसर्ग आहे तो जतन करू शकतो.
1: बरोबर. आणि समृद्धीचा कोणता मार्ग असेल तर तो हा असेल, आणि तेच कदाचित आपल्या भविष्यातलं फलित असेल.
0: खरंय खरंय खरंय. आता निसर्गावरची तर छान कविता तू ऐकवलीस. आता कौस्तुभ, तू स्वतः तर कविता करतोस पण तुला कोणत्या कवींच्या किंवा कवयित्रींच्या कविता भावतात वाचायला आवडतात?
1: मराठी साहित्यामध्ये जसे बरेच कवी आहेत ज्यांनी कुठेतरी आपल्या मनावरती प्रभाव टाकलाय, आणि कोणतीही रचना उगीच येत नसते, त्या रचनेमागे प्रभाव असतो. आणि आत्ता जी मी सादर करणार आहे आता ती अर्थात प्रेम कविता आहे, आणि 11वी मध्ये बासी मर्ढेकरांची कविता वाचली होती दवांत गेली स भल्या पहाटे, आणि तेव्हा कुठेतरी तो एक प्रभाव किंवा ती एक कुठेतरी भावना माझ्याही मनावर ठसली गेली, आणि त्याच एका भावनेतन किंवा त्याच एका कुठेतरी केलेल्या उजागरातनं ह्या कवितेचा उजागर झाला असं मी म्हणेन. आणि तशीच एक हलकी फुलकी ज्यामध्ये प्रेयसी येते ती अबोल असते, आणि त्या अबोल प्रेयसीला एक प्रियकर कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय, बोलण्यासाठी भाग पाडतोय,
0: बोलतं करतोय
1: अगदी खरंय बोलतं करतोय, आणि त्यासाठीचा एका प्रियकराने, संवेदनशील प्रियकराने असं म्हणायला हरकत नाही, संवेदनशील प्रियकराने एका अबोल प्रेयसीसाठी केलेला हा एक छोटेखानी प्रयत्न ज्याचं शीर्षक आहे ऐक सखे. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आलीच आहेस निघून.

0: शी तर थोडं म्हणतो ऐक सखे. वृक्षतरूची पाने बघ कशी अचानक बहरली, एक गळून पडलेली वेल हिरवी पसरली, कोरड्या पिवळ्या रंगांतुनी रंग हिरवा जागला, कोरड्या पिवळ्या रंगांतुनी रंग हिरवा जागला, लाल गुलाबी रंगांचा पहाटेचा ऐक दाखला. पहाट गुलाबी प्रेम लाल, किमान आज प्रेमाची पांघरशाल. पहाट गुलाबी प्रेम लाल, किमान आज प्रेमाची पांघरशाल. गालावरचे पाहून हास्य चंद्राचे बघ होतात हाल. काय म्हणतेस, इतकी अतिशयोक्ती नको म्हणतेस? अगं अतिशयोक्तीचं काय एवढं, आज थोडं ऐक सखे. रोजचं जगणं हे रोजचं झालंय, तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर. विचाराला थांग नसला तरी प्रेमाला भांग चढतेच ग. ही नशा काही साधी सुधी नाही ग सखे, म्हणून इतकं काकुळतीने सांगतोय आज थोडं ऐक सखे. का गो रुसलीस अशी, काय झाले असे वाकुडे, भय परंतु नको कोणते, अन नको तर कोणते अन्य तुकडे. यमकांचे बघ अगं काव्य सांडले, बघ नाविन्याने तेही शृंगारले. काय म्हणतेस, शब्दातला अलंकारिकपणा बोचतोय तुला? मग हे सांगशील केव्हा, हा शृंगार हा विलास भग्न झाल्यावर? काळ्या भोर आकाशात हजारो लाखो चांदण्यांचं काय घेऊन बसलीस तू? त्याच काळ्या भोर पोकळीत चंद्रिका मात्र एकच असते ना. काय तुझ्या शृंगारिकतेचा हा अतीवपणा वाटतोय की माझ्या शब्दांचा? यमक नको तर तसं सांग, बाजूला सारती अलंकार रांग. तसाही मी साधा मनुष्य, म्हणून कसलाच मला नाही थांग. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना ग ते? असो, सगळंच पटवून देण्याची सांगण्याची ताकद आणि अवधी दोन्ही आता राहिलं नाही, म्हणून या अपूर्ण नात्याचे सांगतायत धोके. आज तरी थोडं ऐक सखे, आज तरी थोडं ऐक.
1: वा वा, प्रेयसीला बोलतं करण्यासाठी इतक्या गोष्टींनी तिचं वर्णन केलंयस, इतक्या गोष्टींनी तिला समजवायचा प्रयत्न केलायस. क्या बात है, कमाल, मस्तच. नाही पण आता प्रेयसीबद्दलचं जे प्रेम आहे ते तर तू व्यक्त केलंस, पण प्रेम ही अशी भावना आहे ना की ती कोणासाठीही उत्पन्न होऊ शकते. आणि सगळ्यात पहिलं आपलं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं तर आपल्या कुटुंबावर. कारण अगदी लहानपणापासून आपण त्यांच्यासोबत राहिलेलो असतो, त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळे आपले आई बाबा भाऊ बहीण हे आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचे असतात, खूप जवळचे असतात, आणि त्यांच्यावरही आपलं मनापासून प्रेम होतं. त्याच्यामुळे असं नाहीये की प्रेम म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रेयसी किंवा प्रियकरच हवा. घरच्यांसाठीही प्रेम व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट असते, आणि मला असं वाटतं की ते आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे. वेळोवेळी आपण आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की त्यांनी आतापर्यंत जे काही आपल्यासाठी केलंय आपल्यासाठी करतायत. म्हणजे प्रेम ही भावना जी आहे ती काही फक्त प्रेयसी आणि प्रियकरापुरतं मर्यादित नाही. आपण कोणाच्याही प्रेमात पडू शकतो, आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपण आपल्या घरच्यांच्या प्रेमात पडतो, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. आपल्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्या सगळ्या प्रकारचे हट्ट त्यांनी पुरवलेले असतात. आपल्याला काय हवंय नकोय हे सगळं त्यांनी पाहिलेलं असतं, आपली काळजी घेतलेली असते, आणि ह्या संपूर्ण कुटुंबात एक लखलखता तारा असतो, ती म्हणजे आपली आई.
0: अगदीच.
1: तेव्हा आई, या आईसाठी तू काही कविता केलीस का?
0: नक्कीच. म्हणजे आता तू जसं म्हणालीस मैथिली की प्रेमाला सीमा नसते कोणती, प्रेम हे असीम आहे आणि ते अमीट आहे, खरं तर ते कधी मिटणार नाहीये. आणि अशा प्रकारचं प्रेम जे कधीच मिटू नाही शकत, जे प्रेम चिरहकाल टिकून राहणार आहे, जे प्रेम चिरंतन आहे निरंतर आहे, अशा प्रकारचं जगातलं प्रेम जे शाश्वत आहे शुद्ध आहे आणि तितकंच सकस आणि साकल्याने ज्या प्रेमाला आपण बघतो ते म्हणजे आपल्या आईचं प्रेम. आणि अशा या आईची महती किंवा आईची थोरवी फक्त मदर्स डे पुरतं मर्यादित नाहीये, तर ती 365 दिवस आणि त्याच्याही पुढे म्हणजे युगायुगांचे ऋण कोण असतील

0: कोणाची असेल तर ती आपल्या आईप्रतीचे ऋण आहेत. आणि त्याच आशयाची पुढची कविता अर्थात अंगाई. घातलेली एक साध तू गाईलेले सप्तसूर तू, घातलेली एक साध तू गाईलेले सप्तसूर तू, वाजविला वाळा मी निर्मिलेला नाद तू.
1: वा वा.
0: कोरी असता पाठी माझी पेन्सिल माझी झालीस तू, कोरी असता पाठी माझी पेन्सिल माझी झालीस तू, पाठीवरचा शब्द माझा पण शब्दांवरची रेघ तू, निजताना देह माझा मांडी तुझी मला दिलीस तू, निजताना देह माझा मांडी तुझी मला दिलीस तू, तुझ्या कुशीतल्या उबेमध्ये उमगलेला मल्हार तू, तू भूतकाळ होऊन माझा वर्तमान मज दाविला तू, तू भूतकाळ होऊन माझा वर्तमान मज दाविला तू, तू भविष्य असलेस माझे तरी आजन्माची नांदी तू, शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू, शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू, मांडीवरी आज असली जीन्स तरी आमरणाचा उन्मेष तू, तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू, तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू, प्रेम करावे शतता तुझ्यावर अशी दुधावरची साय तू,
1: कमाल.
0: वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू, वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू, स्थिर पाषाणासही फुटलेला संवेदनांचा पाझर तू. आणि शेवटचा शेर जो प्रत्येक मुलासाठी आणि आईसाठी, गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई, गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई, कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई, कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई.
1: निशब्द. खरच म्हणजे वा कमाल. ह्या हे शब्द बोलून बोलून आता मला प्रश्न पडला की या पुढे आणखी काय बोलू शकते मी, कारण इतकं सुंदर तू लिहिलंयस. खर तर आईचं वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाही आहे, कारण तिचे ऋण आपण कधी फेडूच शकत नाही इतक्या गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या
0: आहेत. आणि म्हणून शेवटची ओळ मी म्हटली की कितीही जरी कविता झाल्या तरी अंगाई मात्र स्मरावी.
1: खरंय खरंय खरंय. नाही खरंच आता इतक्या छान आपण गप्पा मारतोय, इतक्या छान कविता हे तू सादर करतोयस, पण आता घड्या खुणा होत आहे आणि थांबण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना कोणती कविता तू आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
0: येस येस. तर शेवटची कविता जी सगळ्या श्रोत्यांसाठी, आतापर्यंत आपण मगाशी प्रेम कविता बघितली, पाऊस बघितला, पण पावसातलं प्रेम मात्र आपण नाही बघितलं. आणि ते जर नाही बघितलं तर कार्यक्रमाची सांगता होणं कठीण आहे. आणि त्याच आशयाची त्याच धाटणीची कविता अर्थात प्रेमसरी कविता आपण जर ऐकली ही आता तर एक कळतं की प्रियकर आणि प्रेयसी यातलं जे प्रेम आहे हे इतकं गहिर आहे की त्यासाठी पाऊस साक्षीदार ठरतो त्यांचा.
1: बर.
0: आणि अशा प्रकारची ही कविता प्रेमसरी सादर करतो.
1: नक्की.
0: आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ, आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ, गाज ऐकता कृष्ण घणांची मातीलाही सुटला दरवळ, मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला, मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला, पाऊस धाऱ्यात हिंडलो तेव्हा पावसात तिचा पाऊस उमगला, तुझ्या पटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली, तुझ्या बटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली, चंद्र निजला जरा म्हणून मला सुचू लागल्या प्रेम ओळी, चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले, चिखल पाण्याचे शिंपण करुणी

0: माझे तू भिजविले, चिंब ओल्या तुझ्या रूपाने, मेघ सावळे बघ गही वरले. प्रेम इतकं ताकदवाने की त्या प्रेमाला बघून ढग सुद्धा गही वरले.
1: वा वा वा.
0: प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. आणि मग हे असं प्रेम जे प्रेम संपता संपता पाऊस साक्षीदार असतो आणि तो डोळ्यात साचतो, आणि म्हणून हा शेर, प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता, रंग रूप गंध स्पर्शाचा पाऊस होतो साऱ्या वाटा.
1: क्या बात है.
0: रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, थक्क करते तिचे पुढे ते, नकळत तिने निघून जाणे. जे खरंच प्रत्येक कवीला काय आणि प्रियकराला काय संवेदनशील करतं. आणि म्हणून हा शेर, रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, थक्क करते तिचे पुढे ते, नकळत तिने निघून जाणे, घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी. घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी, काळीच कोरडे चिंब भिजुनी दाटून गेल्या प्रेमसरी. काळीच कोरडे चिंब भिजुनी दाटून गेल्या प्रेमसरी.
1: वा वा वा, सुंदर, अप्रतिम. म्हणजे या कवितेचं शीर्षक जरी प्रेमसरी असलं, तरी तुझ्या काव्यसरींनी आम्हाला सगळ्यांनाच छान वाटलेलं आहे आणि आम्ही न्हाऊन निघालोय. नाही खरंच खूप सुंदर, खूप सुरेख कविता कौस्तुभ तू लिहिल्या आहेस आणि त्या आज आपल्या श्रोत्यांसाठी सादरही केल्या आहेस. खरंच तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, छान कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: तुमचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार, आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार की कवितेसारख्या एका विषयाला किंवा त्या एका संकल्पनेला इतकं मोठं व्यासपीठ मिळवून देता. आणि एक सगळ्याचा एक काव्यात्मक आविष्कार या माध्यमातून जेव्हा साकार होतो तेव्हा माणूस माणसाशी जोडला जातो असंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि एक साधारण की जेव्हा या हृदयाचे त्या हृदय पोहोचलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कवितेला आणि त्या कवीच्या हृदयाला एक संतुष्टी मिळते आणि त्याचंच आज हे फलित म्हणायला हवं.
1: खरंय खरंय खरंय. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yoani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

लव चित्रपटातलं एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना होती. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 आणि 37 सेकंद झालेत. आता एका रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर आनंद घ्याल लोकसंगीताचा. 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात काजू लागवडीच्या सुधारित पद्धती याविषयी डॉक्टर वैभव शिंदे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. श्रोतेहो, रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा आज भाग पहिला आपण ऐकाल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार, 9:00 News@9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सावनी शेंडे यांनी गायलेला राग बागेश्री आपण ऐकाल. श्रोते हो, असे आहेत आपले आजचे उर्वरित कार्यक्रम.

आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या बुधवार अर्थात 10 जून 2026 पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये कारळा लागवडीविषयी. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात प्रोस्टेट कॅन्सर याविषयी मार्गदर्शन भाग दुसरा तज्ज्ञ डॉक्टर जुनेद शेख. 6:50 परिसर या कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास भाग दुसरा सहभाग दीपाली देवकर यांचा. श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकाल 7:45. जागतिक नेत्रदानानिमित्त कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान सहभाग डॉक्टर आशिष होलानी यांचा. सकाळी 8:40 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 9 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मानवाचा प्रागैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी पुरातत्ववेत्ता तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, दुपारी 12 पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत, तसंच सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन. 1:05 गीतबहार. 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम आपण ऐकाल. तर 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तनिष्क अरोरा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकाल. श्रोतेहो, दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी या कार्यक्रमात महान गांधीवादी विचारक, शिक्षक, लेखक, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहारमध्ये ऐकाल मराठी चित्रपटातली गाणी. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 ऐकाल लोकसंगीत. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात नारळाची नवीन लागवड आणि जोपासना याविषयी डॉक्टर किरण मालशे यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. उद्या रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत उद्या भाग दुसरा आपण ऐकाल. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग मिया मल्हार प्रसारित केला जाईल. श्रोतेहो, याशिवाय नेहमीच्याच वेळेवर बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तरी होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविधरंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: बाबा केवढी मोठी जनता एक्सप्रेस, ही गाडी अडवलीच पाहिजे. थांबा एकदम स्टॉप.
1: काय ग साखळी कुणी ओढली?
0: मी साखळी ओढली, मला माल उतरून घ्यायचा आहे.
2: ए पण माल आमचा आहे.
0: माल तुमचा असला तरी नाका माझा आहे.
2: अरे पर तू कोण?
0: मी कोण? या मिस्टर पेंद्याला यांनी ओळखलेलं दिसत नाही, पण आपण हे घाबरून चालणार नाही. आपणही कायद्याप्रमाणे वागावं. गवळणीनो माठ खाली उतरा आणि टॅक्स भरून टाका.
1: आणि टॅक्स भरल्याच्या पावत्या
0: त्यो आल्यावर फाडील की? पावती बुक माझ्या कृष्णदेवाकडे आहे.
2: तुझा कृष्णदेव? कोण मेला हा उपाशी पोटी भुका?
3: चोप नसे तो भुका सोन्याचा टिका मिरवितो भाळी. हातात काठी घोंगडी मित्र संगडी गोधना पाळी. जो राजमंदिरी राजा दिनांच्या काजा होऊन रंक. तुम्ही अल्पमती अज्ञानी घ्यावे ऐकून नका करू शंख.
2: कसा मारतोय शंख? फोडू का ग शंख?
0: ये म्हातारे हातावर ये मारू नका मला. देवा धाव कृष्ण, देवा धाव कृष्ण, देवा धाव. पाववाल्या पाववाल्या मेलो मेलो.
3: थांबा गवळणीनो, आम्हा पुरुषांच्या सौजन्याचं हेच का फळ?
0: फळ म्हणे हेच का फळ? आणखी 5 मिनिटं लेट केला असतं तर या फळातला रोज सुद्धा दिसला नसता.
3: अरे अरे अरे फार लागलं खरं पेंद्या.
0: ताम बरगड तपस्तून मग सांगतो तुला.
3: गवळणीनो तुम्ही कोण, कुठल्या आणि कुठं निघाला?
2: आम्ही

0: हे पहा गवळणीनो, आजपासून मथुरेचा बाजार
1: बंद,
0: आजपासून मथुरेचा बाजार
1: बंद,
2: आजपासून मटका बाजार
1: बंद.
0: हे कसला मटका?
2: ह्या दुधाचा मटका.
3: चला ग, काय ऐकताय मी यांचं? अगो पोरी बाळांच्या बाबतीत लई वंगाळ आहे.
0: काय, मी इतका नीच आहे? छे छे छे छे पेंड्या, ही बदनामी मी कशी पुसून काढू?
2: हा घे रुमाल, पुढल्या बाजूने तू बदनामी पुस, मागल्या बाजूने मी नाक पुसतो. अरे देवा, एवढ्याच्या बदनामीला तू घाबरलास? लोक बदनामी झाली की बदामाचा शिरा खाऊन निर्लज्जपणाची ताकद वाढवतात. कसा होणार तू राजा?
0: ठीक आहे ठीक आहे, गवळणीनो मी कोण आहे ते नीट ऐका. मीच कृष्ण, मीच राधा, मीच नंद, मीच यशोदा, मीच देवकी वसुदेव, मी तोडून या बंदा.

0: बाळणीनो, तुम्हाला देवाचं सुदर्शन चक्र ठाऊक आहे का? पुराण काळात देव सुदर्शन चक्र फेकायचा. इकडे चक्र फेक, तिकडे चक्र फेक, तिकडे चक्र फेक. देवा, पुराण काळात तू अशी बरीच फेकाफेकी केलीस.
1: नाही, सुदर्शन चक्र म्हणजे काय? जवळ

संतोष नायक आणि शैला चिखले यांना आपण ऐकलं. काशीराम चिंचय आणि विश्वनाथ चिंचय यांची ही गीतरचना होती. संगीत होतं विजय कठीण यांचं.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बुधवारी 10 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकू शकाल मानवाचा प्रागैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
1: हडप्पा आणि मोहेंजोदाडो ह्या संस्कृतीचा जेव्हा विचार करतो तर साधारण इसवीसनपूर्व 6000 ते इसवीसनपूर्व 2500 या काळामध्ये सिंध प्रांत जो सगळा आहे, आजचा आपला पंजाब आणि गुजरात राजस्थानचा जो भाग आहे, तिथपासून ते महाराष्ट्रापर्यंत सुद्धा आपल्याला ही संस्कृती पसरलेली बघायला मिळते. खूप मोठी मोठी शहराच्या शहरं या संस्कृतीमध्ये उदयास आली होती आणि एक विकसित प्रकारची लोक तिथे राहत होती. तिथल्या शहरांमध्ये टाउन प्लॅनिंगमध्ये सांडपाण्याचा निचरा करण्याचं सर्वोत्तम उदाहरण, तेवढं व्यवस्थित प्लॅनिंग त्यांनी तिथे केलेलं बघायला मिळतं.
0: तेव्हा श्रोतेहो जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य बुधवार दिनांक 10 जून रोजी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून, तसंच FM वाहिनी 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.

जयानंद शेट्टी आणि सहकारी यांनी गालेली ही गीतरचना होती परीश ठाकूर यांची, संगीत होतं रत्नाकर ठाकूर यांचं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, आज रात्री 7:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आज भाग पहिला. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 7:15 भाग पहिला. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोतेहो, आता 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन सर्वसमावेशक विकास डिजिटल परिवर्तन पायाभूत सुविधांचा विस्तार राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे.

असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ईआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र, अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फटाई इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 7:10 झालेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.
3: जानते है व्हिएतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
4: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
2: श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 जागतिक नेत्रदान दिनानिमित्त कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान, सहभाग डॉक्टर आशिष होलानी यांचा. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.
5: नेत्रदान करा, मृत्यूनंतरही जग पहा.
6: करुणी दान नेत्राचे, करा सार्थक जीवनाचे.
5: खा हिरवी पिवळी फळे, निरोगी राहतील डोळे.
6: नेत्रदान ही व्हावी कौटुंबिक परंपरा, दृष्टीहीनांसाठी हा संकल्प करा.
7: कॅनडा देश तो आप जानते ही होंगे. कॅनडा की टोटल पॉप्युलेशन जितनी पक्की

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आता 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली। याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत। श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली। राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत। राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून

0: करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्यांना देतोय आणि या बाबतीमध्ये अजून अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील.
0: श्रोते हो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणेच याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनय कुमार आवटे.
2: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्या निवृत्तीवेतन, ज्यांचे निवृत्तीवेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे असे लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामन्वये करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धान्यासाठी म्हणजे अल्प, अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाखपर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन, फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाख

असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे.

0: शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वत आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजार मूल्य जे आहे तर ते मिळू शकतं. यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना ही च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेती विषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलंय. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया.
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सातबारा कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत. विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरं तर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत. त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरं तर फार अन्यायकारक आहे. आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्ज मुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटीमध्ये काम करणारे किंवा एमएससीबीमध्ये काम करणारे गरीब कामगार 25,000 पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही, हा सगळा विचार करून त्यांना सुद्धा वगळणं चुकीचं होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्ज बाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं. त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारशी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे. त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारशी केल्यात हे खरं तर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये तर तो याच अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असतील, नैसर्गिक आपत्ती असेल त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते कसतात जमिनी वन जमिनी

0: जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपट जमिनी असतील, मात्र त्या त्यांच्यावर नावावं नाही आहेत. या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं हे चार पाच प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, सरते शेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारी पुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र.
0: श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

0: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 9 जून 2026. मंडळी, आता आपल्याकडे पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपले शेतकरी बांधव सध्या नवीन फळझाडांची लागवड करण्यात व्यस्त आहेत. फळपिकांमध्ये आपल्याकडे आपण प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस यांची लागवड करतो. आंबा आणि काजू ही तर आपल्याकडची खूप महत्त्वाची अशी फळपिकं आहेत. तर चला आज आपण काजू लागवडीच्या सुधारित पद्धतींविषयी माहिती करून घेऊया. याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या इथे उद्यान विद्यावेत्ता काजू तथा सहयोगी संशोधक संचालक डॉक्टर वैभव शिंदे आलेले आहेत. चला त्यांच्याकडूनच आपण या लागवडीविषयी सविस्तर माहिती करून घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. कोकणामध्ये काजू लागवडीचं नेमकं महत्त्व काय आहे?
1: काजू हे पीक मूळचं ब्राझील या देशाचं आहे. भारतात याचा प्रसार 16व्या शतकात झाला. भारतात काजू हा पोर्तुगीज लोकांनी आणला. आता मजेशीर गोष्ट अशी आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रामुख्याने जमिनीची धूप होऊ नये म्हणून डोंगर उतारावर काजूची लागवड माती घट्ट धरून ठेवावी म्हणून करण्यात आली. नंतर कालांतराने त्याचा प्रचार व प्रसार होऊन भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीच्या ओळख असलेला प्रदेश जो आहे तिथं याची लागवड केली गेली आणि आता त्याच्यापासून आपल्याला डॉलर मिळवून देणारे पीक म्हणून हे पीक प्रसिद्ध झालेलं आहे.
0: म्हणजे हे आपल्याकडचं पीक नसून ब्राझीलमधून आपल्याकडे आलं आणि आता आपल्याला अत्यंत फायदेशीर असं हे पीक झालेलं आहे.
1: अगदी बरोबर.
0: सर, काजू लागवडीसाठी आपल्या कोकणातील क्षेत्र किती हेक्टर आहे?
1: आता आपण कोकणाचं एकूण भौगोलिक क्षेत्र जर पाहिलं तर ते 29 लाख हेक्टर आहे. त्यापैकी काजू लागवड या पिकाखाली 2 लाख हेक्टर क्षेत्र साधारणपणे आहे.
0: एकूण 2 लाख हेक्टर क्षेत्र आपल्याकडे लागवडीखाली आहे काजूच्या.
1: बरोबर.
0: काजू लागवडीसाठी कोणत्या प्रकारचं हवामान आणि जमीन आवश्यक आहे?

0: आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे. काजू हे मूळतः पावसावर अवलंबून असणारं पीक आहे.
1: हो.
0: हे उष्ण कटिबंधीय फळझाड आहे. उष्ण व दमट हवामान काजू पिकात चांगलं मानवतं. काजूसाठी जास्त तापमानाची गरज असते. सावली काजूची वाढ खुंटते बर का,
1: हाँ.
0: त्यामुळे जिथं सूर्यप्रकाश भरपूर आहे तिथं काजू लागवड करायला हरकत नाही.
1: बरोबर.
0: काजूसाठी हलकी व कमी उपजाऊ जमीन वापरात आणली जाते. जांभ्या दगडापासून तयार झालेल्या तांबड्या जमिनीत काजूचं पीक उत्तम येतं. मात्र जमिनीतून पाण्याचा निचरा होणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे.
1: हाँ.
0: काजूला आम्लधर्मीय जमीन मानवते, तसंच मध्यम काळ्या किंवा पाणी साचून राहणाऱ्या जमिनी काजू लागवडीसाठी वापरू नयेत.
1: काजूची लागवड करताना ती साधारण किती अंतरावर करणं अपेक्षित आहे?
0: आता याबाबत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विविध प्रयोग झाल्यानंतर जी शिफारस दिलेली आहे ती 2 प्रकारची आहे. 7x7 मीटर अथवा 8x8 मीटर या अंतराने लागवड करावी.
1: हाँ.
0: त्यामुळे हेक्टरी 150 ते 200 काजू कलम बसतात.
1: बर.
0: आता ही शिफारस सगळे शेतकरी बहुतांशी वापरतात.
1: हाँ. साधारण एका हेक्टरमध्ये किती काजू कलम लावली जातात?
0: आता एका हेक्टरमध्ये 150 ते 200 कलम बसतात.
1: हाँ.
0: परंतु काही ठिकाणी जुन्या लागवडी ज्या आहेत त्या अंतरात किंवा योग्य अंतरावर केलेल्या नाही आहेत.
1: हाँ.
0: तिथं काही दिवसांनी प्रॉब्लेम येतो. पण
1: बरोबर.
0: साधारणपणे 150 ते 200 कलम प्रति हेक्टरी लावावीत.
1: काजूची लागवड करताना शिफारस केलेलं अंतरच वापरलं पाहिजे,
0: अगदी
1: तर
0: बरोबर.
1: अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळू शकतं.
0: हो.
1: आता काजूची कोणती जात अथवा नवीन विकसित वाण हे लावले पाहिजेत जे फायदेशीर ठरू शकतात आपल्याकडे?
0: आता आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र जे वेंगुर्ल्याला आहे इथं काजू संशोधन केंद्र आहे. आणि या काजू संशोधन केंद्रात साधारणपणे 1974 ते 2024 या कालावधीत वेंगुर्ला 1 ते वेंगुर्ला 10 अशा सलग 10 जाती विकसित केलेल्या आहेत. त्यापैकी वेंगुर्ला 1 म्हणजे आपल्याला माहीत आहे ही जुनी पहिली स्टेट जात आहे. त्यानंतर वेंगुर्ला 4 आहे, वेंगुर्ला 6 आहे, वेंगुर्ला 7 आहे, वेंगुर्ला 8 आहे, वेंगुर्ला 9 आहे. आणि 2024 साली भाजीसाठी म्हणजे गराच्या भाजीसाठी वेंगुर्ला 10 MB ही जात विकसित केलेली आहे. आता यातल्या साधारणपणे वेंगुर्ला 4 नंतर ज्या जाती आलेत त्या मोठ्या साईजची बी असणारी आणि एका किलोमध्ये साधारणपणे आता वेंगुर्ला 8 असेल तर 87 बी आहे, वेंगुर्ला 7 असेल तर 100 बी आहे, वेंगुर्ला 9 असेल तर 112 प्रति किलो बियाणामध्ये बिया बसतात.
1: म्हणजे या सुधारित जातींची लागवड ही अतिशय फायदेशीर ठरू शकते.
0: बरोबर.
1: काजू लागवडीसाठी काय पूर्वतयारी करावी लागते?
0: आता काजू लागवडीसाठी आपल्याकडे आपल्याला माहितच आहे की ज्या प्रक्षेत्रामध्ये लागवड करायची आहे ते प्रक्षेत्र निवडणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: मग त्या प्रक्षेत्राच्या मातीचं पृथक्करण करणं, जमिनीवरील अनावश्यक झाडे झुडपे तोडणी करणं, प्लॉट साफ करणं, साफ झाल्यानंतर आखणी करणं, आखणी केल्यानंतर त्यावर 2x2x2 फुटाचे खड्डे काढणं, आणि खड्डा काढताना एक लक्षात ठेवायला पाहिजे शेतकरी बंधूंनी की खड्डा आता 2 फुटाचा काढायचा आहे तर खालच्या 1 फुटातली माती वेगळ्या बाजूला खड्ड्याच्या ठेवावी आणि वरची 1 फुटातली माती ही वेगळ्या साईडला ठेवावी. ज्या वेळेला खड्डा भरायचा आहे त्यावेळेला ते अल्टा पालट करावी, म्हणजे खालची माती वर आणि वरची माती खाली. त्यामुळे एक सुपीक जमिनीचा थर वरच्या 1 फुटाच्या वातावरणामध्ये तयार होतो आणि तो जास्त पोषक ठरू शकतो.
1: बरोबर. सर, आत्ता बोलताना तुम्ही म्हणालात की मातीचं पृथक्करण म्हणजे माती परीक्षण, तर हे करणं का आवश्यक आहे?
0: आतापर्यंत शेतकऱ्यांनी जी काही लागवड केलेली आहे ती पृथक्करण शिवाय बहुतांशी केलेली आहे.
1: आपल्याकडे तशीच लागवड केली जाते.
0: बरोबर. मग काय होतं, अशा जमिनीमध्ये नेमकं काजूच्या पोषणासाठी काय कमी आहे आणि काय जास्त आहे, म्हणजे उदाहरणच द्यायचं असेल तर आपल्याकडे पोटॅश हा घटक 1000 किलो प्रति हेक्टर उपलब्ध असतो.
1: बरोबर.
0: परंतु तो झाडाला मिळत नाही, उपलब्ध होऊ शकत नाही. अवेलेबल होणं वेगळं आणि म्हणजे झाडाला मिळणं वेगळं. तर ह्या अशा काही बारीक गोष्टी असतात. काही वेळेला अन्नांश कमी प्रमाणात असतो, काही वेळेला सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते किंवा उलट जास्त पण असतात. ह्याचा नेमका बोध व्हावा आणि त्या दृष्टीनं

0: नियोजन करून आपण योग्य त्या सल्ल्याने जी माहिती मिळते त्यानुसार त्या जमिनीमध्ये हे घटक घालू शकतो किंवा जास्त असतील तर ते
1: कमी करू शकतो. म्हणजे यासाठी माती परीक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे,
0: अत्यंत गरजेचं आहे.
1: जेव्हा खड्डा आपण खणतो तर तो साधारण किती आकाराचा काढावा लागतो आपल्याला?
0: आता आपण खड्डा काढताना साधारणपणे याला 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट असा खड्डा जर काढला तर त्या काजूच्या रोपाच्या मुळी त्या खड्ड्यामध्ये खड्डा भरल्यानंतर व्यवस्थितपणे वाढू शकतात. आणि हा आपण 2 बाय 2 बाय 2 फुटाचा खड्डा शिफारसित केलेला आहे, त्यामुळे हाच खड्डा काढावा.
1: बरं, आता आपल्याकडे काजूच्या गरांना खूप सारी मागणी आहे, तर या गरांसाठी कोणती जात विकसित करण्यात आलेली आहे का?
0: अत्यंत चांगला प्रश्न आहे, कारण 2024 साली रिसेंटली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने वेंगुर्ला संशोधन केंद्रावरून 10 MB ही जात विकसित केलेली आहे. आता याचं वैशिष्ट्य काय आहे, तर आपण भुईमुगाच्या शेंगा ज्याप्रमाणे सोलतो त्याप्रमाणे ही बी आहे ती सहजपणे सोलता येते, आणि ती सोलल्यामुळे कोणताही अपायकारक किंवा त्वचेला भाजण्यासाठी जो घटक जबाबदार असतो तो CNSL ऑइल, आणि यामध्ये CNSL ऑइल आहे ते 7.85% आहे, ते अत्यंत कमी आहे. त्यामुळे ही बी सहजपणे सोलता येते आणि त्यातलं गर काढता येतो. गर अतिशय चवदार आहे आणि त्याची भाजी केल्यानंतर ती आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारची भाजी म्हणून वापरता येते किंवा आपण खाऊ शकतो.
1: बरोबर. म्हणजे इतर वेळी आपण जेव्हा बघतो की काजू बी सोलली की आपल्या हाताला त्याचा त्रास होतो, तर ही जी काजू बी आहे वेंगुर्ला 10 त्याने हा त्रास होणार
0: नाही होणार, आणि कोणत्याही प्रकारची इजा होत नसल्यामुळे ही जात लागवड करावी आणि शेतकऱ्यांनी चांगले पैसे कमवावेत अशी आमची धारणा आहे. कारण एक बी 5 रुपयाला जाते
1: हो,
0: आणि श्रमाचं नक्कीच इथं चीज होतं, त्यामुळे ही लागवड करायला हरकत नाही.
1: नक्कीच शेतकऱ्यांनी वेंगुर्ला 10 या जातीचा विचार केला पाहिजे.
0: दुसरा एक प्रश्न मॅडम मला सांगायचा आहे की मग शेतकरी विचारतात तुमच्याकडे कलमा आहेत का, तर आपल्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं शेतकऱ्यांना पुरेल एवढी कलम आमच्याकडे उपलब्ध आहेत सध्या नर्सरीमध्ये, त्यांनी यावं आणि ती कलम घेऊन जावीत.
1: बरोबर आहे. तर शेतकरी बांधवांनो, आताच सरांनी म्हटलंय त्याप्रमाणे वेंगुर्ला 10 या जातीची कलम त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, तेव्हा नक्की त्यांच्याशी संपर्क साधा. सर, आता काजू लागवड करताना कोणतं तंत्रज्ञान आत्मसात करावं लागतं?
0: आता काजू लागवड करताना सर्वप्रथम चांगले आणि निवडलेले कलमाची लागवड करावी, म्हणजे निवडलेलं कलम हे चांगलं असावं. चांगलं म्हणजे काय, लागवड करताना कलम 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व सेंद्रिय खत त्या खड्ड्यामध्ये टाकावं. परंतु ह्याच्या पूर्वी कलमाची निवड करताना आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे, त्याची साधारणपणे उंची ही 2.5 फूट असावी, पानं 8 ते 9 त्याच्यावर असावीत, आणि त्याची जी काडी आहे ती साधारणपणे आपल्या करंगळीच्या काडी एवढी असावी. अशी कलम लागवड करताना आपण निवडावीत. लागवड केल्यानंतर खड्ड्याच्या बाजूला पाणी साचणार नाही याची देखील दक्षता घेणं गरजेचं आहे. बरं का, कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं, त्या खड्ड्याला उंचवटा मातीचा लावताना तिथंच खड्डा केला जातो आणि पाणी तिथं साचतं, तसं मात्र करू नये. आणि खड्ड्यात माती टाकण्यापूर्वी वाळवी नाशक म्हणजे काय, क्लोरोपायरीफॉस 1.5% पावडर ही खड्ड्यामध्ये चौबाजूला पसरून टाकावी. लागवडी करता निवडलेल्या क्षेत्रात काजू लागवडीसाठी उत्कृष्ट जातीची कलम घ्यावीत, म्हणजे मी आता म्हणालो 4 ते 5, 6, 7, 8, 9, 10 यातला जो प्रकार पाहिजे असेल तो. आणि कलम ही साधारणपणे 1-8 ते 10 महिन्याची पूर्ण वाढलेली असावीत, आणि हे 12 महिन्याची पाहिजेत आणि 8 पानं त्याच्यावर असली
1: पाहिजेत. म्हणजे हे सगळं कलम घेताना बघून घेणं गरजेचं आहे,
0: हे तंत्रज्ञान शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला पाहिजे.
1: बरोबर. सर, काजू लागवडीसाठी आंतरमशागत निगराणी ही कशी करावी?
0: आता काजू लागवडीसाठी आंतरमशागत करताना शेतकरी बंधूंनी लक्षात ठेवायला पाहिजे, नवीन लागवड केलेल्या कलमाचे बुंदे तणविरहित ठेवावेत. पावसाळा संपल्यानंतर कलमाच्या बुंद्याजवळील माती हलवून मोकळी करावी आणि कलमाभोवती गवताचे किंवा प्लास्टिक कागदाचे आच्छादन करावे. तसंच लागवड केलेल्या क्षेत्रातील जंगली झाडांचे, झुडपांचे राहिलेल्या बुंद्यापासून येणारी नवीन फूट जी असते ती मुळासकट खणून काढणं गरजेचं असतं.

0: कारण अशी झुडपे अन्न व पाण्यासाठी काजू कलमाशी स्पर्धा करू शकतात करतात. पर्यायाने काजू कलमाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे काजू कलमांना स्वतंत्र असं वातावरण मिळत नाही, ते ठेवावं. आणि काजू कलमांना भटक्या गुरांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होतो, म्हणून संपूर्ण लागवडीस कुंपण करणं मात्र गरजेचं असतं.
1: बरोबर. याशिवाय आणखीन कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
0: आता याशिवाय काजू कलमाच्या जोडाखाली जिथं आपण कलम रूटस्टॉक आणि सायन म्हणतो, जिथं जोड असतो तिथं खालच्या बाजूला वेळोवेळी फुटवे येतात, ते फुटवे काढणं गरजेचं आहे. प्लस हे फुटवे न काढल्यास कलमाची फांदीची वाढ खुंटते आणि कलमे कालांतराने फांदी त्याची मरू शकते, त्यामुळे ते खुंटच वाढतो. कलमांना योग्य वळण देण्यासाठी सुरुवातीच्या 2 वर्षात जमिनीपासून सुमारे 1 मीटर उंचीपर्यंत कलमाच्या खोडावर उपफांद्या येऊ देऊ नयेत. 1 मीटर उंचीवर कलमाला चारही बाजूने फांद्याची वाढ होऊन झाडाचा विस्तार गुंटाकार होईल याकडे शेतकरी बांधवांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, बरं का. आणि दुसरं एक महत्वाचं, फांद्यांना सर्व बाजूनी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे उत्पादनात वाढ होते, ही काळजी शेतकरी बंधूंनी घ्यावी.
1: बरोबर. काजू कलमांना भटक्या गुरांपासून त्रास होऊ नये असं तुम्ही मगाशीही म्हणालात, तर हा त्रास होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: आता याबद्दल सांगताना कोकणातील परिस्थिती अशी आहे, काजू कलमाच्या प्रक्षेत्रामध्ये काजू कलम लावल्यानंतर पावसामुळे काय होतं, गवत येतं आणि ते गवत खाण्यासाठी काही भटकी गुरे जनावरं येतात, त्याचा त्रास होतो. बर, त्यामध्ये भटकी गुरं येऊन काय करतात तर ते कलमांना घासतात आणि फांदी मोडते, आणि ते होऊ नये म्हणून योग्य ती काळजी करणं गरजेचं आहे. योग्य ती काळजी म्हणजे काय तर प्रक्षेत्राला कुंपण घालणे आणि आतमध्ये गुरांपासून बंदोबस्त करणे.
1: बरोबर. कलमांना योग्य वळण देण्यासाठी जी छाटणी करावी लागते ती छाटणी कशा प्रकारे केली पाहिजे?
0: हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. कलमांना योग्य वळण देण्यासाठी सुरुवातीच्या 2 वर्षात जमिनीपासून सुमारे 1 मीटर उंचीपर्यंत कलमाच्या खोडावर उपफांद्या येऊ देऊ नयेत, थोडीशी वाढ होऊ द्यावी त्याली. सरळ 1 मीटर उंचीवर कलमाला चारही बाजूने फांद्याची वाढ होऊन झाडाचा विस्तार गुमटाकार होईल याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. शेतकरी बांधव काय करतात की सुरुवातीला कलम लावल्यानंतर हे एक दुर्लक्षित क्षेत्र राहतं आणि मग लागवड केलेल्या कलमाच्या फांद्या 2 मीटर वाढतात, काही उभ्या वाढतात, काही आडव्या वाढतात. त्याऐवजी त्याच्या कॅनॉपीचा आकार हा गोलाकार व्हावा, कारण काजूला जी धर आहे ती हॉरिझॉन्टल लेवल म्हणतो आपण, आडवा विस्तार होणं गरजेचं आहे उभा विस्तारापेक्षा, हे महत्वाचं आहे.
1: बरोबर आहे. आता आपल्याकडे डोंगर उतारावरील जमिनी ह्या मोठ्या प्रमाणात काजूची नवीन लागवड करताना त्याखाली आणल्या जातात, तर अशा ठिकाणी लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि यामध्ये मला असं सांगता येईल की कोकणातील डोंगर उतारावरील जमिनीत मोठ्या प्रमाणात काजू पिकाची नवीन लागवड होत आहे सध्या. अशा जमिनीची अति पावसामुळे धूप होते व अन्नद्रव्याचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. पर्यायाने याचा काजू झाडाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर फार मोठा अनिष्ट परिणाम होतो. हा ऱ्हास टाळण्यासाठी काजू कलमाभोवती 2 मीटर जागा सपाट करून ओट्यासारखी जमीन तयार केल्यास जल संवर्धन होऊन जमिनीची धूप थांबते. म्हणजेच मला असं सांगायचं आहे शेतकरी बांधवांना की डोंगर उतारावर कलम लावल्यानंतर कलमाच्या बुंदात एक सपाट आतमध्ये त्याला इनवर्ड डायरेक्शननी उतार द्यावा, अशा प्रकारचा पिरेटो रेकोट टाइप ऑफ टेरेस किंवा टेरेस तयार करावा आणि त्याचा उतार आतमध्ये असावा, म्हणजे जे काही पाणी पडेल ते तिथं मुरेल आणि ओलावा जास्त काळ त्या कलमाला मिळेल आणि कलमाची वाढ चांगली होईल, ही दक्षता घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर. सर, काजू लागवडीसाठी कोणती आंतरपीक घेतली पाहिजे?
0: याबाबत मात्र आपल्याला काही दैनंदिन खर्च असतो किंवा काजू लागवडीमध्ये काही कामं करावी लागतात, मजूर लागतात, त्यांचा खर्च निघावा या उद्देशाने आपण आंतरपिकं घेतो. आंतरपिकं घेताना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यावर संशोधन करून बरीच पिकं सुचवलेली आहेत. त्यापैकी काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या 5-7 वर्षात आंतरपिकं घेतल्यास चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो आणि लागवडीवरील खर्च कमी होण्यास मदत होते.

0: आंतरपिके म्हणून वेलवर्गीय भाजीपाला, उदाहरणार्थ आता आपण काकडी, दोडकी, कारली, भोपळा या पिकाची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिसून आलेली आहे.
1: बरं.
0: नंतरच्या कालावधीत अननस लागवडीमुळे काजू बी गोळा करण्यास त्रास होतो, म्हणून अननस पीक न घेता सुरण किंवा घोरकंद यासारखी कंदवर्गीय पिकं जर घेतली तर ती फायदेशीर ठरू शकतात, आणि याची शिफारस देखील विद्यापीठाने दिलेली आहे.
1: काजू लागवड केल्यानंतर पाणी व्यवस्थापन कसं करावं?
0: काजू लागवड केल्यानंतर काजू लागवडीला पावसाळ्यात पूर्णपणे पाणी मिळतं असं आपण अपेक्षा करतो, परंतु त्यामध्ये कुठं 1-8 दिवस 10 दिवस पाऊस आला नाही तर मध्येच पाणी देणं गरजेचं असतं बरं का.
1: हां,
0: आता
1: म्हणजे ताण पडू द्यायचा नाही
0: ताण पडू
1: पाण्याचा.
0: द्यायचा नाही, सतत पाणी दिलं पाहिजे. पूर्वी काजूची लागवड ही रोपे लावून केली जात होती. अशा रोपांची सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पाणी ते उपलब्ध करून घेत होते,
1: बरोबर.
0: परंतु हल्लीच्या काळात काय झालंय, ह्या हायब्रिड जाती किंवा ह्या नवीन विकसित जाती ज्या आहेत त्या थोड्या सेन्सिटिव्ह असतात. आता अधिक उत्पादन देणाऱ्या काजूच्या जातीमध्ये आपण कलम लावतो आणि
1: बरोबर.
0: कलमाला पहिले 3 वर्ष पाणी देणं गरजेचं असतं, परंतु जर ते पावसाळ्यामध्ये पूर्ण पावसाळा त्यांना पाणी उपलब्ध झालं तर 1-2 वर्षामध्ये पाणी देऊन आपण तिसऱ्या वर्षी त्याला नियंत्रित पाणी देऊ शकतो.
1: हाँ.
0: पण त्याचं टाइम टेबल असं आहे की पावसाळ्यानंतर हिवाळ्यात 15 दिवसाच्या अंतराने तर उन्हाळ्यात 8 दिवसाच्या अंतराने प्रति कलम 30 लिटर पाणी दिल्यास कलमाची वाढ जोमाने होऊन उत्पादन चांगले मिळते.
1: बरोबर.
0: आणि काजूच्या मोठ्या कलमांना पाणी दिले असता त्याच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून येतो आणि उत्पन्न साधारणपणे 1.5 ते 2 पट वाढतं. आणि
1: हाँ.
0: हीच गोष्ट शेतकऱ्यांना सांगायची आहे, तुमच्याकडे जर काजूची बाग असेल तर नियंत्रित पाणी द्या किंवा ठराविक पाणी त्याच्या वेगवेगळ्या अवस्थेत द्या तर तुमचं उत्पन्न देखील चांगलं वाढू शकेल.
1: बरोबर आहे. आता काजू लागवडीमध्ये आच्छादनाचा वापर जो आहे तो कसा करावा?
0: काजू लागवडीमध्ये आच्छादनाचा वापर करणं हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे, आणि काळ्या प्लास्टिक कागदाचा आच्छादन म्हणून वापर आपण करू शकतो. प्रत्येक 15 दिवसाच्या अंतराने 60 लिटर पाणी प्रति झाड दिल्यास काजू पिकाच्या फळधारणेत आणि उत्पादनामध्ये वाढ झाल्याचं प्रयोगांती दिसून आलेलं आहे.
1: हां, त्यामुळे आच्छादनाचा वापर शेतकऱ्यांनी करणं गरजेचंच
0: अगदी
1: आहे.
0: बरोबर, अगदी बरोबर.
1: सर, आता कुठलंही पीक म्हटलं की त्याचं खत व्यवस्थापन हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. तर काजू बागांना खत कसं आणि किती द्यावं?
0: आता हा प्रश्न आहे, मला आवर्जून यामध्ये सांगावंसं वाटतं की आपले शेतकरी जे आहेत ते गरजेनुसार त्याचं खत व्यवस्थापन करत नाहीत, अथवा काजू बागेला दुय्यम बघितलं जातं. आंबा हा प्राथमिक असतो,
1: बरोबर.
0: इवन त्यातल्या गॅप देखील भरताना विचार करतात. आंब्यातलं एखादा गॅप किंवा एखादी नांगी भरायची असेल तर त्याला प्राधान्य पहिलं असतं, आणि काजूच्या बागेमध्ये थोडंसं दुय्यम बघितलं जातं. तसंच खत व्यवस्थापन करताना काजू बागेची गरज काय आहे किंवा झाडाची गरज काय आहे हे बघितलं जात नाही. यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक चार्ट किंवा एक टेबल तयार करून दिलेलं आहे, आणि त्यामध्ये असं दिलंय की 1 वर्ष पूर्ण झालं लागवड करून तर 1 घमेलं शेणखत द्यावं, 250 ग्रॅम नत्र द्यावा, 63 ग्रॅम स्फुरद द्यावा किंवा 63 ग्रॅम पालाश द्यावा.
1: हे
0: थोडक्यात
1: 1 वर्ष पूर्ण झालेल्या झाडांना.
0: एक वर्ष पूर्ण झालेला. दुसऱ्या वर्षी ही मात्रा दुप्पट करावी, तिसऱ्या वर्षी तिप्पट करावी, आणि चौथ्या वर्षी मात्र 2 किलो 200 ग्रॅम युरिया आणि साधारणपणे 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 410 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश जर दिलं तर त्या कलमांची जी काही भूक आहे किंवा रिक्वायरमेंट आपण म्हणतो ती पूर्ण होते, आणि
1: बरोबर.
0: अशी कलमं चांगलं उत्पन्न देखील देतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
1: बरोबर. सर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी काजू उत्पादकता वाढीसाठी काय उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्याविषयी सांगा आम्हाला.
0: हां, हे एक महत्वाची बाब किंवा आपण एक अंग म्हणूया. आपण काजू लागवड करतो परंतु काजूपासून समाधानकारक किंवा अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी ज्या उपाययोजना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुचवलेत त्या देखील लक्षात घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे.
0: यामध्ये काजूचं उत्पादनासाठी इथरेल हे एक संजीवक आहे, त्याची पहिली फवारणी

0: पालवीवर, दुसरी फवारणी मोहरावर करावी.
1: हां
0: तसंच काजू मोहर संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक कीटकनाशकाच्या फवारणीसोबत 2% युरिया खत मिसळून फवारावे.
1: हां
0: आणि तिसरं एक साधं सोपा उपाय आहे, सुकलेल्या माशाचा अर्क, कमी महत्वाचे मासे जे असतात त्याचा अर्क 500 ग्रॅम घेऊन 10 लिटर पाण्यात जर मिसळला आणि तो जर फुलोऱ्यावर 15 दिवसांनी 2 वेळेला फवारणी केली तर ते परागीभवन प्रक्रिया सुधारते आणि बियांचं उत्पादन वाढतं, पर्यायाने काजूचं उत्पादन वाढतं असा अनुभव आहे.
1: याशिवाय अजून काही उपाययोजना आहेत का?
0: आता यामध्ये एक प्रामुख्याने सांगता येईल की कोकणात फळ पिकापासून किफायतशीर उत्पादन मिळवता येतं, त्यामध्ये काजू हे असं पीक आहे की उत्पादन कालावधी व उत्पादन लागवडीनंतर 3 वर्षात उत्पादन सुरू होतं.
1: बरोबर.
0: हा 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी हा अत्यंत महत्वाचा असतो, ज्याला आपण फ्लावरिंग टू हार्वेस्ट असं समजतो.
1: बरोबर.
0: शिवाय उत्पादन चांगलं मिळवण्यासाठी उपाययोजना ही मी सांगितलेली आहेत, त्याचा जर अवलंब केला, पाण्याचा शक्य असेल तर अवलंब केला, तर उत्पादन नक्कीच दुप्पट होतं. आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये जशी परिस्थिती उद्भवेल तसं सल्ल्यानुसार उपाययोजना करणं हे देखील महत्वाचं आहे. पण हे सगळं केलं की आपल्या शेतकऱ्याला चांगला नफा मिळू शकतो. शिवाय आपण बियांचं उत्पन्न घेतो, बियांच्या बरोबर आपण बोंडूचा पण विचार करायला पाहिजे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने बोंडूपासून सिरप आहे, स्क्वॅश आहे, सरबत आहेत किंवा काजू बोंडू सोडा हे पदार्थ देखील विकसित केलेत आणि विक्रीसाठी ठेवलेले आहेत.
1: बरोबर.
0: तर याचा जर वापर शेतकरी बंधूंनी केला, हे तंत्र वापरून, तर निश्चितच काजू लागवड ही फायद्याची ठरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काजू हा एक चांगला पर्याय म्हणून कोकणासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकांनी, शेतकऱ्यांनी आणि आपण सुद्धा जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे काजू लागवड करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी काजू लागवडीची जी सुधारित पद्धत सांगितली आहे त्या तंत्रज्ञानाचा जर वापर आपण काजू लागवडीसाठी केला आणि जास्तीत जास्त आपली जी जमीन आहे ती या काजू लागवडीखाली आणली तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार, धन्यवाद.
1: काजू लागवडीच्या सुधारित पद्धती याविषयी डॉक्टर वैभव शिंदे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.

सहकाऱ्यांनी। मंडळी, याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आले, तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते, पण आपली पुन्हा भेट आहेच आमच्या पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

श्रोतेहो, आज रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकाल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत भाग पहिला आज रात्री 8:15.

0: ए चला चला जेवायचंय ना, मी हात धुवून येते हा।
1: हो हो मलाही हात धुवायचे।
2: चला आपण सगळ्यांनीच हात धुवून येऊया।
3: एक चांगली सवय, काहीही खाण्यापूर्वी जेवणापूर्वी आपले हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, साबणाचा जरूर वापर करा।
4: स्वच्छता पाळा, अनारोग्य टाळा।
5: श्रोते हो, आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत।

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण। प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन। राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद। राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू। आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200+ जण जखमी। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे। गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे। सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत। या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल। देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रम

कामांचा आणि प्रकल्पांचा आढावा आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीत त्यांनी आंतरराज्यीय नदी जोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामी गंगे आणि इतर प्रमुख कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. देशातून सीमापार मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीकृत व्यवस्थापन यंत्रणा लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम विनिमयचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. या लँड पोर्ट्समुळे सीमांची सुरक्षितता वाढली असून सीमापार चालणाऱ्या अनधिकृत कारवायांनाही चाप बसेल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. विनिमय मंचावर देशभरातल्या सर्व लँड पोर्ट्स एकत्रित समन्वय साधला जातो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एक दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक मातेच्या आणि तिच्या गर्भाच्या उज्ज्वल भवितव्याप्रती सरकारची वचनबद्धता असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियेपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात आहे असं प्रधान यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचेल याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असं प्रधान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला आहे. न्यायालयातल्या खटल्यांची माहिती लपवल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद ठरवला आहे. विनयभंग आणि खुनाची धमकी देण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मदत केल्याचा आरोप करून एका व्यक्तीने नटराजन यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झालेला नसून केवळ न्यायालयाकडून नटराजन यांना नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तर हा राजकीय हेतूने ही तक्रार दाखल झाल्याचा दावा नटराजन यांनी केला आहे. राजस्थानात जयपूर इथं फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. खोह नागोरियन या रहिवासी भागात हे गोदाम आहे. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत तत्परतेने मदत आणि बचाव कार्य राबवण्याचे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचे आणि बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री शर्मा यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाबाबत आणि सुरक्षा स्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला. प्रधानमंत्र्यांनी कुवेतवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संवादाच्या मार्गाने तणाव कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेकडे व्यक्तिशः लक्ष दिल्याबद्दल मोदी यांनी अमीरांचे आभार मानले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू झाला असून 200 अधिक जण जखमी झाले आहेत.
जॉईंट अवामी ऍक्शन कमिटी या नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेवर बंदी घातल्यामुळे या आंदोलनाला तोंड फुटलं. रावळकोट आणि मुझफ्फराबाद इथं आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झडल्यानंतर सरकारने समाज माध्यमावर तात्पुरती बंदी आणली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंद पुकारला आहे. आंदोलनाची धग कोटली आणि भिंबर या शहरांपर्यंत पोहोचली असून पाकिस्तान विरोधी आंदोलनात हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. सिव्हिल सोसायटीवर पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत जगभरातून निषेध केला आहे.

0: केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अटक, समाज माध्यमावरची बंदी याबाबत ब्रिटनच्या संसदेतल्या 50 सदस्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दखल घेतली आहे. पाकिस्तानच्या गैरकृत्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना जबाबदार धरेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे. इराण आणि इस्रायलने एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी देखील इस्रायली सैन्याने इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून बनावट आणि दिशाभूल करणारा आहे. अशा व्हिडिओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनीही याचिका दाखल केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 अधिक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो.

0: आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण चौथ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं चौथ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक ॲक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे, जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाही आहे, कारण आपला स्केल, आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
0: आता आपला
1: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
0: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होतो, $2 trillion. आता 2026 अपेक्षा अशी आहे की 4.15 trillion आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या, चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला $5 trillion पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5-7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षांमध्ये आपण 7%+ पलीकडे आणि कन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5%-च्या खाली आपण या मागील 12 वर्षांमध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: आपण चालू आहे. वृद्धी दर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये, तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी?
0: GST हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली आणि याच्यामध्ये GST फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत GST बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिक

0: लॉजिस्टिकल परिणाम होतो, कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते, आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा.

0: आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे FDI मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे. पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा FDI या 12-13 वर्षामध्ये आलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली 20-21 वर्षांची स्टोरी आहे. FDI सारखे येतात आहे पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला जसं राहिलेलं आहे. सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे. पण FDIचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लीडिंग आहे. त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात 3 नंबरवर आहे. ओव्हरऑल FDI फिगर्स चांगले आहे. त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे. आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखाना
0: याच्यामध्ये
1: लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष दिलेलं असेल म्हणजे काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे. दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे. पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे 2 भाग आहे. म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल याचं म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं. मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये? जर DBT आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या PM किसान योजनेमधनं मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे. म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो पण आज आपण $9 बिलियन आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय, ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली, हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो, ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न

0: बघू शकतो.
1: अंतराळ क्षेत्रात एकंदरीत आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी झेप घेतलेली आहे. आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते?
0: पुढे होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेप अशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे, आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचे अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्ण त्याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते. आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथोरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच घडलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स येण्यासाठी सिंगल विंडो, जसं सरकारची विविध यांची योजना असते तर सिंगल विंडो लायसन्सिंग अथॉरिटी आहे ती, ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी. त्याच्यामध्ये जवळजवळ 500 जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहे, त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं, तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे.
1: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते. वस्तुस्थिती काय नक्की? शेतमालाचे भाव, किमान आधारभूत दर, शेतमालाची निर्यात, त्यासाठी लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी, या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय जरा विस्ताराने सांगा.
0: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते, त्याच्यात काहीच हे नाही. पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणांनी सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स झालेले आहेत.
1: कोणते रिफॉर्म झालेले?
0: आपल्याकडे एक नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे ऍग्रिकल्चर मार्केट्स आहे ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता, अर्थात तो सेंट्रली हे होता. पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता,
1: तिथले
0: लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न, जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअर हाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे, कारण 1990s जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही, पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही, पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात आणि यामध्ये खासगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे, ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे, त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खासगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे, पण सरकारने जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होती, त्या दृष्टीने या सरकारने
1: मूल्य साखळीचा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे. पण साठवणुकीचा जो भाग आहे, कोल्ड स्टोरेजेस वगैरे, आता त्याची संख्या वाढली गेल्या 12
0: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत, कारण की त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी PM किसान योजना आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते.

0: याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रिमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोहोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की ऍग्रिकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं उत्पन्न वाढवायचं जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंग वर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
1: शेतकऱ्यांच्या बाबतीत ठीक आहे होतं असं नाही. आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च सरकारचा जो काही खर्च असतो अर्थसंकल्पित तरतूद असते ती कमी कमी होत चालली ही ओरड आपण कॉलेज होतो त्यावेळेस पासून ऐकतो गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला.
0: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मुली सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारनी विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य शेजारची राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळजवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे, आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
1: हा जो खर्च आहे अर्थसंकल्पित तरतूद, तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे?
0: बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे, कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला GDP एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च व्हायचा तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षांमध्ये होत आहे आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे. आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते आणि ते डायरेक्ट मिळतं आहे त्यांच्या खात्यामध्ये विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजनेच्यामध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतीच आहे कन्सिस्टंटली.
1: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
0: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत आणि जवळजवळ 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन आपण दिलेले हर घर जल योजनेमध्ये आता LPG कनेक्शन दिले आहेत उज्ज्वला योजनेमध्ये. या बहुतांश योजनेचा केंद्रबिंदू महिला आहे आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपण आपल्याकडे भूमिका असते महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी तुम्ही सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर ते आहेत असं वाटतं का हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत. जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल. त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केलेली
1: आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून
0: अर्थातच.
1: मगाशी तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला पण गेल्या 12 वर्षांमध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या मानवनिर्मित आपत्ती आल्या त्यात कोरोना असेल आता तेल संकट असेल

0: अतिवृष्टी असेल, या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं?
1: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करता येत किंवा हे, आणि कोरोना, या दोन, कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता, आपली लोकसंख्या बघता, आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं, कोरोनासारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतकं न आलेल्या एखाद्या आव्हानाला, त्या समाजाला तयार करण्याची भूमिका, याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं, तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे व्हॅक्सिनची निर्मिती झाली, आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली. अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती, हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते व्हॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं. व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला. शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम, त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून, आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते, त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे, इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा, डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये. ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला, त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे. नॅचरल डिझास्टर्स म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवले आहे. आता ओडिसामध्ये म्हणा, वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा, मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला, लोकांना तिथनं हलवण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीनी जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे, ते इतकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाही आहे. आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं, आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांची यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते,
0: जीवितहानी टाळणं आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी, बाबतीतली सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली, आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते
2: माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकलात, भाग दुसरा ऐकाल उद्या रात्री 8:15 मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्ना

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आत्ता दि सुरुवातीला 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र.

दिल्ली केंद्रावरून प्रसारित झालेले हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.

रसिक श्रोते हो नमस्कार. रजनीगंधा कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत गुमराह चित्रपटातल्या या गीतानं.

गुमराह या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं महेंद्र कपूर यांनी. गीतरचना होती साहिर लुधियानवी यांची, संगीत होतं रवी यांचं.

0: हमराही या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं. संगीतकार होते शंकर जयकिशन.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बुधवारी 10 जून रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकू शकाल मानवाचा प्रागैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
2: हडप्पा आणि मोहेंजोदाडो ह्या संस्कृतीचा जेव्हा विचार करतो तर साधारण इसवीसनपूर्व 6000 ते इसवीसनपूर्व 2500 या काळामध्ये सिंध प्रांत जो सगळा आहे, आजचा आपला पंजाब आणि गुजरात राजस्थानचा जो भाग आहे, तिथपासून ते महाराष्ट्रापर्यंत सुद्धा आपल्याला ही संस्कृती पसरलेली बघायला मिळते. खूप मोठी मोठी शहराच्या शहर या संस्कृतीमध्ये उदयास आली होती आणि एक विकसित प्रकारची लोक तिथे राहत होती. तिथल्या शहरांमध्ये टाउन प्लॅनिंगमध्ये सांडपाण्याचा निचरा करण्याचं सर्वोत्तम उदाहरण, तेवढं व्यवस्थित प्लॅनिंग त्यांनी तिथे केलेलं बघायला मिळतं.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य बुधवार दिनांक 10 जून रोजी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून, तसंच FM वाहिनी 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.
0: रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

येसुदास यांनी गायलेलं हे गीत होतं चितचोर या चित्रपटातलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन.

मन्नाडे आणि भीमसेन जोशी यांनी गायलेलं हे गीत होतं बसंत बहार या चित्रपटातलं. शैलेंद्र यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली शंकर जयकिशन यांनी.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र

सबसे बड़ा रुपया या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलंत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना होती, संगीत होतं बसू मनोहारी यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच रजनीगंधा या कार्यक्रमात आज इथेच थांबूया.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके
2: रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजतात। आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सावनी शेंडे यांनी गायलेला राग बागेश्री प्रसारित करीत आहोत।

सावनी शेंडे यांनी गायलेला राग बागेश्री आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आहे. रात्रीचे 11:10 आणि 30 सेकंद झालेत. श्रोते हो, आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट उद्या पहिल्या सभेत 5:55. तोपर्यंत निरोप द्या. शुभरात्री. जय हिंद.